गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:15 झालेत, म्हणजे 8:15 वाजलेत बरं का. आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि आता नगरचा अंतरंग या शो मध्ये वेळ झाली आहे अवतीभोवती किंवा इतरत्र घडलेल्या काही लक्षवेधी महत्वपूर्ण घडामोडी ऐकण्याची, ज्या काल म्हणजेच 15 जून 2026 रोजी घडल्यात. तर मंडळी, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै 2026 या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. आणि विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच मंडई काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण करण्यात आली आहे. जयपूरमध्ये आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजित यांच्यावर हल्ला केला. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मोठा झटका देत 10% हंगामी भाडे वाढीला आणखी 1 महिन्याची मुदत वाढ दिली आहे. वाढीव भाडेदार जे आहे किंवा वाढीव भाडेदर जे आहे ते आता 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहेत. तर मंडई, अशा प्रकारे ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. अहिल्यानगरमध्ये मोहरम निवडणुका किंवा मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्यात येतील असा स्पष्ट इशारा पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्रसे यांनी दिला आहे. तसंच टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिनं वयाच्या 30व्या वर्षी आत्महत्या केली. आणि मुंबईतील नालासोपारा येथील राहत्या घरात तिनं साडीच्या सहाय्यानं गळफास घेत आयुष्य संपवलंय. तर मंडई, ही होती काल म्हणजेच 15 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी, सकाळचे 8:26 झालेत आणि मंडळी मी ना आता एवढ्या सकाळी सकाळी छान तुमच्यासाठी, नगरकरांसाठी, पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे बरं का. हो, कारण पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही गोष्ट खूप महत्वपूर्ण ठरणारी आहे. कारण पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा 17 जून पासून, म्हणजेच उद्यापासून सुरू होतीये आणि या रेल्वे सेवेचा शुभारंभ पुणे इथं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्याचवेळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे आता 17 जून पासून दररोज पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते याचं सुरुवात देखील होणार आहे. आणि मंडळी आता ज्यांना ज्यांना साईबाबांचं दर्शन घ्यायचंय, नगरकर असतील, पुणेकर असतील, त्यांच्यासाठी हे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा जा. कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काही वाहन मिळत नाही आणि बस असतात त्याही लवकर जात नाहीत, म्हणून वेळेची बचत होत नाही आणि यामुळेच आपण थोडंसं टाळाटाळ करतो. पण आता तसं करण्याची गरज नाही, कारण आता एक्सप्रेस धावणार आहे तर त्यामुळे आता साईबाबांचं दर्शन घेणं सोपं होणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 8:44 झालेत आणि मंडळी आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD Vance यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली

आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला, भारताला युद्ध नको आहे पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील

0: पेच निवडण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सकाळचे 9 वाजलेत आणि छान अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भारतात ना सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांची जगातही सगळ्यात जास्त पाऊस पडतो। आणि म्हणजे जर भारतात सगळ्यात जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो तो देखील तेच ठिकाण जगात देखील सगळ्यात जास्त पाऊस पडणारे ठिकाणे आहेत। आणि खरंच भारत हा विविध देश आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सांस्कृतिक, भाषिक आणि अगदी भौगोलिक विविधता देखील भारतात आहे। आणि या भौगोलिक विविधतेमुळे उपखंडाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध तापमान आणि हवामानाचा अनुभव येतो। आणि ती 10 ठिकाणं कोणती आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं ठिकाण आहे माउसिनराम, मेघालय। हे भारतातील आणि जगातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे। इथं वार्षिक सरासरी सुमारे 11,872 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। हो, त्यानंतरचं दुसरं ठिकाण आहे चेरापुंजी, मेघालय। हे ठिकाण जगातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर येतं। इथं वार्षिक सरासरी पाऊस जो आहे तो 11,777 मिलीमीटर पडतो। आणि तिसरं ठिकाण अगुंबे, कर्नाटक हे आहे। इथे 7,691 मिलीमीटर पाऊस पडतो। तर चौथं जे ठिकाण आहे ते महाबळेश्वर, जे महाराष्ट्रातच येतं। आणि इथे 5,618 मिलीमीटर सुमारे एवढा पाऊस पडतो। तर महाबळेश्वर हे देखील तेथीलच ठिकाण आहे, जे महाराष्ट्रातलं आहे। आणि हे ईशान्य भारतातील आहे। हे ठिकाण गेटवे टू दिहांग इथं आहे। आणि म्हणजे असा नावाने देखील ओळखलं जातं। आणि इथे दरवर्षी 4,388 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। त्यानंतरचं ठिकाण आहे आंबोली, महाराष्ट्रात आहे हे देखील। आणि इथे 7,500 एवढा मिलीमीटर पाऊस पडतो। आणि त्यानंतरचं ठिकाण आहे गंगाटोक, सिक्कीम। इथे 3,773 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। आणि नेरियामंगलम जे केरळमध्ये आहे, इथे 6,000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। तसंच सितारगंज हे उत्तराखंड येथील ठिकाण आहे, इथे 2,000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो वार्षिक सरासरीनुसार मी सांगतीये। तसंच नेरियामंगलम हे केरळमधील ठिकाण आहे, इथं 6,000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। तर मंडळी, हे 10 ठिकाणं आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो, म्हणजे सर्वाधिक पाऊस इथे पडतो, जे भारतात पण आणि जगात देखील सर्वाधिक जास्त पाऊस पडणारे हेच 10 ठिकाणं आहेत। म्हणजे विचार करा, जगात जर नाव नोंदवायचं झालं तर भारत किती प्रकारे नोंदवू शकतो। तर अशा प्रकारे पाऊस इथे पडतो। पण एवढ्यात म्हणजे यावर्षी काय होतं आणि पाऊस किती पडतो की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण गेल्या अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहतोय ना, ती गोष्ट झाली. आपण वाट पाहत होतो युद्ध संपण्याची, कारण महागाई वाढत होती, अनेक गोष्टी घडत होत्या, शांतता नव्हती, आणि हे सगळं नकोसं वाटत होतं. त्यामुळेच आपण वाट पाहत होतो हे युद्ध थांबण्याची. आणि गेल्या 107 दिवसांपासून संपूर्ण जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणारा आणि जागतिक बाजार पेठ अस्थिर करणारा अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष शेवटी संपुष्टात आलाय. आणि दोन्ही देशांनी ना सगळ्या आघाड्यांवरील लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला असून ऐतिहासिक शांतता करारावर शिक्कामोर्तब केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली आहे. आणि या ऐतिहासिक करारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी म्हणजे 19 जून रोजी स्वित्झर्लंड मध्ये या करारावर साक्षरी म्हणजे स्वाक्षरी केली जाणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे इराण सोबतचा जो करार आहे आता तो पूर्ण झालाय. आणि सर्वांचं अभिनंदन देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल वरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे. आणि या करारामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील दबाव कमी होणार आहे. आणि या करारामुळे होर्मुझ समुद्र दोन्ही मार्ग पुन्हा खुला होईल आणि इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी संपुष्टात येणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जे युद्ध संपलेलं आहे त्यामुळे सगळ्याच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता जे खनिज तेल होते त्याचा पण पुरवठा होईल आणि काही प्रमाणात जी महागाई झाली होती ती पुन्हा कमी होईल अशी अपेक्षा सगळ्यांची आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 16 जून. आणि 16 जून म्हटलं की दरवर्षी मागच्या वर्षीचाच आठवण. एवढा पाऊस झाला होता, मे मध्येच पाऊस चालू. आणि मग आपण असं विचारायचं एकमेकांना की काय, मग काय म्हणतोय, पाऊस थांबला की नाही, अजून येतोच आहे का, किती जास्त आहे, असं आपण सगळे विचारायचो. आणि या वर्षी विचारावं काय हाच प्रश्न पडलाय, कारण पाऊसच नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्यात 72% कमी पावसाची नोंद झाली आतापर्यंत. हो, मान्सूनच्या आतापर्यंत ची जी वाटचाल आहे ती कशी राहिली आहे, याचं प्रतिबिंब जे आहे ते जूनच्या पहिल्या 15 वाड्यात पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून दिसून येते बरं का. आणि देशात 1 ते 15 जून या काळात सरासरीच्या तुलनेत 32% कमी पाऊस झालाय. आणि आपल्या राज्यात पावसाची तूट तब्बल 72% आहे. हो, देशाच्या 71% भूभागावर अपुरा किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस झाला असल्याचं हवामान शास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. आणि जून मध्ये मान्सूनची देशाच्या विविध भागांत प्रगती होत असल्यानं या महिन्याच्या पर्जन्यमानाची राष्ट्रीय सरासरी 165.3 मिलीमीटर आहे. आणि पहिल्या 15 दिवसातील पावसाची सरासरी जी आहे, राष्ट्रीय सरासरी जी आहे, ती 62.1 मिलीमीटर असून या वर्षी प्रत्यक्षात 42.4 मिलीमीटर एवढा पाऊस नोंदवला गेलाय. आणि त्यातही केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या वेळी आलेला जो पाऊस आहे आणि उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाचा समावेश आहे. आणि देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं अद्याप हजेरी लावलेली नसल्यानं 71% प्रदेशात पर्जन्यात तूट दिसून येते. आणि महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये सरासरी 21.3 मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस सरासरीच्या तुलनेत 72% कमी आहे. हो, गुजरात, झारखंड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये पावसाची जास्त तूट नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात जळगाव, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस झाला आहे. तर मंडई, अशा प्रकारे या वर्षी पाऊस एवढ्या कमी प्रमाणात येतो आहे. आणि पुढेही कधी येईल, जास्त येईल की नाही याचा काहीच अंदाज सांगता येत नाही. त्या मानानं कमीच पाऊस होण्याची शक्यता आहे या वर्षी. त्यामुळे पाणी खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. जल ही जीवन आहे, जल ही जीवन आहे आपण लहानपणापासून म्हणतोय. तर आता ते वाचवणं, त्यासाठी प्रयत्न करणं, कमी पाणी वापरणं खूप महत्वाचं आहे, कारण पाणी साठा देखील कमी झालेला आहे. तर या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
2: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
1: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
2: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
1: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी, अर्थात दिलबंद गाणी.
3: एक हसी शाम को
4: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: म्हणलं की तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई केंद्र शासनानं कापूस उत्पादकता अभियान म्हणजेच कपास क्रांती या नव्या अभियानास सुरुवात केली आहे. आणि 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. आणि या अभियानाअंतर्गत कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी विविध पिकं प्रात्यक्षित राबवण्यात येणार आहेत. आणि लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील म्हणजेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसंच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केलं आहे. आणि म्हणणं या प्रात्यक्षिकांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. बरं का, क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिकाकरिता प्रति हेक्टर 13,500 रुपये आणि शेती दिनासाठी 500 रुपये, सघन कापूस लागवड प्रात्यक्षिकाकरिता प्रति हेक्टर 18,000 रुपये आणि शेती दिनासाठी 500 रुपये, तसंच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिकाकरिता प्रति हेक्टर 7,000 रुपये आणि शेती दिनासाठी 500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर मंडई, अशा प्रकारे आता कपास क्रांतीतून कापसाचं उत्पादन वाढणार आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, मी सुनीता कोगेकर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे काल होतं 15 जून 2026 ही तारीख. 15 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस काल मुलांचा होता. आणि काही मुलं तर ज्यांनी म्हणजे या वर्षीचा पहिला दिवस तर होताच, पण काही मुलं जे कधी शाळेत पाऊलही टाकला नव्हता त्यांनीही पहिलीत प्रवेश केलेला आहे. आणि त्यांनीही म्हणजे त्यांचा तर पहिलाच दिवस कालचा होता. आणि या सगळ्या मुलांचं स्वागत ना प्रत्येक शाळेनं खूप छान केलंय, खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केलंय. कोणी गुलाब पुष्प देऊन केलंय, तर कोणी एक छोटंसं झाड देऊन केलंय, तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे, तर कोणी जसं आपण नवीन नवरी आल्यावर कसं स्वागत करतो तसंही केलेलं आहे. तर अशा प्रकारे अतिशय छान छान प्रकारे या लहानग्यांचं स्वागत काल शाळेत झालेलं आहे. आणि बैलगाडीतून मिरवणूक काढून देखील काही ठिकाणी मुलांचं स्वागत करण्यात आले. बरं का, पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश उत्सव जो झालाय तो अतिशय उत्साहात झालाय. आणि त्यांनी नवगतांची जी मिरवणूक आहे ती बैलगाडीतून काढली, तो देखील छान अनुभव या लहानग्यांना मिळालाय. तर काही ठिकाणी झाडे लावा झाडे जगवाचा विद्यार्थ्यांकडून जागर होत शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आलाय. आणि त्यातच काल अण्णा हजारे यांचा देखील वाढदिवस होता, त्यानिमित्त देखील बऱ्याच शाळांनी वृक्षदिंडी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. तर अशा प्रकारे छान प्रकारे आता शाळेंचं सुरुवात झालेली आहे आणि मुलांचं स्वागत देखील झालंय. तर मित्रांनो, तुमचं स्वागत कसं झालं तुमच्या शाळेत नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक ते ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत, आणि छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर मी पुन्हा भेटायला आलेली आहे। आणि मंडळी, देऊळबंद 2 हा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटानं चांगलीच कमाई केली आणि सगळ्यांच्या पसंतीस देखील उतरलेला चित्रपट आहे। अजूनही 10 चित्रपट बघण्यासाठी गर्दी होतीये आणि मंडळी, या चित्रपटानं आजवर 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि लवकरच तो 100 कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करेल असं मत सगळ्यांचंच आहे आणि अशी अपेक्षा देखील सगळ्यांची आहे। आणि चित्रपट निर्मितीसाठी खर्च झालेले 8 ते 10 कोटी रुपये वजा करून उर्वरित सर्व रक्कम जी आहे, उर्वरित सर्व कमाई जी आहे, ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येईल असं मूळचे कोपरगावचे चित्रपट निर्माते कैलास वाणी यांनी संकल्प केला होता। आणि काल साईबाबांच्या शिर्डीत त्यांचा हा संकल्प जाहीर करत अशी घोषणा त्यांनी केली आहे की देऊळबंद या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील ही घोषणा केली। आणि त्यांनी रोटरी लायन्स आणि अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। आर्किटेक्ट रवी किरण डाके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिर्डीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत मध्ये देखील त्यांनी ही घोषणा केली होती। तर मंडळी, अशा प्रकारे देऊळबंद 2 ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता देण्यात येणार आहे आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे असा समाजाचा, शेतकऱ्यांचा किंवा इतर समाजातील घटकांचा विचार कोणी करत नाही, पण या चित्रपटानं, या चित्रपटाच्या टीमनं केलेला आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतूसोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, या वर्षी पावसाळा चालू झालाय बरं का? तरीही वाटत नाही पावसाळा चालू झालाय, उन्हाळा आहे असंच वाटतंय. आणि मागच्या वर्षीचा पावसाळा आठवला की आपल्याला लक्षात होतं काय पाऊस झाला होता मागच्या वर्षी. म्हणजे मे महिन्यातच पावसानं दडी मारली होती आणि मे महिन्यापासून जो चालू झाला तो शेवटपर्यंत तसाच राहिला होता. आणि या वर्षी तर काही पावसाची अजून चाहूल पण लागलेली नाहीये. आणि मागील पावसाळ्यात ना नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणं आणि जायकवाडी धरण देखील भरलं. आणि तरीही यावर्षी गोदावरी कालव्यांच्या नशिबी पुन्हा झाडाझडतीचे भोग आले असं म्हणायला हरकत नाहीये. पाऊस लांबल्यानं गोदावरी कालव्यातून सोडलेलं शेतीचं आवर्तन तातडीनं बंद झालंय. राहता, कोपरगाव, सिन्नर आणि वैजापूर तालुक्यातील काही भागातील सुमारे 10 लाख टन ऊसाचं भवितव्य धोक्यात आलंय. आता या 12 माही पिकांना केवळ पाऊसच वाचवू शकेल, त्यानंच दडी मारल्यानं शेतकरी हपकून गेलेत. आणि नियोजन अभावी ऊस आणि फळबाग शेतीचं 3-13 वाजण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी सध्या खूप चिंतेत दिसतो आहे. तर आपण काहीच करू शकत नाहीयेत सध्या, पण आपण पावसाची विनंती करू शकतोय की त्यानं यावं. आणि आत्ता सध्या पावसाची आवश्यकता आहे कारण धरणात देखील पाणी कमी राहिलेलं आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची देखील कमतरता भासू शकते पुढील काही काळात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडई तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आत्मा मालिक ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी दीक्षा राहुल अहिरे हिने JEE मुख्य परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलंय आणि नागपूर येथील VNIT इथं तिला प्रवेश मिळवला आहे आणि तिची इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी म्हणजेच BTEC या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झालीय आणि यावेळी सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलेलं आहे. खरंच छान कामगिरी तिनं केलेली आहे आणि अनेक विद्यार्थी असतात जे बळावर स्वतः अभ्यास करतात आणि स्वतःचं कर्तृत्व घडवतात. अशीच ही दीक्षा जिनं अतिशय सुंदर छान काम केलेलं आहे, छान यश संपादन केलंय. तिला माझ्याकडून रेडिओ नगरच्या टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून तिच्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा आणि तिनं हे जे यश संपादन केलंय त्यासाठी देखील तिचं खूप खूप कौतुक. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 10:42 झालेत आणि मंडळी नगरच्या अंतरंगामध्ये तुमची लाडकी मैत्रीण आर जे कोमल तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारतीये बरं का. आणि मंडळी, खरं म्हणजे आता सध्या पाऊस येत नाहीये. हो, म्हणजे पावसाळा सुरू झालाय, 15 दिवस होत आहेत, तरी पण पावसाचा थेंब नाही आपल्या अहिल्यानगरमध्ये नाहीये आणि राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेलाच नाहीये. आणि मंडळी, आता सध्या ना राज्यात पावसाची ओढ आहे आणि पाऊस कधी येईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, खास करून शेतकऱ्यांचं लक्ष इकडे आहे. आणि पावसानं ओढ दिल्यानं पाणी टंचाईचं संकट देखील गडद होत चाललंय. हो, पाणी टंचाई म्हणजे पाण्याची कमतरता खूप जास्त भासणार आहे. आणि एल निनोच्या प्रभावामुळे जून महिना अर्धा उलटला तरी पावसाचं चिन्ह दिसत नसल्यानं राज्यातील धरणं तळ गाठू लागली आहेत आणि सध्या राज्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये केवळ 24.7% जलसाठा शिल्लक असल्यानं चिंता वाढली आहे. हो मंडई, आणि हे खूपच चिंताजनक आहे. आपण खूप पाणी वापरतो, आता पाणी थोडंसं कमी वापरा. आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याकडे पाणी येते, पण बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, त्यांना टँकरनं पाणी मागवावं लागतं. मग आपल्याकडे पाणी येतं म्हणून काय आपण कसंही वापरावं का? तर नाही. आपण पाणी आलं की पाण्याच्या खाली, म्हणजे पाईप जो असतो त्याखाली गाड्या धुतो, धुणं धुतो, कपडे धुतो, भांडी धुतो. अरे, पाणी जपून वापरा, सध्या पाणी नाही. आणि पाणी आपण, महत्वाचं म्हणजे पाणी ओतून देतो. आपण जरी काल भरलेलं पाणी असलं, परवा पाणी भरलेलं असलं, तर आपण ओतून देतो आणि ताजं पाणी आपल्याला त्यामध्ये भरायचं असतं. अरे, लहानपणापासून शिकत आलोय पाणी जे आहे ते शिळं होत नाही, मग का हा अट्टाहास. जरीही पाणी शिल्लक असेल तुमच्याकडे तुमच्या हंड्यामध्ये, ते तुम्ही वापरा, म्हणजे भांडी धुवायला घ्या, धुणं धुवायला घ्या, पण खाली ओतून देऊ नका, कारण आपल्याला पाणी मिळतंय आणि आपल्यालाच काही दिवसांनी पाणीही मिळणार नाही अशी देखील परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे पाणी जपून वापरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आणि मंडळी तुमचा निरोप घेण्याची वेळ आली. म्हणजे इतकं आपण बोलतो पण असं वाटतं अजून खूप काही बोलायचंय, खूप काही बोलायचं राहिलंय. पण ठीक आहे, उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटणारच आहोत खूप साऱ्या गप्पा घेऊन. आणि आता थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू आपल्यासाठी थोडा गप्पा म्हणजे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये आपल्याला भेटायला येणार आहे, खूप साऱ्या गप्पा घेऊन येणार आहे, महिलांसाठी खूप साऱ्या गप्पा असणार आहेत. आणि मंडळी खरं म्हणजे जाता जाता खूप काही बोलायचं असतं आणि खूप काही गोष्टी राहूनही जातात. तर आपल्या आयुष्यात व्यक्तीही अशीच असतात बरं का, काही व्यक्ती जे असतात ना ती खूप जवळची असतात पण खूप लवकर निघून जातात लाईफमधून. आणि त्यांच्यासोबत बोलायचं राहून जातं, त्यांच्यासोबत फिरायचं राहून जातं, त्यांच्यासोबत मजा मस्ती करायचं राहून जातं आणि नंतरून ते रिग्रेट राहतं. त्यामुळे आत्ता जे व्यक्ती आपल्यासोबत आहेत ना त्यांच्यासोबत हसून खेळून जगून घ्या, पण त्याचसोबत थोडंसं कामही करा. तर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याचा, पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 7 वाजता नगरचा अंतरंगमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे. तुमच्या सोबत सकाळचे 10:55 झालेत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजच्या सुंदर शोची सुरुवात, सुंदर दिवसाची सुरुवात आपण एका अतिशय सकारात्मक अशा विचारानं करणार आहोत, कारण आज मी तुमच्यासाठी भरपूर अशा नवनवीन गोष्टी घेऊन आलेत। पण त्या जाणून घेण्याआधी आजचा हा विचार तुमच्यासाठी सखींनो, आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो। काही दिवस आनंद घेऊन येतात तर काही दिवस आपली परीक्षा घेत असतात। पण परिस्थिती कोणतीही असो, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि पुढे जाण्याची जिद्द आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवत असते। आपण अनेकदा आपल्या क्षमतांवरती शंका घेतो, स्वतःची तुलना इतरांशी करतो, पण प्रत्येक व्यक्तीची वाट वेगळी असते, प्रत्येकाचे संघर्ष वेगळे असतात आणि प्रत्येकाचं यश सुद्धा वेगळं असतं। त्यामुळं इतरांकडे पाहण्यापेक्षा स्वतःमधील गुण ओळखणं आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं अधिक महत्वाचं असतं। सखींनो, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण जगातली सर्वात मोठी प्रेरणा आपल्या स्वतःच्या मनात दडलेली असते। जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात। मंडळी, याच सकारात्मक विचारासोबत आपण आपल्या शोची सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी ऐकूयात हे मूड फ्रेश करणारं सुंदरसं गाणं।
1: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल गप्पा मारणार आहोत. आपल्या देशात आणि राज्यामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात. मात्र अनेक वेळा या योजनांची जी माहिती आहे ना, ती आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचत नाही आणि त्यामुळं अनेक महिला या लाभांपासून वंचित राहत असतात. खरं तर शासनाच्या या योजना म्हणजे महिलांना सक्षम बनवण्याचा एक प्रयत्न आहे. शिक्षण असो, रोजगार असो, मातृत्वाचा काळ असो किंवा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असो, प्रत्येक टप्प्यावरती महिलांसाठी काही ना काहीतरी योजना उपलब्ध आहेतच. आणि त्याच योजनांबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची आणि आता सर्वदूर पसरलेली योजना म्हणजे, प्रसिद्ध झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही आर्थिकदृष्ट्या पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी ही मदत अनेक महिलांसाठी आधार ठरते. त्याचसोबत सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठीची बचत योजना आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यातील गरजांसाठी नियमित बचत करण्याचा हा एक सुरक्षित मार्ग मानला जातो. त्याचसोबत आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या अंतर्गत पात्र कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येतं. धुरामुळे होणारे आरोग्याचे त्रास कमी व्हावेत आणि महिलांचे जीवन अधिक सुलभ व्हावं या मागचा हा उद्देश आहे. आणि त्याचसोबत प्रधानमंत्री मातृवंदना योजना देखील आहे. या योजना गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी उपयुक्त आहेत. आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्याची मदत या महिलांना फार होते. त्याचसोबत आहे महिला बचत गट आणि स्वयंसहायता गट. हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहेत. बचतीच्या माध्यमातून अनेक महिला आज व्यवसाय उभे करत आहेत, रोजगार निर्माण करत आहेत आणि आत्मनिर्भर बनत आहेत. सखींनो, योजना कितीही चांगल्या असल्या ना, तरी तिची माहिती नसल्यास त्याचा फायदा मिळू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या गावातील ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या किंवा महा ई सेवा केंद्र किंवा संबंधित शासकीय कार्यालयांशी संपर्क ठेवून या योजनांची सविस्तर अशी माहिती घ्या. पात्रता, आवश्यक कागदपत्र आणि अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती करून घ्या. तसेच फक्त स्वतःपुरती माहिती न ठेवता आपल्या मैत्रिणींना, शेजारणींना, बहिणींना आणि गरजू महिलांना सुद्धा या योजनांची माहिती द्या. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या महिलेचं जीवन अधिक सुलभ होऊ शकतं. कारण सखींनो, नेहमी लक्षात ठेवा, जागरूक महिला ही सक्षम महिला असते. आणि जेव्हा महिला सक्षम होते तेव्हा कुटुंब सक्षम होत असतं, समाज सक्षम होतो आणि देशाच्या प्रगतीला नवी अशी दिशा मिळत असते. तर मंडळी, अशाच उपयुक्त माहितीसोबत मी येते तुम्हाला भेटायला अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, घर, नोकरी, मुलांची काळजी, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आधी घरचं सगळं आणि मग आपण, या विचारामुळं अनेक छोट्या तक्रारी पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप धारण करू शकतात. आणि म्हणूनच आज आपण महिलांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या काही आजारांबद्दल आणि त्यावरील सोप्या सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. तर मंडळी, रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा त्रास आहे. सतत थकवा, चक्कर येणं, त्यासोबत अशक्तपणा जाणवणं, त्वचा फिकट दिसणं ही त्याची लक्षणं आहेत. यावरती एक घरगुती उपाय जर म्हटला आपण, जर हे आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे किंवा रक्त जर वाढवायचं आहे तर आहारामध्ये पालक, मेथी, चवळी, बीट, डाळी, खजूर, मनुका, गुळ आणि लोहतत्वयुक्त पदार्थांचा समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानं आवश्यक असल्यास आयर्नच्या गोळ्या घ्या. पण हा, तुम्ही मनाने काही कारभार करू नका. तुम्ही आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच तुम्ही हे सर्व अप्लाय करा. त्याचसोबत कॅल्शियमची कमतरता आणि हाडांचे विकार. वय वाढल्यानंतर अनेक महिलांना सांधेदुखी, पाठदुखी किंवा हाडे कमकुवत होण्याचा त्रास होतो. यावरती जर उपाय म्हटलं ना मंडळी, तर आपल्या किचनमध्येच दूध, दही, ताक, तीळ, नाचणी यांचा आहारामध्ये समावेश करा. रोजच्या सकाळच्या उन्हामध्ये काही वेळ घालवा आणि नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचसोबत आता सध्या लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत वाढत जाणारा आजार आणि होणारा आजार म्हणजे थायरॉईड. वजन अचानक वाढणं किंवा कमी होणं, थकवा, चिडचिड, केस गळणं अशी लक्षणं यामध्ये दिसतात. आणि यावरती जर उपाय म्हटला तर नियमित आरोग्य तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवरती घ्या. हेच सर्वात उत्तम उपाय आहे. त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. ऑलमोस्ट आपण जर सर्व घरांमध्ये पाहिलं ना, तर एखादं घर वगळता प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की ज्या व्यक्तीला शुगर, बीपीचा त्रास असतो. आजकाल कमी वयात सुद्धा अनेक महिलांना मधुमेह आणि बीपीचा त्रास होताना दिसतोय. यावरती उपाय जर म्हटलं तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, कमी मीठ आणि कमी साखर यांचा वापर आणि तसंच नियमित तपासणी करणं गरजेचं आहे मंडळी. त्यासोबत मासिक पाळीबाबत सुद्धा अनेक समस्या असतात. अनियमित पाळी असतील, जास्त वेदना असतील किंवा इतर अनेक त्रास असतील, तर या बाबतीत सुद्धा मंडळी योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित तपासणी महत्वाची आहे. आणि जर दीर्घकाळ कोणतीही समस्या राहिली तर स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या. सखींनो, शरीर आपल्याला वेळोवेळी काहीतरी संकेत देत असतं, त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. आजार झाल्यावरती उपचार करण्यापेक्षा तो टाळण्यासाठी काळजी घेणं अधिक महत्वाचं आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक स्वास्थ्य आणि वेळोवेळी योग्य आरोग्य तपासणी, ह्या पाच गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनल्या तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. त्यामुळे मंडळी, स्वतःची काळजी घ्या, नियमितपणे तपासणी करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मधुमेह हा आजकाल अनेक घरांमध्ये आढळणारा आजार झालाय. प्रत्येक घरामध्ये जर आपण पाहिलं, मगाशीच मी बोलल्याप्रमाणे की आपल्या कुटुंबांमध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की जिला मधुमेह असतो. मधुमेह असल्यास डॉक्टरांनी दिलेली औषधं, योग्य आहार आणि नियमित व्यायाम हे सर्वात महत्वाचं असतात. आणि त्याचसोबत काही घरगुती पदार्थ सुद्धा आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, आणि तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मंडळी, मेथी दालचिनी पेय हे अतिशय गुणकारी मानलं जातं, हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. साहित्य अगदी सोपं आहे. एक चमचा मेथी दाणे, दालचिनीचा एक छोटा तुकडा, एक ग्लास पाणी, दॅट्स इट, एवढंच लागणार आहे. कृती अतिशय सोपी आहे. रात्री पाण्यामध्ये मेथी दाणे आणि दालचिनी भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. आणि मंडळी, याचे फायदे तर माइंड ब्लोइंग आहेत. मेथीतील तंतुमय घटक आणि दालचिनीतील काही नैसर्गिक घटक संयुगे जे रक्तातील साखर नियंत्रणी ठेवण्यास मदत करू शकतात. त्याचसोबत कारल्याचा रस. मला माहिती आहे की कारलं अनेक लोकांना आवडत नाही, भाजीच आवडत नाही, तर कारल्याचा रस काय. पण मंडळी, हे अतिशय औषधी मानलं जातं, त्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही औषध म्हणून ते प्यायला हवंय. आठवड्यातून 2 ते 3 वेळा अर्धा कप, आणि अर्धा कप जर नाही केला तर ऍटलिस्ट त्याही पेक्षा थोडासा कमी ताजा ताजा कारल्याचा रस पिणं काही लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि मधुमेह यांनी कमी होतो, डॉक्टरांनी सुद्धा हे सल्ले दिलेले आहेत. आणि त्याच सोबत एकदम रामबाण उपाय म्हणजे, आता जांभळं आली आहेत मार्केटमध्ये, अजून सुद्धा विकली जात आहेत, तर जांभूळ बियांची जी पावडर आहे ना मंडळी, तर जांभळाच्या बिया वाळवून त्याची पावडर तयार करून अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत ती घेता येते. पण हा, हे उपाय मधुमेहावरील औषधांचा पर्याय नाही आहेत. बरं का, जर तुम्ही मधुमेहाची औषधे किंवा इन्सुलिन घेत असाल, आणि जर ते तुम्हाला हाय लेवलची डायबिटीज असेल ना, तर असे घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही वेळा रक्तातील साखर खूप कमी होण्याचा धोका सुद्धा असू शकतो. त्यामुळे कसं आहे की मधुमेह नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे, ना जास्त कमी आणि ना जास्त अति ओव्हर झालेला. त्यामुळे मंडळी, तुम्ही काहीही ट्राय करा, पण काहीही ट्राय करण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या काळात महिला विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे काम करतात बरं का. कार्यालय, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कारखाना असेल, बँक, रुग्णालय किंवा कोणतंही कार्यक्षेत्र असो, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मात्र काही वेळा काय होतं की कामाच्या ठिकाणी महिलांना मानसिक, शाब्दिक किंवा लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. अशा वेळी गप्प राहण्याऐवजी त्या आपल्या हक्कांची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. भारतामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा 2013 लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याचा उद्देश महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ उपलब्ध करून देणे. तर मंडळी, आता लैंगिक छळ म्हणजे काय? तर अश्लील किंवा अयोग्य टिप्पणी करणे,

वारंवार त्रासदायक संदेश किंवा फोन करणे, लैंगिक स्वरूपाचे विनोद किंवा शेरेबाजी असणे किंवा कामाच्या बदल्यात वैयक्तिक किंवा लैंगिक मागण्या करणे, महिलेला असुरक्षित किंवा अपमानित वाटेल असे वर्तन करणे, हे आहेत लैंगिक छळामध्ये येतात ह्या गोष्टी. तर महिलांचे हक्क कोणते? तर प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरणामध्ये काम करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा छळ सहन करण्याची अजिबात गरज नाहीये. जर 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार समिती असणं अत्यंत गरजेचं आहे. छळ झाल्यास महिला या समितीकडे तक्रार दाखल करू शकते. जर संस्थेमध्ये अशी समिती नसेल किंवा असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असाल तर जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे तक्रार करता येते. तर आता तक्रार करताना काय लक्षात ठेवायचं मंडळी? शक्य असल्यास संदेश, ईमेल, फोटो किंवा इतर पुरावे जतन करून ठेवा. घडलेल्या घटनेची तारीख, वेळ आणि तपशील नोंदवून ठेवा. विश्वासू सहकारी किंवा कुटुंबियांशी संवाद साधा आणि गरज वाटल्यास कायदेशीर मदत घ्या. सखींनो, छळवणूक ही कोणाचीही चूक नसते. चुकीची वागणूक करणारी व्यक्ती जबाबदार असते. त्यामुळे भीती किंवा संकोच न बाळगता आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आत्मसन्मान हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. सुरक्षित कार्यस्थळ ही सुविधा नाही तर तुमचा कायदेशीर हक्क आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, सुरक्षित राहा आणि स्वतःसाठी आवाज उठवा. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेक महिला आणि तरुणींमध्ये दिसून येते। ताणतणाव, अपुरी झोप, योग्य आहार, प्रदूषण, हार्मोन्समधील बदल किंवा अनुवांशिक कारणांमुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात। जरी पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होण्याची हमी कोणताही घरगुती उपाय देत नसला तरी सुद्धा केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात। तर अगदी घरगुती उपाय आहेत आणि हे तुमच्या किचनमध्ये अगदी हे अवेलेबल असणारे पदार्थ आहेत। तर कढीपत्ता आणि खोबरेल तेल, एका वाटी खोबरेल तेलामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकून गरम करा। तेल झाल्यावरती ते केसांच्या मुळाशी लावा आणि आठवड्यातून 2 हा उपाय करू शकता तुम्ही। त्याचसोबत आवळा, आवळा हा केसांसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो। आवळ्याचा रस, मुरंबा किंवा आवळा पावडरचा आहारामध्ये समावेश केला तर केसांना पोषण मिळू शकतं। त्याचसोबत तीळ आणि गुळ, हो तिळगुळ, आता काळे तीळ आणि गुळ यांचं मर्यादित प्रमाण सेवन केल्यानं शरीराला काही महत्वाचे पोषक घटक मिळतात जे की केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळी, संतुलित आहार आणि ताण कमी करणं। सततचा ताण हा शरीरासोबत केसांवरती सुद्धा परिणाम करतो। योग असेल, ध्यान असेल, चालणं किंवा आवडीचे छंद यासाठी थोडासा वेळ तुम्ही नक्की काढा। आणि संतुलित आहारामध्ये जर मी म्हटल्याप्रमाणे प्रथिने, लोह, व्हिटॅमिन B12, झिंक आणि इतर पोषक घटकांची कमतरता केसांवरती परिणाम ठरते। त्यामुळं हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्य, फळे आणि सुका मेवा यांचा आहारामध्ये समावेश करा। सखींनो, केस पांढरे होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जर कमी वयातच अचानक केस पांढरे होत असतील ना तर व्हिटॅमिन B12, लोह किंवा थायरॉइडशी संबंधित काही समस्या आहेत का यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकतं। लक्षात ठेवा, सुंदर केसांसाठी फक्त बाहेरून काळजी घेणं पुरेसं नाही आहे तर चांगला आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली सुद्धा तितकीच महत्वाची आहे। अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: तलवार

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या, हा तुमचा आवडता शो आणि ऐकत आहात तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पाहता पाहता जून महिन्याचा अर्धा भाग संपत आलेला आहे. अर्धा महिना संपलाय. आज आहे 16 तारीख आणि अनेक महाविद्यालयांमध्ये कॉलेजेसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर काही ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. 12वीचा निकाल लागल्यानंतर अनेक मुली आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो की आता पुढे कोणता अभ्यासक्रम निवडायचा किंवा करिअरची योग्य दिशा कशी ठरवायची. करिअर निवडताना फक्त इतरांनी सांगितलेला जो मार्ग आहे ना, तर तो निवडू नका. आपल्या आवडी, क्षमता, कौशल्य आणि भविष्यातील संधी यांचा विचार करणं फार गरजेचं आहे. आता वैद्यकीय क्षेत्र जर म्हणाल ना, तर डॉक्टर, नर्स, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, डायटिशियन, लॅब टेक्निशियन अशा अनेक संधी या क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. समाजसेवेची आवड असलेल्या मुलींसाठी हे करिअर एकदम उत्तम क्षेत्र आहे. त्याचसोबत आहे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान. आज मुली IT, संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI बर का, त्याचसोबत डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती यश मिळवत आहेत आणि हे क्षेत्र खूप स्कोप देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये सुद्धा ट्राय करू शकता. त्याचसोबत आहे शिक्षण क्षेत्र, जे की पर्सनली माझं आवडतं क्षेत्र आहे, ज्यामध्ये आता मी सुद्धा ट्राय करतेय. मी सुद्धा त्या गोष्टीचं शिक्षण घेतेय. तर शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, विशेष शिक्षक असेल, म्हणजे एखादा पर्टिक्युलर विषय आहे तुमचा आवडीचा आणि त्या विषयाला अनुसरून जर शिक्षकी पेशा असेल, त्याचसोबत शैक्षणिक सल्लागार यांसारखे पर्याय शिक्षणाची आवड असलेल्या मुलींसाठी उपलब्ध आहेत. त्याचसोबत आहे प्रशासकीय सेवा, सर्वात जास्त स्कोप असलेला आणि सर्वसामान्य मुलींसाठी आणि ग्रामीण भागातील मुली यामध्ये उतरताना दिसतात आणि आधीपासून या मुली या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. तर MPSC, UPSC, पोलीस सेवा, बँकिंग आणि इतर शासकीय सेवांमधून समाजासाठी काम करण्याची संधी यामधून मिळते तुम्हाला. त्याचसोबत आता मी तुमच्याशी ज्या माध्यमातून बोलतीये, तर ते म्हणजे मीडिया आणि कम्युनिकेशन. पत्रकारिता असेल, माझ्यासारखा आरजे असेल, अँकर असेल, डिजिटल मीडिया, कंटेंट रायटिंग असेल किंवा जनसंपर्क असेल, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला याबाबतची अधिक माहिती हवी असेल ना, तर मला आपल्या रेडिओला येऊन तुम्ही नक्की भेट देऊ शकता. त्यासोबत आपल्या गप्पा जप्पा सुद्धा होतील आणि मी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे याची माहिती देऊ शकेल. आणि त्याचसोबत मंडळी, जर तुम्हाला क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये जर काम करायचं झालं, तर फॅशन डिझायनिंग आणि क्रिएटिव्ह क्षेत्र जसं की ॲनिमेशन वगैरे असेल, यामध्ये तुम्ही एक छानपैकी करिअर चूज करू शकता. आणि हो, जर तुम्हाला नोकरी करायचीच नाही आणि जर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे ना, तर सगळ्यात जर आता ट्रेंडिंग असणारं म्हणजे ब्युटी पार्लर, हे कधीही न संपणारे व्यवसाय आहेत. फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी पार्लर असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा ऑनलाईन व्यवसाय असेल, यासारख्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला स्वतःचे उद्योग निर्माण करता येतात. तर सखींनो, करिअर निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायला आवडतं ना, हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण आवड आणि मेहनत यांची साथ मिळाली तर यशाचा मार्ग अधिक सोपा होतो. त्याचसोबत कॉलेज जीवन हे फक्त पदवी मिळवण्यासाठी नसतं बरं का, ते असतं स्वतःला ओळखण्याचं, नवीन कौशल्य शिकण्याचं आणि भविष्यातील स्वप्नांना दिशा देण्याचा काळ. त्यामुळे अभ्यासासोबतच संवाद कौशल्य, संगणक ज्ञान असेल, इंग्रजीचं नेतृत्व गुण असतील, इंग्लिश जर तुम्हाला थोडीशी ॲव्हरेज असेल तर फ्लुएंट करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक ट्राय करा. आणि यामध्ये तुम्ही एक आपलं कौशल्य वाढवा आणि चिल करा, जास्त लोड घेऊ नका. कारण कसं आहे की तुम्हाला किती मार्क्स आहेत यापेक्षा तुमच्यात कौशल्य काय आहेत, स्किल्स काय आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक मुली आणि महिला संकोचामुळे उघडपणे बोलत नाहीत, आणि तो विषय म्हणजे व्हाईट डिस्चार्ज किंवा पांढरा स्त्राव. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घेऊया की प्रत्येक पांढरा स्त्राव हा आजाराचं लक्षण नसतो बरं का. मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर हार्मोन्स मधील बदलांमुळे किंवा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे थोड्या प्रमाणात पांढरा स्त्राव होणे हे सामान्य असू शकतं. ते अनेक मुलींना असतं सुद्धा. मात्र काही वेळेस काय होतं की हा स्त्राव जास्त प्रमाणात होतं, त्यासोबतच त्याची दुर्गंधी येणं, खाज येणं, जळजळ होणं किंवा पोटदुखी जाणवणं ही संसर्गाची किंवा इतर आरोग्य समस्येची लक्षणं असू शकतात. आता व्हाईट डिस्चार्ज होण्याची काही कारणं आहेत तर ती जाणूयात आपण. योनिमार्गातील बुरशीजन्य किंवा जीवाणू संसर्ग असणे आणि त्यासोबत वैयक्तिक स्वच्छतेची कमतरता असणे, हार्मोन्समधील बदल, ताणतणाव, शरीरातील अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता आणि काही स्त्री रोगाशी संबंधित समस्या यामुळे व्हाईट डिस्चार्ज होत असतो. तर आपण काळजी काय घ्यायला पाहिजे तर दररोज आपण स्वच्छता राखली पाहिजे, दररोज दोनदा तरी आंघोळ केली पाहिजे आणि वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतरून पूर्णतः स्वच्छता राखणं गरजेचं आहे. सुती आणि स्वच्छ अंतरवस्त्रांचा वापर करा. त्यासोबत ओले किंवा घामट कपडे जे आहेत ते जास्त वेळ ठेवू नका. भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. खूप जास्त सुगंधी उत्पादने किंवा केमिकलयुक्त उत्पादने वापरणं टाळा, कारण त्या केमिकल्समुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर मंडळी, सर्वात महत्वाचा प्रश्न असतो अनेक महिलांचा की डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. तर ज्या स्त्रावाला तीव्र दुर्गंधी येत असेल, रंग पिवळा किंवा हिरवट येत असेल ना, किंवा जर खाज, जळजळ किंवा वेदना आणि ताप येत असेल ना त्या काळात, तर स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सखींनो, अशा समस्यांबाबत ना लाज बाळगण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, महिलांचं आरोग्य हा लाजेचा नव्हे तर जागरूकतेचा विषय. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि इतर महिलांना सुद्धा योग्य ती माहिती द्या. आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, F ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मगाशीच मी मुलींसाठी जे कॉलेजचं करिअर आहे याबाबतीत बोलले, आपण डिस्कस केले यावरती आणि अनेक गोष्टी जाणून घेतल्या. पण मंडळी, आता कसं आहे की अनेक विद्यार्थिनी नव्या कॉलेज जीवनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. शाळेच्या चौकटीतून बाहेर पडून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं हा आयुष्यातील एक मोठा आणि उत्साहवर्धक टप्पा असतो. नवीन मित्रमैत्रिणी, नवीन वातावरण, नवीन स्वप्न आणि अनेक नवीन अनुभव आपली वाट पाहत असतात. मात्र या उत्साहासोबतच एक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे आणि ती म्हणजे रॅगिंग. रॅगिंग म्हणजे केवळ मजा किंवा ओळख वाढवण्याचा प्रकार नाही आहे, तर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध त्रास देणं, अपमानित करणं, मानसिक दबाव आणणं, भीती दाखवणं, अयोग्य वागणूक देणं किंवा अपमानास्पद कृती करण्यास भाग पाडणं याला म्हणतात रॅगिंग. रॅगिंगचे कोणकोणते प्रकार असू शकतात? तर नाव ठेवणं किंवा चिडवणं, अपमानास्पद प्रश्न विचारणं, जबरदस्तीनं एखादी कृती करायला लावणं, मानसिक त्रास देणं, सोशल मीडियावरती टिंगळ टवाळी करणं किंवा धमकावणं किंवा घाबरवणं. आणि आता शक्यतो हे प्रकार ना नवीन विद्यार्थ्यांसोबत होत असतात बरं का. जे सिनियर असतात तर ते मोस्टली ज्युनियर विद्यार्थ्यांवरती रॅगिंग करताना अनेक वेळा आढळून येतात आणि त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल केले जातात. आपल्या भारतामध्ये त्यासाठी अनेक प्रकारचे कायदे आहे आणि भारतामध्ये रॅगिंगवरती बंदी आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग समिती आणि तक्रार निवारण यंत्रणा असते. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच निलंबन किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर रॅगिंगचा सामना करावा लागला तर तुम्ही काय कराल सकिनू? तर घाबरू नका आणि गप्प बसू नका. विश्वासू शिक्षक, प्राचार्य किंवा पालकांना त्वरित सांगा. महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीशी संपर्क साधा. मित्रमैत्रिणींची मदत घ्या. घटनेचे तपशील लक्षात ठेवा आणि आवश्यक असल्यास पुरावे जतन करा. त्याचसोबत नवीन विद्यार्थिनींसाठी एक माझा छोटासा सल्ला असणार आहे सखींनो, कॉलेजमध्ये आत्मविश्वासानं वावर करा, नवीन मैत्री करा. पण कोणतीही गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करत असेल ना तर ती सहन तुम्ही करू नका. आदरानं वागणं आणि आदर मिळवणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. मैत्रिणींनो, कॉलेज जीवन हे शिकण्याचं, घडण्याचं आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचं एक सुंदर पर्व आहे. ते भीतीचं नाही तर आत्मविश्वासाचं असलं पाहिजे. त्यामुळं रॅगिंग बाबत जागरूक राहा आणि गरज पडल्यास आपल्या हक्कासाठी नक्की आवाज उठवा. तर नवीन कॉलेज, नवीन स्वप्न आणि नवीन सुरुवात, ती आनंददायी, सुरक्षित आणि आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी रॅगिंग विरोधात जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि हेच खरं स्मार्टनेस आहे. तुम्हाला तुमच्या नवीन शैक्षणिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा सखींनो असेल, माझे मित्रमैत्रिणींनो असेल, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आनंदी राहा, सावध राहा. रॅगिंगच्या विरोधात किंवा जीही गोष्ट तुम्हाला त्रास देते त्या विरोधात आवाज उठवा. आणि अशाच इम्पॉर्टंट माहितीसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, तुमच्याशी बोलता बोलता खूप छान वाटलं आणि वेळ कसा निघून गेला, हे 2 तास कसे निघून गेले खरंच मला कळलं नाही. आपण अनेक गोष्टींबाबतच्या चर्चा केल्या, अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या, त्या नक्की लक्षात ठेवा. ज्यांचं आता शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट, संपूर्ण रेडिओच्या टीमकडून त्यांना ऑल द बेस्ट. मस्तपैकी मजा करा, एन्जॉय करा आणि आपण उद्याच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत, उद्याच्या शोमध्ये भेटणार आहोत, ठीक सकाळी 11 वाजता. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण अशाच नवनवीन कार्यक्रमांची आणि इंटरेस्टिंग गोष्टींची मेजवानी आज दिवसभरामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. निरोगी रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा, हॅपी रहा. बाय बाय.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची उंच भरारी घेतली आहे। अशाच गुणवंत विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी म्हणजे सम्राट वाघ, तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। हा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथील गुणवंत विद्यार्थी आहे, जो 12वीमध्ये उत्तीर्ण होऊन उत्कृष्ट यश त्याने संपादन केला आहे। आज आपण सम्राट सोबत छानशा गप्पा मारणार आहोत, त्याचा अभ्यासाचा प्रवास, आलेल्या अडचणी आणि भविष्यातील स्वप्नांविषयी जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण त्याच्याशी छानशा गप्पा मारूया।
3: सर्वप्रथम तुझ्या आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे।
4: सर्वांनी नमस्कार, माझं नाव सम्राट नानासाहेब वाघ, मी आताच 12वी पास आउट झालेलो आहे। मी छत्रपती संभाजीनगर उस्मानपुरा येथे राहतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर येथून मला 12वीला खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे। मी देवगिरी महाविद्यालय येथून उत्तीर्ण झालो आहे।
3: अच्छा, स्नेहाने संचलित आपल्या बालभवनशी, तू कसा जुळला आणि तू केव्हापासून सुरुवात केली बालभवन मध्ये जाण्यासाठी?
4: मी 5वी 6वीत असताना बालभवन मध्ये जॉईन झालो, त्यावेळी नवीन नवीन बालभवन हे सुरू झालता हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर मध्ये। सर मॅम म्हणजे असे सर्वे कार्यालय येत होते, तर तेव्हा मी फर्स्ट टाइम 5वी 6वीला गेलतो, तिथे 5वीला आय थिंक आता मला तिथं 8-1 वर्ष झालेले। माझे बालभवन मध्ये गेल्याच्या पहिले प्रोग्रेस चांगली नव्हती, म्हणजे मला इंग्लिश बरोबर वाचता नव्हते, त्याच्यानंतर स्किल नव्हती माझ्या मध्ये स्टेज डेअरिंग। तर बालभवन मध्ये येत्या 2-3 वर्षांमध्ये मी जसं मोठं होत गेलो तसे माझे स्किल डेव्हलप होत गेले, त्याच्यानंतर मला अभ्यासामध्ये चांगला इंटरेस्ट यायला लागला। त्यानंतर असं करता करता 10वी पर्यंत मी आलो राणी मॅम निकळजे, तर या तिथं शिक्षक म्हणून काम करता, तर त्यांनी मला चांगला सपोर्ट केला 10वीला पण। त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी 10वीमध्ये 85 एवढे मार्क घेतले होते। त्यानंतर बालभवन मध्ये स्टेज डेअरिंग, त्याच्यानंतर शैक्षणिक नाही तर स्किल डेव्हलपमेंट कडे पण बालभवन हे लक्ष देत, आणि आता 12वीला मी 54% पास झालोय। बालभवन मध्ये सर मॅम यांनी मला सपोर्ट केला, त्याच्यानंतर काही लागलं तर ते आणून दिलं, त्याच्यानंतर तुला कसं मार्क्स वाढवता येईल याच्यावर सांगितलं, मार्गदर्शन केलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी 12वीमध्ये 54% हे मिळवलेले आहे।
3: तर बालभवन मध्ये आल्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणते बदल झाले आहेत?
4: बालभवन मध्ये आल्यानंतर म्हणजे मला स्टेज डेअरिंग वगैरे आलेली आहे। पहिले मी म्हणजे असं बोलायला घाबरायचो, भाषण वगैरे करायला, पण आता मी काही काळानंतर बालभवन मध्ये आल्यावरती वक्तृत्व स्पर्धेला जातो, त्यानंतर ट्रॅक डान्स वगैरे करतो। आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन मध्ये येत्या 4 वर्षापासून फ्लॅशमॉब हा उपक्रम राबवला जातो 14 एप्रिलला, तर त्यामध्ये डान्स करते वेळेस जे पहिलं म्हणजे अशी भीती वाटायची पब्लिक मध्ये लोकांमध्ये, तर ती माझ्या मनातून ही भीती नष्ट झालेली आहे। आता म्हणजे कुठं पण आम्ही गेलो डान्स वगैरे करायला, भाषण वगैरे करायला, ऑन द स्पॉट बोलायला लावलं, तर आम्ही कुठं पण बेधडकपणे बोलू शकतो। आता तर हे माझ्या जीवनातील बदल आहे। पहिले माझ्या जीवनामध्ये म्हणजे असं फक्त खेळ वगैरे हे राहायचं, पण आता जसं बालभवन मध्ये गेलोय मी, तर तसं आपलं करिअर काय आहे, त्यानंतर आपल्याला समोर करिअर मध्ये काय करायचं हे नेहमी आम्हाला आमचे मॅम आणि सर गायडन्स देत असतात।
3: अच्छा, आणखी काही चेंजेस झाले त्याविषयी सांगू शकतोय?
4: म्हणजे आता मी जिथं असतो तिथं पूर्ण स्लम एरिया आहे, तिथे पोरं वगैरे म्हणजे असंच स्टुकर वगैरे असतात, तर मी तिथे गेल्यावरती म्हणजे मला दुसऱ्यांसोबत कसं बोलायचं, कसं कम्युनिकेशन स्किल ती डेव्हलप झालेली. त्यानंतर बाहेर कुठं स्पर्धेला वगैरे जायचं असलं तर त्यावेळी तुम्हाला कसं असायला पाहिजे, तुमचं प्रिपरेशन वगैरे, त्याच्यानंतर आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कसं करायला पाहिजे, त्याबद्दलही आम्हाला बालभवनचे मॅम सर मार्गदर्शन करत असत.
3: अच्छा, आणि आता सध्या तर नुकतंच 12वीचा निकाल लागलाय, तर तुला निकाल लागण्याच्या अगोदर तुझ्या मनात काय सिच्युएशन होती, त्यावेळेस तुला काय वाटलं?
4: सर्वप्रथम तर मनामध्ये भीती होती माझ्या वगैरे, पण मला जास्त म्हणजे आता पण असं थोडं वाईट वाटत म्हणाला की एवढे कमी मार्क्स कस काय आले. तर बालभवन मध्ये म्हणजे तसं कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे, त्यानंतर ऑनलाईन काही पीडब्ल्यू चे बॅच वगैरे घेत, त्याच्यातून नोट्स वगैरे काढून म्हणजे मी स्वतःचा अभ्यास करायचो. त्यासोबतच मॅम ते मला सांगायचे की त्यांना मला अपेक्षित आणून द्याल त्या 12वीला, त्याच्यातून पण मी काय करायचो. मग तसा रिझल्ट एक्झाम वगैरे झाले प्रत्येक पेपरला अशी मनात भीती देऊन जायचो मी की पेपर मध्ये काय येईल, कसं होईल, आपण लिहू शकणार का, आपण जे केलेलं आहे ते येईल का नाही, अशी मनामध्ये भीती द्यायची. त्यानंतर जसे एक्झाम संपले तर त्याच्यानंतर असं एक्झाम संपली एक आनंद वेगळा होता, पण त्यासोबतच असं मनामध्ये एक भीती होती की 12वीला मार्क्स कमी आले तर नाही तर फेल झालो तर काय होईल, घरचे काय बोलल. आणि जसं रिझल्ट लागण्याच्या आधी थोडे असे मनात भीती वाटत होती काय होईल काय होईल. त्यानंतर जसं रिझल्ट लागला मग थोडं फार वाईट वाटलं 54% पाहून. नंतर थोडं मॅम त्यांना समजून सांगितलं की 54% असं थोडे की ज्याला कमी मार्क पडले तर तेच असं हे होऊ शकतं म्हणजे लाईफ मध्ये सक्सेस नाही होऊ शकत असं थोडे म्हणे. 54% पडले तर आपण ते सोडून आपल्या पुढच्या पायरीकडे जायला सुरुवात कर म्हणे तो आता.
3: अच्छा, नक्की खूप छान की तू म्हणतोय की तुला 54% पडले, तर असं नाही हे खरं आहे की आपल्याला मार्क तुझ्या जीवनामध्ये तू आणखी यशस्वी होऊ शकतो हे पण नक्कीच आहे. त्यात आता काही मुलं नर्वस फील करतात की मला इतके मार्क्स पडले तितके मार्क झाले ते मला इतके पाहिजे होते, पण ते न विचार करता जर तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुमचे मार्क सुद्धा वाढतील आणि स्वतःमध्ये सुद्धा डेव्हलप होईल हे नक्कीच आहे. तर आणखीन तू काय सांगू इच्छितोय की तू 12वीचा अभ्यास करताना नियोजन कसं केलं होतं?
4: नियोजन सांगायचं म्हटलं तर म्हणजे माझा कॉलेजचा टाइम असायचा 11:30 ते 5 पर्यंत. तर मी सकाळी म्हणजे जसे 12वीला स्टार्टिंग 1-2 महिने असं नॉर्मली म्हणजे अभ्यासक्रम कसा आहे कसं नाही असे पाहण्यामध्ये गेले, कसे टीचर लोक आहे आपले कॉलेजमध्ये. मग मी रेग्युलर लेक्चर करायचो तर त्याच्यामध्ये लास्टचे 5-6 महिन्यामध्ये मी स्टार्टिंगला म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये लॅब आहे त्या लॅबला 8 वाजता जायचो मी, 8 ते 11:30 पर्यंत लॅब मध्ये अभ्यास करायचो. म्हणजे मी टाइम टेबल बनवलो होता त्या टाइम टेबल नुसार कोणत्या विषयाला कोणता किती वेळ द्यायचा, त्यानंतर लेक्चर किती वेळ करायचे असं करायचो. मग त्यानंतर 5:30 लेक्चर संपले 5:30 ला घरी यायचो, अर्धा 1 घंटा ब्रेक मारला की पुन्हा अभ्यासाला बसायचो. क्रम होता मग माझा.
3: अच्छा, नियोजन केलंच होतं, परंतु तुला कोणता असा सर्वात अवघड विषय जायचा?
4: सगळ्यात अवघड विषय म्हटलं तर माझ्या जीवनात एकच आहे तो म्हणजे फिजिक्स. त्याच्यामध्ये मी काही पण केलं असं त्याच्यामध्ये किती पण डोकं घातलं तरी मला तो अजून पण हार्ड जातो.
3: अच्छा,
4: त्याच्यामध्ये समजतच नाही फुल्ली असं ब्लाइंड होऊन जातो मी. आता किती पण समजा असं समजून घ्यायचं म्हटलं तर समजून रट्टा मारायचं म्हटलं तर रट्टा, पण तो असा एक विषय माझ्या जीवनात की तो मला अजिबातच कळत नाही.
3: तर मग तू त्यासाठी काय करतोस की तुला तू तर म्हणतो आता तुला समजतच नाही, पण तू पेपरच्या वेळेस त्याचा कसा अभ्यास केला?
4: पेपरच्या वेळेस मी जे अपेक्षित मधून गेलो सगळ्यात पहिलं तर मी म्हणजे माझं बेसिक पक्क करून घेतलं होतं.
3: अच्छा,
4: बॉक्स वगैरे फॉर्म्युले, त्याच्यानंतर ते डेरिवेशन कसे सॉल्व्ह करायचे, तर त्यानंतर मी म्हणजे जास्त करून बायोलॉजी केमिस्ट्री आणि मॅथ वरती फोकस केलता. आणि फिजिक्सला एकदम म्हणजे जस्ट पासिंग होऊन जावं याच्यावरती होतो मी. बट मग नंतर वाटलं पासिंग झाली नाही तर मग काय फिजिक्स मध्ये, मग त्याच्यावर थोडा भर द्यायला म्हणजे डेली पेपर वरती डेरिवेशन सॉल्व्ह करणं, त्याच्यानंतर डेफिनेशन वगैरे पाठ करणं हे चालू ठेवलं तर मग त्याच्यामध्ये समजा चांगली डेव्हलपमेंट झाली माझी याच्या फिजिक्स मध्ये. अशा प्रकारे केलं होतं मॅम मी फिजिक्स.
3: तुला माहितीच होतं की मला हा फिजिक्स विषय अवघड जातोय, परंतु तू त्याच्यावर सुद्धा मात करून तू एक चांगल्या प्रकारे कसं पेपर लिहिता येईल, बेसिक तू नॉलेज त्याचं पक्क केले, खूप छान गोष्ट आहे. यानंतर तुला अभ्यास करताना कोणाकडून तुला प्रेरणा मिळाली?
4: अभ्यास करताना बालभवनच्या राणी मॅम निकळते, त्यानंतर शैलेश चाबुक स्वार सर, अश्विनी गवळे मॅम आणि अभिमन्यू आंबोरे सर. म्हणजे असे सांगायचे की अभ्यास करताय तर फक्त तुम्ही ते रट्टा मारू नका करू, समजून घ्या त्याच्यामध्ये काय आहे. रट्टा तर कोणी मारतं पण ते तुम्हाला त्या वेळेपुरतच लक्षात राहणार आहे, त्यानंतर लक्षात नाही राहू शकत. तुम्ही एक्झामला गेले ब्लँक होऊन जा संपूर्ण, तर तो समजून घ्या त्यातील काय गोष्टी आहे, कसं आहे, काय आहे. तर आणि माझ्या घरचे मॅम त्यांना म्हणजे अशी प्रेरणा दिली मला की तू बस चांगला अभ्यास कर, तुझ्याकडून मार्क कमी आले हे आले ते कुठलं काही नाही, पण तू तुझे मार्क जे आहे ते स्वतःचे असं तू गृहित पकडून चल, असं प्रेरणा दिलेली मॅम.
3: अच्छा, तुमच्या शिक्षकांनी किंवा बालभवनच्या ताईंनी दादांनी तुम्हाला कोणत्या प्रकारे मार्गदर्शन केलं? घरच्यांचा पाठिंबा तुमच्या यशात किती महत्वाचा ठरला किंवा बालभवनचा?
4: म्हणजे मी बालभवनचाच, म्हणजे जेव्हापासून जात तेव्हापासून मला वेळोवेळी बालभवनचे

0: बाल भवन गेले.
1: अच्छा.
0: हा
1: एखादा प्रसंग सांगू शकतोय का तू?
0: प्रसंग दहावीचा सांगतो मी. म्हणजे जेव्हा मी बघितलं होतं की मला 85% पडले, मग तो प्रसंग. दहावीची एक्झाम वगैरे झाली, त्यानंतर मी MSCIT लावली होती. तर MSCIT ला म्हणजे रिझल्टच्या दिवशी MSCIT चा क्लास होता माझा. MSCIT च्या क्लास मध्ये गेलो, तिथंच माझा रिझल्ट चेक केला होता सरनी. म्हणजे सगळे मुलं मुली आपला रिझल्ट चेक करत होते, ते लिंक वगैरे असते ना त्याच्यावरती. तर मग तिथं चेक करू राहिले, मी माझी लिंक ओपन करत होतो, तर ती लिंक ओपन होतच नव्हती. तर मग सगळ्यांना बघतोय कोणाचे 80%, कोणाचे 70, कोणाचे 82. लास्ट एक होता माझा मित्र ओमकार तर्टे म्हणून, तो माझ्यासोबतच होता दहावीला पण आणि शाळेत पण. तर त्याला 84% आलते. तर माझ्या मनात एक भीती होती की आता यांना सगळ्यांना एवढे मार्क्स पडताय, तर माझे किती असन. मग ते MSCIT चे सर माझ्यापाशी आलते, त्यांना माझी लिंक ओपन केली, त्याच्यानंतर माझा सीट नंबर वगैरे टाकला, त्याच्यानंतर माझ्या मम्मीचं नाव टाकलं आणि माझा रिझल्ट चेक केला. तर माझा रिझल्ट होता 85%. तर मी म्हणजे एवढा खुश झालो, म्हणजे MSCIT च्या क्लास मध्ये मीच सगळ्यात हायेस्ट होतो तिथं. म्हणजे माझा आनंद एवढा होता त्यावेळी की मी तिथं सगळं सोडून दिलं. आणि जसं घरी पळत आलतो तर पहिला मम्मीला वगैरे सांगितलं की मम्मी मला 85 marks पडले म्हटलं. म्हणजे तिथून पळत आलतो मी MSCIT च्या क्लास मधून, मम्मीला सांगितलं. आणि तसंच आमच्या बालभवन मध्ये गेलो. सर्वप्रथम तिथं गेलो माझ्या मॅमच्या आणि सरांच्या पाय वगैरे पाडले. मग त्यांना सांगितलं की मला 85% म्हणजे माझ्या मेहनती मांग त्यांचं पण वाटा आहे खूप मोठा. मॅम त्यांना पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं म्हणून मी 10th मध्ये 85 marks पाडू शकलो. तर असं झालं मॅम.
1: अच्छा. बालभवन मध्ये घेतलेल्या उपक्रमाबद्दल किंवा कार्यक्रमामुळे तुझ्यात कोणते सकारात्मक बदल झाले?
0: आता बालभवन मध्ये मॅम उपक्रम म्हणजे चालू आता 1 वर्ष झाले, तर थोडं थांबवलंय. आपल्या देशामध्ये राजकारण कसं चालू आहे कसं नाही हे आम्हाला शिकवण्यासाठी मागील 2 वर्षापूर्वी उपक्रम घेतला होता. आपलं पॉलिटिक्स कसं खेळता वगैरे, तर त्यामध्ये आम्हाला पद देण्यात आले होते. म्हणजे आपलं ओरिजिनल मतदान ते कसं राहतं तसं. तर आपल्या बालभवनची संख्या आहे 100 टोटल, आणि जे नवीन ऍडमिशन वगैरे धरून टोटल 150 मुलं भरता बालभवन मध्ये. तर मागच्या वर्षी ती गोष्ट आहे मॅम, आमच्या इथं नाही का आपलं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यटन मंत्री असा मंत्रिमंडळ बसवण्यात आलं होतं. तर त्यापैकी जशी वोटिंग होती, त्याच्यानंतर जसा प्रचार होतो, त्याच्यानंतर जसे तुम्हाला मत कलेक्ट करायचे, म्हणजे पॉलिटिक्स मध्ये कसं घ्यायचं, लोक नगरसेवक बनण्यासाठी रॅली वगैरे काढतात, तसं आम्हाला सत्तेमध्ये म्हणजे आमचं वय नाही भरत ना 18+ नाही, तर आम्ही आत्ता शिकवलं होतं मॅम सर त्यांनी की बाहेर राजकारण कसं चालू आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनलात तर तुम्ही देशाला कसं चालू शकता. तर त्यासाठी आमच्या इथं एक मंत्रिमंडळ बसवलं होतं. त्या मंत्रिमंडळामध्ये मी मुख्यमंत्री झालो होतो. म्हणजे मी माझे प्रचार केला, त्याच्यानंतर माझं निशाणी, त्याच्यानंतर मुलांना कसं बोलायचं, कम्युनिकेशन, तुम्ही तुमचे समस्या मला सांगा, मी त्याच्यावर तुमचं हल काढून देईन, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर अशा सगळ्या प्रकारे हे झाले वोटिंग. तर त्यापैकी 2 गट होते, एक आंबोरे गट आणि एक रगडे गट. तर मी रगडे गटाकडून होतो. तर त्यापैकी मला 150 पैकी 130 मतांनी मला बालभवनच्या मुलांनी वगैरे निवडून दिलं तर मुख्यमंत्री पदासाठी. तर त्यातून माझी स्किल डेव्हलप झाली की आजकालच्या या युगामध्ये राजकारण कसं चालू आहे आणि तुम्हाला कसं त्याच्यावरती हे करू शकता, तुम्ही देशाला कसं चालू शकता. तर हा एक उपक्रम घेतला होता. त्यानंतर अजून म्हणजे कार्यक्रम वगैरे घेत 26 जानेवारी, त्याच्यानंतर अजून भरपूर मोठे उपक्रम आमच्या इथं चालतात.
1: की बालभवनचा एखादा कार्यक्रम संपल्यानंतर तुला भावनिक असं वाईट वाटलं का, कधी तू गेला नाही त्या कार्यक्रमाला, त्यानंतर तुला असं वाटलंय का मी गेलो पाहिजे होतो त्या कार्यक्रमाला, तो कार्यक्रम मिस झालाय तुझ्याकडून?
0: हो मॅम वाटतं. म्हणजे जसं एखाद्या

0: कार्यक्रम वगैरे असतात, मी कुठं बाहेर वगैरे असलो म्हणजे आता मी जसं माझी स्किल डेव्हलप झाली भाषणाची वगैरे, तर मला सूत्र संचलन करण्यामध्ये इंटरेस्ट आलता त्याच्यामध्ये. आता पण आहे सूत्र संचलन वगैरे कसं करायचं, त्याच्यानंतर आपले सर वगैरे म्हणते म्हणजे असे राजनैतिक माणसं वगैरे आणतात ना डोनर म्हणून, तर म्हणजे आपले डोनर येतात असं बोलत वाढदिवस वगैरे साजरा करता, त्यानंतर काही पुण्यतिथी वगैरे, काही वाढदिवसाची वगैरे, काही वाटप, शैक्षणिक साहित्य असं. तर म्हणजे मी असं गेलो नाही, मी दुसरीकडे असलो की बाबा माझं सूत्र संचलन मी मिस झालं असं थोडं मनामध्ये थोडे हे होत. मॅम
1: हे सांगितलंस तू बालभवनीचे तुझा सगळ्या लहानपणी पासून ते आतापर्यंतचा जीवन प्रवास, तर तू आता कॉलेज लाईफ मध्ये तुला आता 12वीच्या वर्गामध्ये तू बसला होतास, तर तेथील काही आठवणी आहेत का?
0: हो मॅम आहे. आम्ही आमचा एक ग्रुप होता, माझे मित्र सगळे, तर आम्ही लेक्चरला जायचो त्याच्यानंतर लॅब मध्ये. त्याला असे काही मित्र होते ते फक्त अभ्यास वगैरे करायचे म्हणजे जास्त करून. आता कॉलेज लाईफ म्हटलं तर त्याच्यात थोडी माझ्यात मस्ती आलीच.
1: हो नक्की.
0: तर मॅम असं म्हणजे त्याच्यातील काही असे दोघ तिघ जण होते की ते फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, त्यांना दुसरं काय चालू कॉलेजमध्ये एखादं फंक्शन वगैरे असलं त्याच्यानंतर मॅम वगैरे काही सांगत असल्या, त्याच्यानंतर ग्राउंड वरती काही मॅचेस वगैरे, तर त्याच्यापासून ते असे नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. तर मी त्यांना सांगायचो भाई का अभ्यास नको करू, असेल थोडे इकडे पण तुमच्या स्किल कडे लक्ष द्या, थोडे लाईफ आहे एकदाच भेटते लाईफ, तर तुम्ही एन्जॉय करा ती. असं माझं म्हणणं नाही की तुम्ही फक्त खेळाच आणि अभ्यास वगैरे नका करू, तुम्ही फोनच बघा. म्हणजे ते आम्ही करतो, म्हणजे माझं कसं होतं मॅम, मी अभ्यासासोबत माझ्या इकडं खेळ धिंगाम असते, त्याच्यानंतर प्ले ग्राउंड वरती, त्याच्यानंतर फंक्शन मध्ये पार्टिसिपेट करणं असं होत. मग लास्ट आमचं हे होत फेअरवेल, तर फेअरवेल मध्ये डान्स वगैरे घ्यायचा होता आम्हाला, तर मी सगळ्यांना म्हणलं, तर त्याच्यात आम्ही 10-12 जणांचा एक ग्रुप होता मुलांचा, त्याच्यातील 5-6 जण हो म्हटले होते म्हणे आपण लास्ट वर्ष आहे म्हणे सोबत असण्याचं, तर डान्स घेऊ म्हणे मी बोललो होतो. त्यातील काही अभ्यास म्हणते म्हणजे डान्स मध्ये कुठं टाइम वेस्ट करता त्याच वगैरे करा म्हणे आता ते दिवस नंतर काही नाही होत म्हणे. मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे पण नंतर नाही अभ्यास तर करू शकतो तू लाईफ टाइम, पण आम्ही जे तुझ्या सोबत आहे मित्र वगैरे ते तर तुला परत नाही भेटू शकत ना, आपले दिवस आहे ते परत तुला कधीच भेटू नाही शकणार. आता तू तुझ्या अभ्यासाबद्दल सिरियस नाही तर तू ठेव बाबा, तुझी इच्छा झाली ती तू कर अभ्यास. मग आम्ही असं ठरवलं, नाव पण दिलं आम्ही डान्स करणार आहे असं असं सॉन्ग आहे. नंतर काही जण म्हटले नाही म्हणे तो बरोबर बोलतोय अभ्यास करायला पाहिजे, मग त्याचे कॅन्सल झालता. आम्ही म्हणजे फेअरवेल मध्ये जो हॉल राहतो सभागृह त्याच्यामध्ये गेलो, तर मग मुलींचे मुलांचे डान्स वगैरे पाहिले, तर मग तो मुलगा मला येऊन म्हणतो जो अभ्यास करणारा सम्राट तू बरोबर बोलत होता म्हणे आपण घ्यायला पाहिजे होतं म्हणे. म्हणजे त्यातलं जेव्हा त्यांना बघितलं ते की कसे डान्स वगैरे करताय कसे ते म्हणजे एन्जॉयमेंट करताय, तर त्यांना वाटलं होतं असं की बाबा आपण घ्यायला पाहिजे होता, एकच आता थोडेच दिवस बाकी आहे घ्यायला पाहिजे होता असं झालतं मॅम.
1: अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की फक्त अभ्यास तर करास, कारण तू स्वतःच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या पण जपल्या पाहिजे. नक्कीच आहे सम्राट.
0: हो मॅम.
1: म्हणजे 12वीमध्ये फिजिक्स तर तुला अवघडच जायचं, परंतु त्या व्यतिरिक्त कोणता विषय आवडायचा आणि कोणते शिक्षक तुला जास्त आवडायचे?
0: मॅम बायोलॉजी सगळ्यात आवडता विषय होता माझा, म्हणजे त्याच्यावरती एवढा अभ्यास करायचो मी, म्हणजे जास्त वेळ त्याला जायचो, जसं एक एखादा 1.5 तास फिजिक्स केमिस्ट्री त्याच्यानंतर मराठी वगैरे, तर 2-3 तास बायोलॉजीला जायचो मी.
1: अच्छा.
0: सगळ्यात जास्त आवडायचं आणि ते असं म्हणजे जेव्हापासून मी कॉलेजमध्ये गेलो तो 12वीला तेव्हापासून एक लेक्चर सुद्धा मिस नव्हतं केलं मी बायोलॉजीचं.
1: अच्छा.
0: हो ना.
1: आणि मग तुझे आवडते शिक्षक शिक्षिका कोणत्या होत्या?
0: कॉलेजमध्ये एक जाधव सर म्हणून होते बायोलॉजीचे, म्हणजे ते सांगायचे आता कॉलेजमध्ये कसं असतं वाचून दाखवता आणि त्यानंतर तुमच्या आयाने नोट्स वगैरे काढा बस असं असतं. तर ते दादव सर मला म्हणजे अशी प्रश्नपत्रिका वगैरे आणून द्यायचे की सम्राट तू हे सॉल्व्ह कर, त्याच्यानंतर बोर्डवरती लिहून द्यायचे असे असे बेसिक पॉइंट येणार आहे परीक्षेमध्ये हे नाव येतं हा असा प्रश्न येतो. तर त्याच्यावरती म्हणजे ते माझे फेवरेट होते मॅम आणि एक सुनीता मॅम म्हणून आहे त्या पण बायोलॉजीच्या होत्या तर ते आवडायचे.
1: त्यांनी तुला कसं प्रोत्साहन दिलं कॉलेजमध्ये?
0: कॉलेजमध्ये मॅम म्हणजे आता कुठं बाहेर वगैरे कॅम्पसमध्ये फिरताना दिसलो मी तर क्लासमध्ये आल्यावर माझे लेक्चर चालू करायचे ते की तू तिथं बसेल होता त्या पोरांसोबत की तिथं नको राहू तू लॅब मध्ये बसत जा की असं अभ्यास कर तसं कर. ते ग्रुप होता मॅम बायोलॉजीचा एक त्याच्यावरती सगळं यायचं नोट्स वगैरे कोणतं लेक्चर करायचं या प्रकारे त्यांनी मला मार्गदर्शन केलं. बस एन्जॉयमेंट केली थोडंफार म्हणजे बारावीला जसं बालभवन मध्ये जायचो मॅम म्हणजे तिथं सगळ्यात धिंगमस्ती करणारा मुलगा म्हणला तर सम्राट वाघ आणि त्यासोबतच हुशार मुलगा म्हणला तर सम्राट वाघ. त्या अजून पण मी जातो मॅम बालभवन मध्ये पण धिंगमस्ती म्हणजे सगळ्यात जास्त मी 10वीला पण आणि 12वीला पण सगळ्यात जास्त बालभवन मध्ये मार कोणी खायला असेल तर सम्राट वाघने. आणि त्यासोबतच म्हणजे माझं इकडे धिंगमस्तीकडे पण लक्ष आणि त्यासोबतच अभ्यास पण.
1: काही तर म्हणतात मुलं की कॉलेज लाईफ एकदम बेस्ट असते असं मी ऐकलंय बऱ्याचदा पण तुला कोणती लाईफ छान वाटते? शाळेमध्ये चांगलं वाटत होतं का कॉलेजमध्ये?
0: शाळेमध्ये मॅम
1: काय बरं
0: कॉलेजमध्ये मॅम फक्त असं राहतं तुमच्या मर्जीवर राहतं तुम्हाला लेक्चर करायचे तर करा नाहीतर नका करू नाहीतर ओळखत ना मॅम ओळखत फक्त तुम्ही या प्रेझेंटला झालं असं असतं ते डायरेक्ट सर लोक मॅमलो ते डायरेक्ट तुमच्या याच्यावरती सोडून देत तुम्हाला करा नाहीतर नका करू. शाळेमध्ये तसं नसतं मॅम टीचरचं हर एक मुलाकडे लक्ष राहतं कोणता मुलगा कसा आहे आणि कसा नाही त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष राहतं की तुला शाळेमध्ये मार्गदर्शन करतात तुला काय करायचंय काय नाही. पण कॉलेजमध्ये नसतं तसं शाळेमध्ये असतो म्हणा डिसिप्लिन पण त्यासोबत ते शिक्षणाकडे पण लक्ष देतं पण कॉलेजमध्ये नसतं तसं डिसिप्लिन वगैरे इतका.
1: अच्छा तू म्हणतोय की मला शाळेची लाईफ आवडत होती शाळेतील एखादा प्रसंग सांगू शकतोस का?
0: हो मॅम चालेल. शाळेमध्ये मॅम मी खेळाडू होतो डॉस बॉल तुम्हाला माहिती असेल
1: हा
0: गेम का सांगू मी थोडक्यात?
1: सांग ना आवडत मला ऐकायला.
0: तर डॉस बॉल हा गेम आहे मॅम म्हणजे आपले तुम्हाला धप्पा कुठे माहितीये कशी घ्यायचा ते बॉल फेकून मारता एका दुसऱ्याला. तर तसा एक मोठा बॉल असतो आपल्या फुटबॉलहून थोडासा लहान एक टीम राहते त्याच्यामध्ये 6 प्लेअर असतात आणि आपल्या टीम मध्ये 6 प्लेअर असतात इन मध्ये आणि आउट मध्ये 4 प्लेअर असतात आपल्याकडे बॉल द्यायला. तर सगळ्याचा बॉल थ्रो करून त्या मुलाला मारायचा असतो तर त्याच्यात त्याला डॉस बॉल असं म्हणतात. तर ते खेळाडू होतो मॅम म्हणजे माझा सगळ्यात आवडता तास म्हणला तर मराठी आणि खेळायचा तास. तर आम्ही बाहेर गेलतो मॅम म्हणजे जिल्हास्तरीय खेळायला तर त्यामध्ये म्हणजे अशी भरपूर टीम आले होते परभणी मुंबई नांदेड तर त्यामध्ये आम्हाला एक्सपिरियन्स असा भेटला होता की जेवढी तुमची टीम बॉन्डिंग चांगली असली तेवढं तुम्ही समोर जाऊ शकता. तर आम्ही खेळलो त्याच्यानंतर हरवले भरपूर तर सेमी फायनल चालू होते 4 टीम बाकी होते आणि त्यापैकी आम्ही एक होतो सेमी फायनल मध्ये. तर सेमी फायनल मध्ये मुलांचं कसं आहे की बाबा मी येतो इन मध्ये तू बाहेर जा मी चांगला खेळतो म्हणजे असं टीम बॉन्डिंगच नसते त्यांची की बाबा मला येतंय तर मीच खेळून द्या. तर आणि ती दुसरी टीम होती ती एकदम तू इकडं म्हणजे दोघं जण सोबत मारा एकालाच असे चांगली बॉन्डिंग होते बट आमच्या टीमची नव्हती भांडण वगैरे चालू होत. तर सेमी फायनल मध्ये आम्ही हरलो होतो त्यानंतर समजलं की टीम बॉन्डिंग ही चांगली असते शक्तीपेक्षा. तर असं तिथं हरलो होतो म्हणजे ते दिवस एकदम चांगले होते शाळेमधले दिवस.
1: तर संग्राम तू एक एन्जॉयफुल लाईफ पण जगण्याकडे बघतो आणि एक अभ्यास प्लस आपण लाईफ कशी जगायची त्याकडे पण तू लक्ष देतोस. खूप बेस्ट आहे. परंतु हे झालं, आता पुढे तू कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहेस?
0: करिअर करायचं म्हटलं तर मॅम, आता माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय मॅम. तर कॉम्पिटेटिव्ह आता सध्याला मी एक तालाठी भरतीची तयारी चालू केलेली. माझं म्हणजे एखादी डिप्लोमा वगैरे करावा लागतो याच्यासाठी, तालाठी भरतीसाठी. त्याच्यानंतर म्हणजे माझं गोल असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचीच आहे, की पोलीस भरती म्हणा, तालाठी भरती, एमपीएससी, यूपीएससी. तर मी आता माझं वय 17 आहे, 18 रनिंग आहे मला. पण आता या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठी, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी 18 वय कम्प्लीट म्हणजे पाहिजे असतं. माझं असं म्हणणं आहे मॅम, मी आतापासून जर का तयारी चालू केली की माझं बेसिक वगैरे एकदम पक्क करून घेतलं, त्यानंतर जनरल नॉलेज वगैरे, तर मी म्हणजे लवकरात लवकर माझ्या जीवनामध्ये यशस्वी ठरू शकतो. की बाबा मला काहीतरी बनायचंय, तर आपण लोक कसं म्हणता मुला, आज नाही उद्या करू, परवा करू, म्हणजे असं समोर ढकलत चालतं. मला मध्ये ठरवलं तर सगळ्या हे गोष्टी पॉसिबल आहे. मॅम सध्या आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, चालू आहे माझे करणं प्रिपरेशन वगैरे, असं करतोय मॅम मी माझ्या लाईफ मध्ये.
1: तलाठी किंवा पोलीस भरती व्हायचंय तुला, परंतु त्यासाठी तू कशी स्ट्रगल करणार आहेस?
0: मॅम स्ट्रगल म्हटलं तर त्यासाठी आपल्याला घरी बसून काहीच होत नाही. पहिलं घर सोडणं गरजेचं असत, की बाबा घरचे कसे काम वगैरे सांगतात. त्याच्यानंतर घरी असलो तर थोडं फ्री होतं माणूस, की हाय मम्मी पप्पा. पण आपण जसं बाहेर शिकायला गेलो तर आपल्याला एक जबाबदारी नावाची एक गोष्ट कळते, आपण बाहेर शिकायला आलो एवढं घरच्यांना हे करून, घरचे पाठवतात आपल्याला बाहेर शिकवायला. काही काही मुलं अभ्यास नाही करत, इकडं थांबायचं वगैरे करणं, पैसे वगैरे उडवणं. तर असं न करता आपण, म्हणजे माझं असं म्हणणं आहे मॅम की आपण जसं घर सोडलं तर आपल्याला कळतं की आपले मम्मी पप्पा जे आपल्या आशेवर बसले की पोरग काहीतरी होऊनच येईल, ते आपण निराशा नाही करू शकत त्यांचे. म्हणून मला असं वाटतं की घर सोडणं गरजेचं आहे, तेव्हाच आपलं काहीतरी होऊ शकत.
1: मग पुढे काय करायचं ठरवलंस तू? हा, तर तू सध्या तलाठी भरती किंवा पोलीस भरतीकडे वळणार आहेस, त्यासाठी तू कोणत्या अकॅडमी वगैरे काही जॉईन करणार आहेस का?
0: हो मॅम, मी विठ्ठल कांगणे सरांच्या अकॅडमी जॉईन करणार आहे. जास्त हार्डवर्क करून मी माझ्या प्रयत्नांना यश मिळून देणार आहे.
1: तर तुला असं काय वाटतं की अकॅडमीत आपण जॉईन केली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही? तू स्वतः अभ्यास करू शकतो की अकॅडमी जॉईन केल्यावर बेस्ट राहतं?
0: नाही मॅम, स्वतः सेल्फ स्टडी पाहिजे माणसामध्ये. तर सेल्फ स्टडी असल्यामुळे मॅम आपले म्हणजे स्वतःकडे आपले आपण किती पाहण्यात येईन, किती वरती हे कळतं सेल्फ स्टडी केल्यामुळे. आणि अकॅडमी लावायचं हे कारण असं आहे की मॅम की आपल्याला थोडंफार सपोर्ट असतं, की ते त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी घडवतात ते अकॅडमीवाले. तर त्यांना कळतं कोण कसं आहे, त्याच्यानंतर कधी काय होऊ शकतं, तर ते सांगतात पण आपल्याला कोणची डेट कधी निघणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय काय नाही, ते मार्गदर्शन करतात. पण त्याचसोबत आपला स्वतःचा पण अभ्यास गरजेचा आहे. म्हणून मला असं वाटतंय की अकॅडमी वगैरे लावलं तर थोडं अजून काही आपल्या ध्येयाला थोडं प्रोत्साहन मिळतं.
1: नक्कीच. आता सध्या 12वी मध्ये रनिंग मध्ये आहे जे मुलं गेले, तर तू त्यांना काय मेसेज देऊ इच्छितो?
0: एवढंच की तुम्ही तुमच्या ध्येयाला ठाम राहा, की कोण कसं बोलतंय काय बोलतंय याच्याकडे दुर्लक्ष करा. लोक बोलणारे बोलून जातात की असं करतोय तसं करतोय, याच्यात काय काय नाही, इकडे जा, याच्यामध्ये स्कोप आहे. पण तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही नक्कीच करा, लोकांचा विचार सोडून द्या, तुम्हाला जे वाटतं ते करा. एवढंच माझं म्हणणं आहे बस.
1: नक्कीच सम्राट, जसे की तू म्हणतोय तुझं भाषण कौशल्य वाढलंय, तर मला हे नक्कीच असं प्राऊड वाटतंय की तू खरंच हे आता सध्याचे मुलं तर बोलत नाहीत की तुम्हाला काय करायचंय. डिफिकल्ट म्हणजे असं वाटतंय की त्यांना ते कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच जातील, परंतु ज्यांना जे वाटतंय मनाला ते न करता ते इतर क्षेत्रामध्ये जातात, पण त्यांना जे बेस्ट वाटतंय त्यांच्या मनाला त्यांनी ते नक्कीच केलं पाहिजे, आणि ते केलं तर त्यांनाही एक आनंद मिळतो. नक्कीच आहे सम्राट. आणि सम्राट, स्नेहालय आणि बालभवन काय सांगूशी वाटते तुला आणखीन?
0: स्नेहालय बालभवन हे असं आहे की तिथं विद्यार्थी घडतं म्हणजे घडतात. आपल्या अहमदनगरची संस्था त्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी सर, हनीफ सर, हे असं आहे की ज्या स्नेहालयमध्ये जो व्यक्ती जातो काहीतरी बनूनच बाहेर पडतो. स्नेहालय बालभवन मध्ये तिथं भरपूर प्रकल्प आहे मॅम. बालभवन मध्ये अशी एक हे राहते की मुलं घडवायचे म्हणजे घडवायचे, त्यांच्यामध्ये जिद्द असते. एक बालभवन मध्ये मॅम सर मध्ये की आपल्याला इथून बालभवन मध्ये कोणता विद्यार्थी बाहेर पडला तर तो त्याच्या पायावर उभा असलाच पाहिजे.
1: अच्छा, आणि तुला सम्राट कशामध्ये आवड आहे, तुला काय छंद आहे?
0: छंद म्हटलं तर मॅम मला डान्स करायला आवडतं आणि खेळायला मस्ती वगैरे करायला.
1: अच्छा, तर तुला डान्स वगैरे आवडतंय, तर असं एखादा प्रसंग सांगू शकतोस का तू डान्स वगैरे केलाय आणि त्यावर तुझा कॉन्फिडन्स लो झालाय किंवा कॉन्फिडन्स वाढलाय, कुठं तू डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालास का?
0: हो मॅम.
1: तर झालताच तू आत्ताच आम्हाला सांगितलंय कॉलेजमध्ये पण, परंतु बालभवन मध्ये कधी डान्स मध्ये पार्टिसिपेशन केलंस का?
0: हो मॅम, फ्लॅश मॉब तुम्हाला सांगितलं होतं मी मागाशी की फ्लॅश मॉब वगैरे चालतो. समजा आता कॉन्फिडन्स कसा वाढतो एका डान्सरचा त्या दृष्टिकोनाने सांगायचं म्हटलं तर आपल्याला जशी समजा आपण डान्स करतोय नॉर्मली रोड वरती फ्लॅश मॉब होता चौकामध्ये, त्याच्यानंतर असं कोणतं जिथं जास्त पब्लिक असते तिथं हे होतं म्हणजे फ्लॅश मॉब होतात. पण असं वाटतं मॅम आता तुम्ही मी समजा डान्स करतोय तर मी पब्लिक बघतो पहिला की किती पब्लिक आहे, त्याच्यानंतर कोण आपल्याला बघतंय की कोण असेल, तर म्हणजे समजा कमी पब्लिक असली कमी लोक असले तर थोडा कॉन्फिडन्स लो होतो, पण माझी एनर्जी जी असते तीच असते. आणि समजा जास्त पब्लिक असली म्हणजे इथून तिथून 100-100 लोक वगैरे, त्याच्यानंतर अजून काय स्टेज वगैरे असलं तर अशी वेगळीच एनर्जी येते मॅम माझ्या बॉडी मध्ये की आता एवढे लोक आपल्याला बघतायत आपण कसं डान्स करायला पाहिजे, तर तिथून एवढा कॉन्फिडन्स वाढतो मॅम विचार करू शकत नाही.
1: अच्छा, नक्की सम्राट तू एक छंद सुद्धा जोपासतोस आणि प्लस तू तुझ्या ध्येयाकडे पण लक्ष देतोस, हे खूप छान आहे. शेवट तू जाता जात आपल्या श्रोत्यांना काय मेसेज देऊ शकतो?
0: मी मेसेज देतो की तुम्ही तुमच्या तुमची लाईफ कशी जगायची याच्याकडे पण लक्ष द्या. आता तुम्ही ज्या लाईफ मध्ये म्हणजे ज्या एज मध्ये त्या एज मध्ये कसं वागायचं, कशी लाईफ एन्जॉय करायची, एकदा तुम्ही सक्सेस झालं की तुम्हाला वेळ भेटत नाही काम नोकरी, त्याच्यानंतर लग्न वगैरे झाले तर संसार वगैरे असे ताण असतो डोके मागे, तर तुम्ही आताच्या ज्या एज मध्ये त्या एज मध्ये जगायला शिका कसं जगायचंय कसं नाही, पण त्यासोबत अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. तुम्ही अभ्यास पण करा आणि त्यासोबतच तुमची आवड निवड जे काही असेल ते पण चालू ठेवा.
1: नक्कीच सम्राट, खूप छान तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं.
0: थँक्यू मॅम, मला पण आनंद झालाय.
1: एक मार्गदर्शक म्हणून किंवा करिअर म्हणून स्वतःचे स्वप्न वगैरे त्याच्याकडे लक्ष न देता फक्त करिअर करिअर करिअर करत असतात आणि स्वतःचं लाईफ जगणं कसं असतं याच्याकडे लक्षच देत नाही, ते खूप तुझे मेसेजिंग केलं असते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू मनापासून आभार तुमचे की तुम्ही मला माझं मुलाखत वगैरे घेतली, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुमचे.
1: थँक्यू सो मच पुन्हा एकदा.
2: तर नगरकर आत्ताच आपल्यासोबत होता. सम्राट वाघ हा छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनमधील विद्यार्थी आहे. 12वीमध्ये उत्कृष्ट यश मिळणारा विद्यार्थी सम्राट वाघ याच्याशी केलेला खास संवाद, त्याचा संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वास निश्चित अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. सम्राट, पुढील वाटचालीसाठी रेडिओ नगर आणि स्नेहालय परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे, तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरचं. काही दिवसांपूर्वी रेडिओ नगर 90.4 FM वर प्रसारित झाली होती. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरचं ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4

0: 104 FM मानद संचालक स्वर्गीय भूषण जी देशमुख यांनी या मालिकेचे भाग आता आपण पुनश्च ऐकणार आहोत.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज मी गप्पा मारणार आहे नगरमधील नामवंत कलाशिक्षक, चित्रशिल्पकार आणि आमचे अतिशय ज्येष्ठ मित्र असलेले श्रीयुत अविनाशजी पडवळ सरांशी. अविनाश पडवळ हे नाव नगरच्या रसिकांना नवीन नाही. सरांनी भाऊसाहेब फिरोदिया शाळेमध्ये अनेक वर्ष कलाशिक्षक म्हणून काम बघितलं आणि नंतर अनेक प्रदर्शनांच्या निमित्तानं सर सगळ्यांसमोर येतच राहिलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे रेडिओच्या स्टुडिओमध्ये. मला अगदी सुरुवातीपासूनचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तुमच्या प्रेरणा असतील, तुमचं लहानपण असेल आणि तेव्हाचे काही कलेचे संस्कार असतील, ते करणारे गुरु असतील, आपण तुमच्या लहानपणापासूनच सुरुवात करूया.
2: चालेल. खरं तर जर माझी ओळख जर चित्रकार शिल्पकार म्हणून जर तुम्ही करून घेऊ इच्छिता तर माझ्या लहानपणापासूनच सुरुवात केली पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये नव्हे तर कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बहुतेकांचं लहानपण हे त्यांच्या कलाक्षेत्राला खूप परिणाम करणारं असतं, परिणामकारकच असतं. आणि ज्याचं लहानपण अधिक समृद्ध गेलं त्याची कला देखील पुढे
1: जास्त
2: रोवली जाते आणि ती फुलते देखील चांगल्या प्रकारे. मी संगमनेरचा आणि संगमनेरमध्येच माझं लहानपण गेलं. संगमनेर त्या टायमाला खूपच छोटं गाव होतं. प्रवरा नदी, म्हाळुंगी नदी वाहत होत्या त्या टायमाला आणि संगम तिथे असल्यामुळेच त्याला संगमनेर म्हणतात. घरी आम्ही एक साधारण कुटुंबामध्ये असणार. आम्ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही 7-8 भावंड एकत्र असायचो आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसारच आई वडिलांचं देखील आमच्याकडे लक्ष दुर्लक्ष असायचं. अशा या अनुकूल म्हणा प्रतिकूल म्हणा त्या परिस्थितीमुळं पालकांचं लक्ष साधारणपणे असायचं त्याच्यामुळं. आणि मला शाळा फार आवडली नाही त्या काळामध्ये. मी आयुष्यभर शिक्षक राहिलो परंतु सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा शाळेविषयी माझ्या मनामध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार एक कटुताच निर्माण झाली. आणि कटुता म्हणणे इतका कठोर शब्द नाही वापरता यायचा, परंतु शाळेपासून तसं मी लांब राहिलो. गावामध्ये असं वातावरण होतं की नदीकाठ छान होता, बहरलेला होता, हिरवं रान होतं आणि शाळेमध्ये जाण्याचं फारसं बंधन नव्हतं. ना शाळेत होतं ना घरी होतं. घरी आई वडिलांचा आमचा ट्रकचा व्यवसाय होता त्याच्यामुळे त्यानुसार माझ्याकडे लक्ष दुर्लक्ष झालं छानपैकी. आणि या संधीचा मी फायदा उठून छानपैकी एक समृद्ध बालपण जगलो.
1: तेव्हा पहिल्यांदा असं कुठला कलाकार बघितला, चित्रकार आपणही व्हावं चित्रकार असं कधी सुरुवातीला
2: नाही? असं हवा वगैरेच्या कल्पना या सध्याच्या जीवनामध्ये खूप मुलांवर इम्पॅक्ट करतायत. त्या काळामध्ये आपण काही असं व्हावं वगैरेचं नव्हतं, परंतु धक्का बसणाऱ्या गोष्टी मात्र असायच्या की एखाद्याने एखादं चित्र काढलं की हनुमान जयंती संगमनेरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. तर त्या काळामध्ये इतकी मोठी असायची की रात्रभर जागून हनुमान जयंती सजवली जायची, जंगलातली झाडं आणून गल्लीमध्ये लावली जायची, मंदिर सजवलं जायचं. तर त्या टायमाला एका पेंटरनी हनुमानाचं चित्र काढलं, डायरेक्ट न थांबता काढलं. ती गोष्ट देखील एक खूप माझ्या लहान मनाला खूप धक्का देऊन गेली की काय सुंदर एक छानपैकी आकृती आपल्या डोळ्या देखत या माणसाने एक साध्या गेरूच्या रंगाने रंगवली. आणि तो धक्का मला छान बसला मग की यातही काहीतरी. आणि त्या माणसाला ज्यावेळेस बाकीचे लोक देखील पाहत आहेत त्या गोष्टीकडं, तर माझ्या बालमनावर एक कायमचं चित्र कोरलं गेलं. आणि नदीवर छानपैकी 2-2, 3-3 तास पोहणे, खेळणे, त्यावरचे छोटे छोटे मासे पकडणे आणि त्यावेळेचं ते जंगल जे होतं संपूर्ण प्रवरण नदीच्या काठी, आज देखील खूप छान एक काठ नदीचा प्रवरेचा संगमनेरला, तर त्याच्या पलीकडचे जंगल आहे त्याच्यातच माझं सगळं लहानपण गेलं. त्या मातीत खेळणं गेलं आणि ती माती खेळता खेळता चिखल मळता मळता कधी अशी ह्या आकृत्या जमून गेल्या आणि त्या भावल्या. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणता की कुणी असं समोर कुणी असं होऊन गेला का, तर माझ्या गल्लीच्या समोरच एक मोठे कलावंत होते त्या काळातले, सुंदर मिस्त्री म्हणून. लाकूड कामामध्ये खूप छान काम करायचे, माती काम करायचेच. गणपती उत्सवात नवरात्रामध्ये त्यांच्याकडे मूर्ती घडवल्या. मी तासन तास तिथं त्यांच्या बरोबर जाऊन बसायचं. ते तसे तुसड्या स्वभावाचे होते पूर्वीच्या जमान्यात असल्यामुळं, परंतु तरी देखील मी चिटकून असायचो त्यांच्याजवळ. त्यांनी बनवलेले मुखवटे, त्यांनी बनवलेले कृष्णाचे ते प्रसंग आज देखील माझ्या डोळ्यासमोर तरळतात. आणि खूप शिकलो, कारण शिकायची एक आतली ओढ होती खूप आतमध्ये पासून. आणि विशेष म्हणजे नगरकरांना सांगितलं पाहिजे, सुंदर मिस्त्रींनी घडवलेला गणपती आजही आपल्या विशाल गणपतीच्या देवळामध्ये लाकूड कामामध्ये आहे पा. आणि गणपतीच्या 10 दिवसामध्ये ती मूर्ती पूजली जाते. तिथे राक्षसाला गणपती मारतोय असं काहीतरी पौराणिक शिल्प आहे, तेच सुंदर मिस्त्रींनी बनवलेलं आहे. ही माझ्या दृष्टीने खूप छान गोष्ट आहे की मी सुंदर मिस्त्री कोण तर मी दाखवू शकतो नगरकरांना की ते त्यांचा खूप असा एक इम्पॅक्ट झाला माझ्यावर.
3: आपण ज्याला रूढार्थाने कलेचं शिक्षण म्हणतो ते घ्यायला कधी सुरुवात केली तुम्ही?
2: हा, तर मग नंतर आम्ही नगरला आलो, आम्ही शिफ्ट झालो, कारण नगर माझं आजोळ होतं त्या टायमाला. आणि नगरला आल्यानंतर मग मी राष्ट्रीय पाठशाळेमध्ये पहिल्यांदा मला पात्रे सर भेटले. पात्रे सरांनी त्या टायमाला बाळकृष्ण पात्रे सर आणि राधाकृष्ण कांबळे सर ही चित्रकला शिक्षक असे भेटले की माझा जन्मच म्हणावा लागेल त्या टायमाला चित्रकलेचा, कारण आपल्यामध्ये काही आहे तोपर्यंत मला पत्ता नव्हता. नव्हे तर शाळा ही एक आपलं एक अपमान करण्याची किंवा अळसण आपल्याकडे दुर्लक्ष करण्याची किंवा मार खाण्याचीच एक जागा होती माझ्या दृष्टीने. आणि कसं जमेल या सगळ्या परिस्थितीला, आपल्याला कधी काही मिळेल याच्यातून, असं बिलकुल मी निराश होत आहे त्या बाबतीमध्ये. परंतु ज्यावेळेस त्या शाळेमध्ये गेलो आणि माझे चित्र सर मुलांना दाखवायला लागले, तिथून मला थोडस त्या गोष्टी विशेष वाटायला लागलं की या काडीला धरून आपल्याला पोहता येईल,
3: करू शकतो चांगलं.
2: हा, मला ज्यावेळेस बक्षीस मिळालं त्यावेळेस त्या बनकर सरांनी तिथल्या आमच्या मुख्याध्यापकांनी संपूर्ण मुलांच्या समोर मला बोलवून माझा सत्कार केला शाळेमध्ये. आमची शाळा छोटी होती, शाळेचं पेपरमध्ये नाव येणं त्यांच्या दृष्टीने खूप मोलाची गोष्ट होती. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस मला गदी माडगुळकरांनी स्वतः बक्षीस दिलं होतं, ती एक खूप माझी छान आठवण आहे. त्यावेळेस मी त्यांना ओळखलं नाही, परंतु त्यावेळेस मोनेगला मंदिरामध्ये एक छानपैकी गादीवर बैठकीवर तो समारंभ झाला आणि कुठलीशी स्पर्धा होती आणि मला पहिलं बक्षीस होतं त्याच्यामध्ये. तर मी स्टेजवर गेल्यानंतर तो गले लठ्ठ असा काळा मनुष्य म्हणजे गदी माडगुळकर रामायण जे गुरुतुल्य महाराष्ट्राला आहेत अशी व्यक्तीने मला पहिलं बक्षीस दिलं, या गोष्टीचं आज मला खूप कौतुक आहे.
3: नक्कीच सर, तेव्हा नगरमध्ये रवा केळकर होते, नाना केळकर म्हणायचे, उत्तम कार्टुनिस्ट
2: त्यांचा आणि माझा संबंध म्हणजे मग कॉलेजमध्ये आल्यावर आला.
3: बरोबर,
2: की मी ज्यावेळेस 11वी झालो त्यावेळेस माझ्या जवळजवळ चित्रकला पात्रे सरांनीच ठरवलं होतं की तुला दुसरा मार्ग नाहीये. त्यांना माझ्या घरची परिस्थिती थोडीशी माहिती होती, कारण मला मार्क खूप चांगले पडले. विशेष म्हणजे मी अतिशय ढ असलेला विद्यार्थी 5वी 7वी पर्यंत. पुढे जेव्हा मला चित्रकलेने हात दिला त्याच्यानंतर मात्र का कोणास ठाऊक गणित आणि विज्ञानामध्ये माझी भलतीच प्रगती झाली. म्हणजे ही प्रगती मला देखील आश्चर्य,
3: एकदा शिक्षण गोडी लागली म्हणलं की सगळं
2: ते एक उत्तम उदाहरण आहे. मी एक स्वतः उत्तम उदाहरण आहे त्याचं की एखाद्या माणसाला शोध लागू शकतो एखाद्या गोष्टीचा. आणि मी त्या शाळेमध्ये 11वीला पहिला आलेलो
3: विद्यार्थी,
2: ज्या विषयांमध्ये मी 5-5, 7-7 विषयात नापास होणारा. माझ्या आईला एकदा भेटायला बोलवलं होतं शाळेमध्ये टीचरनी की तुमचा मुलगा 5-5 विषयांमध्ये नापास होतो, म्हणजे आठवण राहणारी गोष्ट आहे. तर असं असू शकतं मुलांच्या बाबतीमध्ये. हे मला दुसऱ्यांच्या बाबतीत जास्त सांगायचं की मुलं ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेस हा माझा दृष्टिकोन राहिला की मुलं काय असू शकतात, की आपण ज्यांना नापास म्हणतो किंवा शाळेच्या विषयांमध्ये मागे पडलेली जी विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये देखील केवढं पॉटेन्शियल असू शकतो कुठल्याही बाबतीमध्ये.
3: आणि तुम्ही पात्रे सरांचा सल्ला मानला आणि
2: हो पात्रे सरांचं शिक्षण सुरू केलं. म्हणजे मला पात्रे सर हे दुसरे पालकच होते त्या टायमाला, नीच मला प्रगत कला महाविद्यालयामध्ये नेऊन पोहोचवलं. आणि मग केळकरांसारख्या म्हणजे याला चित्रकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नावाजलेली व्यक्ती आहे केळकर सर. आणि तिथून पुढे मग चांगली माणसं काटे सर, बेळे सर, चव्हाण सर, साळी सर, त्याच्यानंतर सुरतवरून आलेले घरत सर, घारीवाला सर, ही एकचवड एक माणसं मला ज्यांनी महाराष्ट्रात उत्तम काम केलं त्या काळामध्ये चित्रकार म्हणून.
3: सर ही सगळी नावं आज फक्त म्हणजे तुम्ही सांगताय म्हणून ती कळत आहेत, पण कलाकार म्हणून किंवा कला शिक्षक म्हणून त्यांचं मोठेपण किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय काय सांगताय, म्हणजे केळकरांचं काय वेगळे
2: म्हटलं तर त्या टायमाला जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा महाराष्ट्राची याला मुंबई शैली म्हणतात, आपलं कलकत्ता शैली आहे किंवा इतर भारतामध्ये चित्रकलेच्या एक शैली म्हणतात किंवा शाळा स्कूल म्हणतो त्याला, किंवा जसं किराणा घराणा असतो गायकीचा तसं मुंबई स्कूलचे लोक आहे, जसं हुसेन आहे, आरा आहे, असे मोठे चित्रकार मानले जातात. तर त्या सगळ्या लोकांची ओळख नानांची होती. नाना आरे तोरेनी म्हणजे त्यांच्या शिष्यांमध्ये कोणते रजा म्हणून होते, त्यांचे शिष्य होते.
3: पुढे पॅरिसमध्ये रजांनी खूप मोठं नाव कमवलं.
2: आज रजांचं नाव केवढं आहे, म्हणजे कुठल्याही पुस्तक कलेचं उघडलं तर रजांची 200 चित्र पाहायलाच मिळतात. आणि असे रजा नगरला येऊन नानांना भेटण्यासाठी 2 दिवस नगरमध्ये थांबतात. भेटले नाही म्हणून तुळशी वृंदावनात 5,000 रुपये ठेवून जातात,
3: त्यांच्या उमऱ्याला स्पर्श करून दर्शन
2: करून जातात, नमस्कार करून जातात. तर नाना खूप चिडखोर होते, खूप बोलणारे होते, म्हणजे एक शिक्षक म्हणून घडवणारे होते. की नाना खूप रोकटोक स्वभावाचे होते आणि हे सगळं जरी सांगितलं नाना खूप प्रेमळ देखील होते. ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून काम केलं आणि मला जेव्हा जेव्हा बॉम्बे आर्ट सोसायटीचं प्राईज मिळालं, त्याच्यानंतर शिल्पकलेमध्ये अनेक प्राईजेस मिळाले, त्यावेळेस आवर्जून रंगार गल्लीमध्ये येऊन नाना माझं कौतुक करायचे. माझ्या घरच्यांना देखील बऱ्याच गोष्टी सांगायचे ते. आणि दृष्टी म्हणाल तर इंटरनॅशनल लेवलची नाना.
3: आणि ते तेव्हाचे व्यंगचित्रकार महाराष्ट्रामध्ये व्यंगचित्रकार तेव्हा
2: फारसे होते. आणि नाना चित्रकार देखील फार महान होते. कारण मी ज्यावेळेस मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेलो माझ्या आईच्या दुखण्यामुळे, मला पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांची चित्र पाहायला मिळाली, त्यावेळेस तुम्ही आवाकच झालो की त्या काळामध्ये नाना मॉडर्न आर्ट करत होते.
3: त्यांनी म्हणजे एक आठवण अशी की न्यूड पेंटिंग हा त्या काळात फक्त मुंबईमध्ये जहांगीर किंवा जे जे आर्ट मध्ये ते नगरमध्ये त्यांनी सुरू
2: काय म्हणतात ना की या काळाच्या पुढे असणारी जी व्यक्ती असते ना, दृष्टी असणारी व्यक्ती. आज त्या काळामध्ये नानांनी चित्रकलेचं स्कूल काढलं हा देखील एक आश्चर्य
3: त्यामुळे घडू शकलं. तेव्हा नगरमधलं कलेचं वातावरण कसं होतं साधारण तेव्हाची बाकीची, म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवणारी मंडळी तर होतीच, पण बाहेर कोणकोण चित्रकार
2: नामांकर सर होते, शेकटकर सर होते, ही मंडळी त्या टायमाला आता माझा सिनियर होती सगळी.
3: बरोबर.
2: त्याच्यानंतर बरेच 1-2 आणखीन चित्रकार होते. त्यानंतर पेंटर पेंटिंग जे सर्वसामान्य लोकांना चित्रकला समजणारे देखील मला वाटतं भिंगारचे कोण होते पहा, एक
3: श्रीगोंदेकर, गोंधळेकर अशी बरीच नाव,
2: रणदिवे का काहीतरी असे ग्रस्थ होते. ते देखील खूप छान चित्र काढायचे. त्यांनी आपल्या माळेवाड्यातलं एक शिव मंदिर आहे तिथं चित्र काढलेली आहे.
3: बरोबर.
2: आणि सुंदर चित्र काढलेली आहे. तर असं साधारण
3: तेव्हा सर आजच्यासारखे फ्लेक्स नव्हते, त्यामुळे तेव्हा
2: त्यावेळेस पेंटर
3: त्यामुळे बोर्ड
2: अक्षर काढणं आणि पेंटर हैदर म्हणून होता. काय कमालीचं त्या माणसाने आमच्यावर खूप इम्पॅक्ट केला त्या टायमाला, की कसली 3D वगैरे अक्षर इतकी छान पुढे घेऊन यायचा तो. आणि खरोखरच प्रतिभावंत होता त्याच्या क्षेत्रामध्ये तो. त्याच्यानंतर विटणकर बंधूंनी चांगलं त्याच्यामध्ये काम केलं, अक्षर रंगवण्यातही त्यांचे एक बंधू कुशल होते.
3: आपल्याकडे सर जुनी महापालिका म्हणजे नगरपालिकेचं कौन्सिल हॉल, तिथे खूप
2: शेकटकरांची केवढी पेंटिंग
3: सगळे, म्हणजे शिवाजी महाराजांपासून
2: ते एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की तिथं असणारे सगळे पेंटिंग नष्ट झाले. आणि शेकटकरांनी तिथं फार म्हणजे जवळजवळ निम्मी पेंटिंग सरांची होती.
3: हो
2: हो. शेकटकर सरांना मी स्वतः पेंटिंग करताना पाहिलं. तो एक अर्जुन शेकटकर ही एक अशी व्यक्ती नगरमध्ये चित्रकार क्षेत्र की खरोखर सरांनी खूप
3: मोठं काम
2: खूप काम केलं.
3: आणि त्याच्या आधी म्हणजे गोपाळराव देऊस्करांसारखे चित्रकार, त्यांचा जन्म नगरचा आहे, त्यांचे काका शंकरराव असतील किंवा ही फार मोठी नावं होती नगरच्या या कलाप्रांतातली.
2: त्याच्यानंतर प्रमोदचे वडील, प्रमोद कपड्यांचे वडील, ते स्वतः खूप चांगले चित्रकार, माझे शिक्षक होते ते. मग अतिशय शांत स्वभावाचे, परंतु तुम्हाला सांगतो की ट्रान्सपरंट कलरची जी जाणीव आहे खूप आतमध्ये पर्यंत, त्यांचं कुठलंही चित्र पाहिलं तर आपण थांबून जातो की
3: ज्याला
2: पलीकडे ज्याला म्हणतात ना एखादी कलाकृती, तशा प्रकारचं त्यांचं लँडस्केप वगैरे पाहिलं. मला सरांनी स्वतः माझ्या कागदावर काम केलेलं आहे कॉलेजमध्ये.
3: अरे वा.
2: तर अशी या मानाने मी खूप सुदैवी.
3: आणि मग तुमचा कला शिक्षक म्हणून प्रवास कसा सुरू झाला?
2: मी पहिल्यांदा आता नगरचाच असल्यामुळे मी फिरोदे हायस्कूल मध्ये इंटरव्ह्यू वगैरे दिल्यानंतर मला वाटलं की फिरोदे हायस्कूललाच माझी त्यावेळेची जागा होती. पण ऐन टाइमाला मला जामगावला पाठवलं या लोकांनी. जामगावला त्यांची
3: तालुक्यात शाखा
2: पारने. ते गावाला आता वडील आई वडील म्हटले की ठीक आहे तू पाहून तर ये निदान गाव कसं आहे. तर मी गावात ज्यावेळी स्टँडवर उतरलो त्याच वेळी ठरवलं की काय गाव आहे छान
3: ऐतिहासिक गाव.
2: डोंगर आहे इथं, ओढा आहे,
3: मोठा राजवाडा
2: आहे. एवढा मोठा राजवाडा आहे. आम्ही तर पहिल्यांदाच म्हणजे पहिल्या भेटीतच त्या गावाच्या प्रेमात पडलो. आणि माझी 6 वर्ष अतिशय ज्याला म्हणतात ज्याला सुंदर सुरुवात एकाने मोकळं वातावरण. तिथले आमचे पाटोळे मुख्याध्यापक होते त्यांनी आता कलेच्या बाबतीत अज्ञानी माणसं होती सगळ्या प्रकारचे. त्याच्यामुळे मला स्वातंत्र्य खूप मिळालं. दोन दोन तास ओढ्याच्या काठी मुलं बसवू शकायचो, कुठं रानोमाळ घेऊन जाऊ शकायचो. मी तर म्हणतो की मी फिरोदे हायस्कूलला त्याच्यानंतर आता एवढी वर्ष पासून 33 वर्ष मी फिरोदे आलो. मी त्या मानाने शांतिनिकेतनच सारखं काम केलं हायस्कूलला. तिथं माती मळलेली असायची, कुठल्याही प्रकारची साधनं नसायची चित्रकलेची, पण खूप काम करायची वेगवेगळ्या सगळ्या नैसर्गिक साधनांकडून. त्यावेळच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील खूप वेळा भेटी देऊन माझ्या कामांची फोटोग्राफी वगैरे करून खूप छान छान नवीन नवीन गोष्टी त्यांना. मी शिक्षक म्हणून देखील त्या एसआयला बऱ्याचदा गेलेलो आहे.
3: अरे वा,
2: की तू शिकव बाबा आमच्या शिक्षक लोकांना काय खेड्यात राहिला आणि रंग नाही. अहो ते जामगावची त्यावेळची परिस्थिती इतकी मुलांची इतकी गरिबी होती की शर्ट पॅन्ट मोठ्या मुश्किलीने त्यांचा ड्रेस
3: रंग कुठून आणणार विकत.
2: हा रंग ह्या सगळ्या गोष्टींपासून त्या काळामध्ये देखील चित्रकला परीक्षेला स्पर्धेला मी पारनेरला मुलांना घेऊन जायचो. आणि खूप त्या गावाने जेवढं मला शिकवलं म्हणता येईल ना की ग्रामीण जीवन केवढं रसरशीत आहे, आपलं आनंदी आहे सगळीकडं. आणि ज्याला निसर्ग आवडतो त्याला तर काय प्रश्नच नाही.
3: आणि सर तुम्ही जिथे अध्यापन केलं त्या सोसायटी हायस्कूलमध्ये भाऊसाहेब फिरोद्यामध्ये पण मोठी परंपरा आहे कला शिक्षकांची.
2: प्रश्नच नाही. मग मला एकदा आंब्याच्या पार्टीला काय झालं की माझे सर आले. आम्ही आंब्याची पार्टी मोठी द्यायचो जामगावला. जामगावला शेती
3: बरोबर
2: हो. तर त्या टायमाला ओरडा खायला आणि इतर पार्ट्यांना देखील आंब्याची पार्टी तर सगळे मुख्याध्यापक आले. आणि त्या टायमाला मी काहीतरी करत होतो काम, शिल्पकाम चाललं होतं रविवारच्या दिवशी. तर मग ते सगळे शिक्षकांनी माझी ओळख त्या निमित्ताने झाली. तर मग माझे सरांनी पाठीवर आठवूनच सांगितलं तुला आता नेतो मी फिरोदे हायस्कूलला. तिथंच त्यांनी ठर आणि त्यांनी मला मग ओढून.
3: तुमच्या आधी मला वाटतं अंज घारे म्हणून एक कला शिक्षक होते.
2: घारे तर
3: राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाला.
2: महान शिक्षकाचीच मला त्या टायमाला त्यांचा सहवासही लाभला आमचे घरे. आणि खरोखरच एक चित्रकलेची दृष्टी असलेला शिक्षक काय असू शकतो. अंजय घरेंना मी जवळून पाहिलेलं आहे. त्यांचे मुलं तर माझा मित्रच होता, बरोबरच आम्ही शिक्षक म्हणून राहिलो.
3: भालचंद्र घारे सर.
2: हा भालचंद्र घारे. पण अंजय घारेंचं देखील वैशिष्ट्य की ज्या पारंपरिक काळामध्ये मी सांगतोय या गोष्टी त्या काळामध्ये सरांची जी दृष्टी होती चित्रकलेच्या दृष्टीने
3: काळाच्या पुढे
2: त्या टायमाला चित्रकलेवर लिहिलेली पुस्तकं त्यांनी या चित्रकलेच्या ज्या परीक्षा होतात एलिमेंटरी इंटरमिजिएट त्याच्या भूमितीचं पुस्तक सरांनी पहिलं काढलेलं आहे मुलांना मार्गदर्शन. आणि खरोखरच की एक मॉडर्न आर्ट म्हणता येईल की त्यांनी दृष्टी दिली. त्यावेळेच्या मुलांचाही खूप चित्रांचा संग्रह ओळखी त्यांच्या खूप होत्या. विशेष म्हणजे एक असा शिक्षक होता आणि नगरकर सरांसारखा मुख्याध्यापक त्या शाळेमध्ये. मी तुम्हाला सांगतो की अंजय घारेंना ज्यावेळेस राष्ट्रपती पारितोषिक मिळालं त्यावेळेस स्वतः नगरकरांना एवढा आनंद झालेला होता. त्या सगळ्या शाळेलाच झाला, नगरलाच झाला. तर त्यांची मिरवणूक देखील काढली. केवढी रोषणाई वगैरे फिरोदे हायस्कूलमध्ये केलेली होती.
3: आणि त्या शाळेमध्ये कलेसाठी एक हॉल स्वतंत्र
2: होता काळात. शिवाजी मंदिराच्या बाजूला अंजय घारेंचा हॉल. जुने विद्यार्थी जे आहेत परदेशामध्ये आता सिनियर झाले पण ते देखील आठवणी सांगतात. आणि स्वतः अंजय घारेंनी स्वतःच्या रिटायरमेंटच्या त्या काळातले अंजय घारे की त्यांनी स्वतःच्या रिटायरमेंट मधले 5-10 हजार रुपये म्हणजे जवळजवळ त्यांची मिळालेली सगळी रक्कम ड्रॉइंग हॉल बांधण्यासाठी दिली होती. आणि त्या ड्रॉइंग हॉलमध्ये मी शिकवलं 32 वर्ष.
3: अरे वा,
2: मला खूप जाणीव होती या लोकांची.
3: आणि सर मला आणखीन एक फिरोदे शाळेमध्ये तुम्ही सुट्टीमध्ये मुलांकडून काहीतरी कामं करून घेत होता, तुम्ही स्वतः करत होता. हल्ली शिक्षक एकदा बनला की तो कलेबाजचा थोडासा.
2: नाही, पहिल्यांदाच मी हे पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली, मी नोकरी केली नाही कधीच. म्हणजे आता हे माझं वाक्य तुम्हाला एकदम प्रौढीपूर्ण वाटेल, परंतु नोकरीचा संबंध नाही आला. हा कला हा माझा मुळातच जगण्याचाच प्रकार होता.
3: बरोबर. कुठले कुठले उपक्रम शाळेत तुम्ही राबवले?
2: उपक्रम प्रत्येक वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम, मी सहली खूप काढल्या.
3: हो हो.
2: म्हणजे वांबोरी हायस्कूल पासून, जामगाव हायस्कूल पासून सहली खूप काढल्या. आणि दरवर्षी फिरोजी हायस्कूलला आम्ही खूप जंगी प्रदर्शन भरवायचो. त्याच्या त्या हे असतं ना, गॅदरिंग असतं त्या टायमाला. इतकं मोठं प्रदर्शन, मुख्याध्यापकांचा पूर्ण सपोर्ट असायचा मला. माचवे सरांनी इतकं मदत केली त्या टाइम, मदत म्हणण्याऐवजी त्यांनी आमचं महत्व ओळखलं आणि वाढवलं शाळेमध्ये, की ड्रॉइंग हा विषय असा बाजूचा नाही आहे, की ज्याच्यातून मग वेगवेगळ्या कल्पना मांडायचो आम्ही. 3D ड्रॉइंगच्या कल्पना मांडायचो, काही मॉडेल करायचो. एक वर्ष मी शिवाजी महाराजांचं रायगडावरचं समाधीचं शिल्प उभं केलं.
3: अरे वा.
2: ते वांबोरीचं जो कास्टिंगचा दगड पडतो बाहेर, तो त्या कास्टिंगच्या दगडातून उभारलेलं शिल्प आम्ही शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ उभं केलं. तो वाघ्या कुत्रा वगैरे सगळं ते खूप गाजलं चांगलं. कधी मग मुलांना पिरॅमिड विषयी माहिती द्यायची, तर मग पिरॅमिडच्या आकृत्या, मग अनेक मुलं त्याच्यामध्ये सहभागी व्हायची, ते माहिती मिळवायचे, त्याच्यामध्ये काम बी करायचं. कौशल्य, माहिती, सहली, गप्पा. मी फारसं कामाऐवजी माझा मुलांशी संपर्काचा खूप संबंध असायचा, मुलांशी चित्रकलेच्या गप्पा मार. कारण 60 मुलांमध्ये 10-15 मुलांच्यावर चित्रकलेची आवड असणारे आणि गती असणारे खूप कमी असतो वर्गामध्ये. तर बाकीच्यांशी काय, तर एक कलेविषयी अतिशय माहिती असली पाहिजे आणि त्यांना पाहण्याची एक दृष्टी
3: जगण्याला, कलेचा स्पर्श.
2: मी तो म्हणतो कलावंत तर होणारे होतातच. आता माझंच उदाहरण पाहिलं तर मला काय आज काय कोणाला सांगावं लागत नाही. आज माझ्या घरी गेलात तर तुम्ही माझे 17 वर्षी देखील तुम्हाला ओली मातीचा गोळा दिसेल असतो. तो माझा धर्म आहे तो.
3: सर, मी त्याकडेच वळणार होतो की तुम्ही फक्त कुंचला नाही तर तुम्ही शिल्पकार म्हणून पण खूप प्रयोग करून बघितलेले आहेत. गणपती असत
2: मुळातला मी म्हणायचं असेल तर आता थोडस बारकाईने पाहिलं तर मी शिल्पकारच आहे सर.
3: हो
2: हो. कारण मातीपासूनच माझी सुरुवात
3: झाली. वा.
2: चित्रकला तर तो आला आणि त्या दोघांमध्ये अशी बॉर्डर नाही मारत.
3: टेराकोटा आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची शिल्प मला
2: वाटतं. मध्यंतरी जवळजवळ मी दोन प्रदर्शन पुण्याला, मुंबईला एक भरवलं. माझं काय झालं की मी एकदा अचानक मला पुण्याच्या किर्लोस्कर मॅडम म्हणून होत्या त्या टायमाला, त्यांचा एक मला निरोप आला त्या टायमाला. पत्रकार निरोप कोणातरी आला की तू पुण्यामध्ये असणाऱ्या वर्कशॉपला ये टेराकोटाचं. हा, म्हणजे ते सिरॅमिकचं काम वगैरे दाखवणार आहेत. तर त्यांना कसं काय माझं नाव कळालं मला माहीत नाही. तर मी त्या टायमाला गेलो तिथे आणि टेराकोटाचं तिथं शिबिर होतं. आम्ही 5-25 कलावंत सगळे बनवून त्या बंगालच्या एका शिल्पकाराने संपूर्ण टेराकोटा आणि सिरॅमिक कसं तयार करतात मातीमध्ये हॉलो, ते पोकळ शिल्प असतात आणि ते भासतात कसं वगैरे, माती कुठल्या कुठल्या प्रकारची वापरतात, त्याची भट्टी आणि इतर टेक्निकल अनेक गोष्टी. पण तो मोठाही चांगला, खूप मोठा शिल्पकार होता. त्याच्याशी बरंच 8-10 दिवस मला राहायला मिळालं आणि मला ते एक मार्ग सापडला तो. तर कोणी पहिल्यांदा माझ्या मनातली ते भीती काढून टाकली त्या माणसाला की माती कुठून आणू बाबा. तर तो म्हटलं तुझ्या गावातली माती वापर ना, कुंभाराळ्यातली. म्हणजे त्यांनी तो शून्यावरच आणला माझा प्रश्न. आणि भाजण्याचं काम तर तुला कुंभारच शिकवेल. तर मग मी इथं कुंभाराळीमध्ये जाऊन, माझे मित्र आहेत सध्याला देवतर्से म्हणून, मामा देवतर्से, त्याच्याशी माझी मैत्री झाली. त्याला एकूण माझी एकूण सगळं मातीचं काम पाहून त्यालाही वाटलं की या माणसाला थोडस जवळ येऊ द्यावं. मग त्याचं सगळं काम शिकलो मी छान की रांजण कशी तयार करतात, एखादं शिल्प कसं उभं करता येईल आपल्याला. आणि भोरभट्टीपासून अनेक भट्ट्यांचे प्रकार नव्हे, तर त्याच्याबरोबरच मी रात्र जागून त्या भट्ट्या.
3: फार कौशल्याचं काम असतं मुळात, माती तयार करायची असते.
2: माती येतं तर माती असं आहे की मातीचा मुळातला गुणधर्म, ज्या गावाच्या ओढ्याची तुम्ही माती आणतात त्याच्यामध्ये जी काही घटक आहेत,
3: बरोबर,
2: शिल्प उभारण्याच्या दृष्टीने जे घटक असतात. आता पहा, तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, पुणे मुंबईला जा, तिथल्या माठातलं पाणी गार होणार नाही, पण नगरच्या माठाचं पाणी गार का का होतो, कारण या मातीचा गुणधर्म आहे, ही सचिद्र आहे. आणि काळामाळ जर घेतलं तर तुम्हाला फ्रीजची आठवणही होणार नाही, इतकं गोड पाणी नगरचे लोक पितात.
3: सर तुम्ही शिल्पकलेमध्ये पण खूप वेगवेगळे प्रयोग केले, गणपती तुम्ही आधी करत होता की नंतर करायला लागला?
2: नाही नाही, गणपतीचा संबंध मला माझा कसं, मी रंगार गल्लीत राहायचो आणि तिथल्या मंडळांनी मला उडून नेलं, तर तेव्हा हळूहळू गणपतीचं एवढं झालं की त्या मंडळाचं तर काम करायचं, पण मग एक थोडस मला आर्थिक मदत देखील व्हायची, त्या दृष्टीने मला गरजही होती त्या टायमाला पैशाची. तर मग मी छान पैकी 10-15 वर्ष जवळजवळ गणपतीच्या डेकोरेशनचीच काम केली.
3: गणेशोत्सव,
2: हो गणेशोत्सवामध्ये इतकं काम असायचं की मला शाळेतून सुट्टी घ्यावी लागायची त्या टायमाला. एकदा तर मी जवळजवळ 40 दिवसाची सुट्टी घेऊन एक इथे महावीर जे आहे मंडळ, त्यांची एक गुंफा तयार केली होती, काय डिस्नेलँड सारखंच केलं होतं ते सगळं, आणि भीतीदायक गुंफा तयार केली. ज्याच्यामध्ये डायनोसॉर, ज्यावेळेस डायनोसॉरची माहिती नव्हती, म्हणजे तुमचं हे ज्युरॅसिक पार्क वगैरे माहिती नव्हतं त्या काळामध्ये, मी डायनोसॉर आणि तो चांगला 15-20 फुटाचा केला. असे वेगवेगळे प्राणी आणि थ्रिलर ज्याला म्हणतात ना, भीतीदायक म्युझिक वगैरे लावून, आणि संपूर्ण जवळजवळ आत्ताची जी शाळा आहे नवीन मराठी, त्याचा बेसमेंट त्या टायमाला बांधलेला नव्हता, तयार केलेला होता पण बांधलेला नव्हता. फिरोदे यांनी आम्हाला तो दिला त्या मंडळाच्या ओळखीमुळे, तो त्या संपूर्ण बेसमेंट मध्ये गोवा केली होती.
3: अरे वा,
2: त्या आराशी खूपच गाजले, खूप आनंद दिला, आणि मलाही वेगवेगळ्या प्रकारे छानपैकी बेधडक काम करता आलं, छानपैकी व्यक्त करता.
3: आणि गणपतीच्या फॉर्म्स मध्ये पण तुम्ही खूप आणण्याचा प्रयत्न केला.
2: काय कोणास ठाऊक, पण ह्या वेगळेपणाचं थोडस आपोआपच माझ्यामध्ये, कुणी ते बीजरोपण केलं, केळकरांनी केलं की आमच्या पात्रे सरांनी तर नाही, परंतु ते थोडेसे पारंपरिक होते, पण कांबळे सर जे होते ते थोडेसे मॉडर्न विचाराचे होते. वेगळं काहीतरी तोडमोड करून काहीतरी करता येईल. आज देखील एखादं चित्र काढताना मला रिअलिस्टिक चित्र काढताना जरा थांबूनच काढावं लागतं, आणि जर तुम्ही मला मॉडर्न म्हणाल तर ते आतूनच आपोआपच मी तुम्हाला छानपैकी 10-12 एक मिनिटात भिंत रंगून दाखवेल, आणि तेही छान.
3: सर तुमच्यावर एक आणखीन एक मोठा प्रभाव म्हणजे जी ए कुलकर्णींचा आहे, तुम्ही चित्र एक मालिका तयार केली होती जी एनच्या सगळ्या कल्पना.
2: मी फिरोदे हायस्कूल मध्ये सर्व्हिस करताना, फिरोदे हायस्कूलचं त्यावेळेच वातावरण खूपच छान होतं, कसले शिक्षक होते त्या शाळेमध्ये, म्हणजे माझ्या शिक्षक चांगला म्हणा तुम्ही मला, कारण मी माझे खूप चांगले चांगले विद्यार्थी आहेत. हे घडवण्याचं काम तिथल्या शिक्षकांनीच अधिक केलं, कारण तिथं इतके चांगले चांगले शिक्षक होते, वाचन करणारे शिक्षक,
3: लायब्ररी खूप छान होती
2: तुमची, लायब्ररियन चांगला होता आपला
3: अनंत दसरे,
2: दसरे सर तो चांगला परम मित्र माझा एकदम घट्ट, आणि त्यांनी मला वाचायला शिकवलं,
3: जीएनची ओळख त्यांनी करून,
2: ओळख करून दिली. त्याच्यानंतर आमचे कुलकर्णी सर होते, त्यांनी मला बरस वाचायला शिकवलं. त्यानंतर चिकटे सर होते, त्यांनी ज्ञानेश्वरीची ओळख करून दिली माझी, म्हणजे बऱ्याचशा माझ्या उत्सुकता जे आहे, आणि मी थोडस अधिक जवळचा मित्र असायचो, खरेपणा ज्याला म्हणतात ना की आपल्याला काय, आणि त्यांनाही असायचं की थोडेसे या मुलामध्ये काहीतरी आहे बाबा, त्याच्यामुळे तेही खुलेपणाने माझ्याशी चर्चा करून.
3: बरोबर,
2: एस डी कुलकर्णी सारखा अतिशय आदर्श शिक्षक होते, अखेर सरांसारखे आदर्श शिक्षक होते माझ्याजवळ, मित्र होते हे सगळे, आणि त्या माहोलमध्ये आपोआपच म्हणतात ना संगतीने चांगले गुण माझ्यामध्ये आले, आणि मला वाचायला शिकवलं या लोकांनी. अन्यथा चांदोबा वाचणारा मनुष्य जी ए कुलकर्णींची चित्र कशी काय,
3: जीए म्हणजे गुड कथा,
2: आणि आपोआपच माझं
3: व्यक्तिमत्व
2: आजही कुठलंही काढायला गेलं तर त्याची नकळत नकळत
3: काय आहे तुमच्या मनात काय,
2: आणि ती ती छाप आहे. मी बॉम्बेला एक्झिबिशन केलं जहांगीरला, त्या टायमाला देखील 2-3 लोकांनी ह्याच कमेंट्स माझ्या शिल्पाकडं पाहून काढल्या, तुझ्या शिल्पामध्ये कुठंतरी अशी स्पिरिच्युअल वाटतं किंवा गुढ तिकडे जात शिल्प, तर ते आहे बाबा.
3: पण जीएनवरच कुणी असा प्रयोग करून नव्हता व्हायला, म्हणजे त्यांच्या मनातल्या कल्पना साहित्यातले
2: केलं, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस अधिक मला जीएनचं आजूबाजूचं वातावरण, त्यावेळेस मलाच वाटलं की या एवढ्या प्रखर सूर्याला आपण हात कसा लावला,
3: धाडस होत हो,
2: आणि ते जमून गेलं. आणि विशेष म्हणजे मला इतकं जमलं की मला माझी चित्र ग्रेस, कवी ग्रेसांकडून बाहेर गेली.
3: अरे वा,
2: आणि त्यांचा फोन आला मला नागपुरावरून, ते स्वतः माझ्याशी बोलले, माझ्या आयुष्यात सर्वात ग्रेट एव्हरेस्ट काय असेल तर एवढ्या थोर माणसांनी की ज्यांची एक कवितेची ओळ मराठी माणसाला पछाडून टाकते अशा माणसाने मला फोन केला आणि म्हणे यार काय चित्र काढलीस तू, तुला भेटायचं. आणि त्यांनी मला फुल परवानगी दिली की आज ग्रेसांना भेटणं म्हणजे तुम्हाला माहिती केवढा अवघड आहे. माझे घराचे दरवाजे तुला उघडेत म्हणे, तू कधीही येऊन मला भेटू शकतो.
3: वा क्या वाद
2: सारदैव. आणि ते नाहीत आज, परंतु एवढ्या मोठ्या माणसांनी आपल्याला स्वतः फोन करावा आणि आपल्या चित्रांचं कौतुक करावं त्यातच यश.
3: सर आणखीन एक वेगळा प्रयोग तुम्ही केला म्हणजे कागदापासूनची शिल्प तुमची, ओरिगामीपेक्षा एक वेगळा काहीतरी प्रकार
2: काय की मुळातच काय असतं की खटपट्या माणसांची एक वृत्ती असते सर, काही ना काहीतरी तो करत. आणि सगळीच माणसं जी असतात खटपटी त्यांना त्यांच्या कुठल्या तरी माध्यमांशी सारखी त्यांची, मग तो शेतकरी असो नाही तर कुठला फिटर असो किंवा काही असो, त्याचं सतत क्रिएटिव्ह काम चालू असतं. तर घरी आज मी ज्यावेळेस माझं थोडंसं मला वाटतं त्या टायमाला हात नादुरुस्त होता, फ्रॅक्चर असल्यामुळं मला फारसं माती कामामध्ये किंवा प्लॅस्टर जड वाटत करणं अवघड होतं, त्याच्यामुळे मी कागदाकडे थोडस गेलो. आणि मुलांना शिकवताना कधीतरी मला वाटूनच गेलो होतं की सालो मला काही करता येत नाही आणि हे अगदी निवांत करतात ही जलद होती. आणि म्हणून मग मी थोडस काम करायला लागलो. तर मग माझे मित्र जे आहेत आंबोरे वगैरे यांनी फारच प्रशंसा केली त्याची की काय यार तू कशातून काय बनव.
3: मला आठवतं पहिलं कुठलं केलं होतं तुम्ही कागदाचं शिल्प?
2: मी एक अंध माणसाचं शिल्प केलं.
3: हो बरोबर.
2: आणि अंधाविषयी काव काय कोणास ठोक, माझ्या मनामध्ये खूप खोल जाणीव आहे. मी आता देखील त्या कुठल्या त्या आपल्या नगरच्या नाही का MIDCच्या पलीकडे एक अंध एक आश्रम आहे
3: अनाम प्रेम
2: हा ते देणगीच्या संदर्भात गेलो होतो तिथे. तर तिथल्या अंध मुलांना शिक्षकांना बराच वेळ मी बोलत होतो किंवा आमच्या शाळेमध्ये देखील आमच्या माची सरांनी अंध सेवा संस्था काढली होती त्यावेळेस देखील मी खूप त्यांच्या संपर्कात होतो किंवा इतरही आहेत माझे अंध मित्रही आहेत. मला या माणसांविषयी खूप ओढ आहे, ओढ म्हणून या मला जाणून घ्यायचंय त्यांना काय वाटतं. या आपण डोळस असल्याने आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत आहेत, त्यांना भाकरी म्हणजे काय, आई म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, काय त्यांच्या काय कन्सेप्ट काय, या कशा क्लिअर होतात आतमध्ये,
3: बरोबर
2: त्यांच्या बॉडीमध्ये कसं क्लिअरन्स होतं या गोष्टीचं, तर त्याच्याविषयी मला खूप ओढ आहे, उत्सुकता म्हणा त्या.
3: बरोबर. तर हा प्रकार पण कुणी हाताळणार म्हणजे ओरिगामी खूप जण करतात पण तुम्ही ज्या पद्धतीने ते करतात थोडं सांगा ना प्रोसेस काय होती ते.
2: हा तर मी थोडस अशी शिल्प तयार करत गेलो आणि माझ्या मित्रांनी वगैरे बऱ्याचदा त्याचं अरे यार वेगळं काम करतो. आणि मग ही टोळ झाड आली की माझे जे विद्यार्थी आहेत की ज्यांची वय आता 50-52 आहेत ते खरं तर विद्यार्थी, पण माझ्या वर्गामध्ये काय असायचं काही वेगळं काम असायचं. माझं गप्पा मारता सततच वर्गातलं काम नाही झालं, गप्पा मारायच्या बिंदास अगदी छानपैकी. आणि मग मुलांना गप्पा खूप आवडतात आणि मग नकळत आपल्याला जे साध्य करायचं असतं त्यांच्याकडून जे त्यांच्या इंजेक्शन द्यायचे असतात ते नकळत दिले जातात छानपैकी. तर मला स्वतःला निसर्गात फिरायला खूप, आज पहाटे मी देखील 6 तुम्हाला घरी सापडणार नाही, मी कुठंतरी निसर्गात असेल. मग नगर तर आजूबाजूला संपूर्ण
3: छान आहे.
2: तर मी 2-2.5 तास तरी निसर्गामध्ये असतो, घरी 9 मी असतो निश्चित, 9-9:30 दरम्यान येत. तर ही गोष्ट मुलांना दिसली पाहिजे, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. ही नकळत ओढ माझ्यामध्ये असायची. आणि त्या टायमाला देखील शाळेतून सारखे मी ग्रुप तयार करतो, अरे तुम्ही जा डोंगरगणला जा, इकडं मामदोर सुंब्याला जा, तिकडं आगडगाव रत्तडगावच्या त्या पहाडी इलाक्यात फिरा, तो घाट बघा, किंवा मिरवलीच्या पहाडावर जा, त्याच्या पलीकडे एक जंगल आहे छानपैकी. असं डोकं फिरवलं एकदा 8-9 मुलांचे की ते सायकलने घ्यायच्या. तर त्याच्यातूनच एक ग्रुप जो तयार झाला, त्यांचं येणं जाणं आजही माझ्याकडे आहे मित्रासारखं सगळं. त्यांनी देखील म्हटले नाही सर आम्हाला तुम्ही खूप भेटवायचे शाळेमध्ये आणि अहो 2-3 वाजता आम्ही घरी यायचो शाळेतून रात्रीचे प्रदर्शनाच्या टायमाला. तर ते मुलांनी इतके काम केलेलं आहे ना, आज त्यांचं लाईफ सगळं बदलून गेलेलं असताना त्यांना असं वाटायचं का परत ती मजा मारू या सरांबरोबर. ही कन्सेप्ट आहे
3: त्याची. अगदी साधे कागद म्हणजे खरं
2: म्हणजे ड्रॉइंग पेपर
3: साधा आणि त्याला पिळे देऊन त्याला विशिष्ट पद्धतीने आकार दिला ती जिवंत
2: शिल्पाचं थोडस दृष्टी असल्यामुळे.
3: कुठले सांगा ना सर कुठले केले होते? निदान
2: गाडा ओढणाऱ्या हमालाच चित्र शिल्प केलं होतं. त्याच्यानंतर एक पेंटरच म्हणजे घराचं भिंत रंगवून विश्रांती घेत असलेल्या पेंटरचं चित्र केलं होतं. एक रोड क्रॉस करणाऱ्या अंधाचं शिल्प बनवलं होतं. कुत्रीच्या पिलांना कुत्री पाजते हे आकर्षक सगळं ते बनवलं होतं. त्याच्यानंतर कड्यावरून छानपैकी सह्याद्रीच्या कड्यावरून दृश्य पाहणारे लोक त्या आपला कोकण कडा पाहत आहेत.
3: हे खरं म्हणजे किती अवघड होत ना सर, म्हणजे आज असं वाटतं की
2: नाही अवघड नाही, चित्रकलेच्या दृष्टीने किंवा कुठल्याही कलेच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल की लताबाईंनी काय वळण घेतलंय हो इथे जीव घेणं, म्हणजे जे बाकीच्यांना जीव घेणं वाटतं तिथं तो कलावंत सहज निघून जातो. किंवा एखाद्या पर्वताचा कडा चढताना एखाद्या करणाऱ्या माणसाला सहज वाटतं, त्याला तर आव्हान वाटतं, त्याला तर आनंद वाटतो की मला आज काहीतरी आव्हान देणारा कडा भेटला मला. तर तसंच सगळ्या क्षेत्रामध्ये ही माणसं सहज
3: घेतात. आणि किती कागदाची किती शिल्प होती,
2: 30-35 शिल्प तर चांगली.
3: आणि तुम्ही म्हणत सावडीतल्या रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये प्रदर्शन
2: याच्यासाठी भरवलं की माझ्या विद्यार्थ्यांचा भार आटतो होता की आम्हाला तुमचं प्रदर्शन, आमच्या शिक्षकाचं प्रदर्शन आम्हाला भरवायचं. तर ते आठातून ते प्रदर्शन, आणि तुम्हाला सांगतो मुलांनी इतका प्रपोगंडा केला त्याचा सुद्धा, आणि फोटोग्राफी देखील खूप छान झाली. सगळ्याच मित्रांनी एक टीम वर्क होत ते छान. जवळजवळ 100-100 विद्यार्थी मला स्वतः त्या अगोदर प्रदर्शनाच्या अगोदर भेटून गेले की ज्यांनी मला वेगवेगळ्या कामामध्ये सगळी मदत, सगळ्यांनी सगळं जमवलेलं होतं लायटिंग पासून सगळं.
3: आणि त्याच्यानंतर सर आणखीन काही प्रयोग या क्षेत्रामध्ये?
2: नाही, त्याच्यानंतर माझ्या अगोदरचा एक सध्याला ज्याच्यावर मी काम करतो म्हणण्याऐवजी जे माझ्या सतत मनामध्ये येत आहे की मी मन जे आहे माणसाचं, की माणसाला एकदम वेगळा विषय आहे.
3: हो,
2: की ओशो तर मी खूप वाचला, सगळेच वाचतात ओशो. ओशोनी पछाडलेलं मी, त्याच्यानंतर जे कृष्णमूर्ती देखील, किंवा रिटायर झाल्यानंतर ज्ञानेश्वरी, त्यानंतर ज्याला वेद म्हणतात, किंवा जे खूपच प्रत्येक ठिकाणी अध्यात्मामध्ये पहिल्यांदा आपल्या भारतीयांमध्ये वेद येतात, किंवा भारतीय लोक आध्यात्मिकतेच्या दृष्टीने खूपच वरच्या पायरीचे बोलतात तरी.
3: हो,
2: मंदिरांमध्ये काय चाललेलं आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी सगळे आपण पाहतो. पण ह्या गोष्टींचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की जुने जे वेद आहेत किंवा जुने जे ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता वगैरे या ग्रंथांनी वेगळंच काही सांगितलेलं आहे, आणि प्रत्यक्षात अध्यात्माचं जे वातावरण आहे, भक्तियोगाचं जे चाललेलं आहे सध्याला, जी भुवाबाजी सगळीकडे चाललेली आहे ती लोकांना भलतीकडेच घेऊन चाललेली आहे. हिंदू धर्मामध्ये जे काही प्रखर अभ्यास करून मानवी जीवनाचं जे काही खऱ्या अर्थाने, ज्याला आता मी काही फार मोठे मोठे शब्द वापरतो असं समजू नका, त्यांचा बिलकुल अर्थ मला अद्याप समजलेला नाही. मुक्ती म्हणतात ज्याला, एनलाइनमेंट,
3: मोक्ष
2: म्हणतात, तर त्याच्यावर जबरदस्त काम केलेलं आहे या लोकांनी, आणि अनुभवासहित काम केलेलं आहे, केवळ शब्द नाहीत हे. तर मनाविषयी मला फार जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मन नावाचं त्या गोडबोलेंनी एक मोठं पुस्तक लिहिलेलं आहे, किंवा आपली बहिणाबाई आहे तिच्या कवितांनी देखील खूप पछाडलेलं होतं, पण मला त्याच्यात काही करता नाही आलं. तर मन जे आहे ते इतकं छानपैकी काम करता येईल त्याच्यावर, की मन हे अतिशय शक्तिशाली आहे आणि माणसाला बर्बाद करणारं देखील, दुधारी तलवारीसारखं आहे. त्याच्याविषयी विचार करतो आणि शिल्प चित्र वगैरे त्याच्याविषयी त्याच्या आजूबाजूनी मी मला जाणून घ्यायचं आहे सगळं छानपैकी. लोक म्हणतात अध्यात्मात जातात रिटायरमेंट नंतर लोक, मी देखील अध्यात्मातच आहे त्या अर्थाने. छान चाललंय.
3: तर तुम्हाला निसर्गाची आवड आहे, प्रवासाची आवड आहे, तुम्ही अनेक स्थळांना भेटी दिल्यात, पण तुमचं घर एक खूप छान, तिथे आलं की मन प्रसन्न होतं. तुम्ही लावलेली झाडं,
2: क्रेडिट माझ्या मुलाला आणि बायकोला दिलं पाहिजे.
3: बागकामाचा छंद तुम्ही
2: सारंगला खूप आहे, सारंग सगळं पाहतो. आणि माझ्या घरात बाग आहे, बाग करायची म्हणून तर मी चितळे रोड वरून तिकडे राहायला गेलो.
3: मोकळी जागा मिळाली,
2: पण मला टेराकोटात काम करायचं, त्याच्या थोडस शोधात आहेच मी. पण सध्याला जे आहे ते मनाविषयीचे
4: जे काही माझं
3: सध्या वाचन चिंतन
4: जोरात सुरू आहे.
3: सर, तुमचा म्हणजे कलाकारांचा दिवस कसा, तुम्ही मगाशी उल्लेख केला की सकाळी तुम्ही फिरायला जाता छानपैकी, काय असतं दिवस?
4: सर, मी कलावंत वगैरे वगैरे नाही किंवा कुणी काय असं काम करणारा वगैरे नाही. मी खुलं आहे, मी काय कलावंत म्हणून स्वतःला बांधून घेतलेलं नाही.
3: तुम्ही कमर्शियल कधी झाला नाही?
4: कारणच नाही सर कमर्शियल होण्याचं. मला जेव्हा कमर्शियल व्हायचं थोडाफार होण्याचा प्रयत्न केला पण तिथं पूर्ण अयशस्वी झालं. मला नाही होता
3: एका अर्थाने चांगलं झालं.
4: सुदैवाने म्हणा, आत्ता देखील माझी चित्रकला आणि शिल्पकला म्हणून ओळख नाही. त्यात विनाकारण मी कुठल्याही बाबतीत बांधून घेतलेलं नाहीये तुमचं.
3: बरोबर,
4: मी काही असू शकेल. केवळ एवढं मानवी जीवन एवढं विशाल आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीशी बांधून घेऊन विनाकारण तुमची आयडेंटिटी का मर्यादित करता.
3: बरोबर.
4: आणि हे कुणी शिकवलं मला तर हे ओशोंनी शिकवलं किंवा हे काही जे कृष्णमूर्ती. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये विनाकारण बांधून घेतो, आपली एक पर्सनॅलिटी निर्माण करतो. आपल्या पर्सनॅलिटीला आपल्याला तोडता यायला हवं,
3: आपला पिंजरा आपण तयार करून.
4: अर्थातच त्याच पिंजऱ्यामध्ये राहतो की कुणीतरी मला म्हटलं का चित्रकलेच्या नाव फार मोठ्या कसलं तो मनुष्य तुम्हाला अक्षरशः म्हणजे काय म्हणायचं आता त्याला, तो तुम्हाला बांधू तर तुमच्या नरड्याला फास लावत असतो तो.
3: तरी पण सध्या काय, सध्या लिखाण काय तुम्ही?
4: लिखाण नाही करत परंतु मी चित्र काढतो आणि शिल्पही करतो.
3: बरोबर. तर सध्या कुठली तुमची प्रारंभीची, म्हणजे तुम्ही अगदी सुरुवात केली असेल 30-40 वर्षांपूर्वी तेव्हाची आणि आत्ताची, तुम्हाला काय त्यात फरक वाटतोय किंवा काय बदल झाला?
4: सर, सगळ्यामध्ये छानपैकी बदल जो आहे तर ते चित्रकलेनी जेएनच्या भाषेत सांगायचं किंवा कोणाच्याही एखाद्या प्रतिभावंताच्या भाषेत सांगायचं की या चित्रकलेनी या शिल्पकलेनी या शाळेनी या मुलांनी आणि या समग्र माझ्या कुटुंबातल्या माणसांनी सगळ्यांच्या हातभारांनी माझी होडी जी छान पैकी एक प्रवाहित करून ज्या किनाऱ्याला आज आणून सोडली ना तो किनारा लाजवाब आहे सर. मी माझ्या प्रत्येक दिवसावर प्रत्येक तासावर प्रत्येक क्षणावर मला रडावं असं वाटतं
3: की जीवन सुंदर आहे. सगळं जगता
4: जेवढं जीवन एवढं सुंदर आहे.
3: बरोबर.
4: एवढं लयपूर्ण आहे, एवढं आस्वाद घेण्याजोगं आहे आणि एवढं आश्चर्यकारक आहे. ज्या वेळेस आता एवढ्यामध्ये मी व्हिडिओ पाहतो की पृथ्वीचं ब्रह्मांडामध्ये असणारं जे स्थान आहे, मुहुरी एवढी पृथ्वीवर उत्पन्न झालेली ही मानव जात संपूर्ण, त्याच्यामध्ये कुठेतरी आपला कसावर टिंब टाकायचा, केवढा टिंब टाकायचा. आणि आज तर विज्ञानाने ज्या दुर्बिणी लावलेल्या आहेत, जेम्स वॅब म्हणून 15 लाख किलोमीटर अंतरावर लावली, तर तिच्या सर्वेमध्ये तिच्या निरीक्षणामध्ये आजही मिल्की वे मध्ये तुम्हाला कुठेही जीवसृष्टीचं थांब घातलं विरान पेटलेले ग्रह आहेत. तर ही मानवजातीमध्ये आपला जन्म म्हणजे केवढी अनमोल गोष्ट आहे, केवढी अद्भुत घटना आहे. आपण कोण आहोत? आपण मग म्हणतो की मी असा असा आहे, मी हे करतो, पण कशाचं काही आहे का निश्चित? केवढी अद्भुत जादू म्हणजे मी आपण स्वतःच एक जादू आहोत,
3: सृष्टीचा एक चमत्कार
4: चमत्कारच आहे की नाही. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर आपण किती भाग्यवान समजलो पाहिजे सुदैवानी.
3: सर, तुम्ही तो चित्रकलेचा कलेचा सुवर्ण काळ बघितला, रंग वापरून कॅनव्हासवर कुंसल्याने ते चितारणं हा एक आनंद होता. आणि आता पुन्हा संगणक आलेला आहे आणि लोक कॉम्प्युटरवर चित्र काढतात किंवा आणखीन वेगवेगळे माध्यम आहेत, ऍप आलेले आहेत चित्रकलेचे, पण तो आनंद आहे सध्याच्या
4: जशी जशी मानवजात प्रगल्भ होत चाललेली आहे. आज मॉडर्न आर्टमध्ये किंवा आज पहा युरोपियन किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये तुम्हाला खूप लोक म्हणजे स्त्रिया देखील खूप स्वतःला व्यक्त करण्याचा करतात आणि ऍबस्ट्रॅक्ट काम करतात. ऍबस्ट्रॅक्ट काम ही पुढची पायरी आहे चित्रकलेची आणि खरोखर व्यक्त करतात आणि आनंद लुटतात. विशेष म्हणजे एक ठराविक साच्यामध्ये बंदिस्त नाहीत की मी पोर्ट्रेट करीन मी लँडस्केप, तर मुक्तपणे स्वतःला अहो मनुष्य हा स्वतःच किती एक अद्भुत काय म्हणता येईल त्याला एक कोड आहे. हो हे काही असं काही निश्चित स्वरूपाचं काही नाही, हे सापडलेलंच नाही कोणा. ते प्रयत्न करतायत की ज्यावेळेस पॉलॅकनी हातामध्ये ब्रश घेऊन कॅनव्हास खाली अंथरून ज्यावेळेस त्यांनी अक्षरशः ओतले रंग आणि स्वतःला व्यक्त केलं, त्यावेळेस आमच्यासारखे सगळेच भारतातले जगातले लोक आश्चर्य हे कुठं चित्र असू शकतं का हो. पण त्यांनी फॉर्म्स जे निर्माण केले, त्यांनी स्वतःला व्यक्त करून मी असा आहे हो, मला हे असं काहीतरी वाटतंय, हा जो आश्चर्यकारक धक्का दिला जगाला, किंवा पिकेसोनी दिला किंवा तुमच्या हेन्री मूरनी दिला की ही पुढची पायरी आहे. हे जग नेहमी पुढं जाणार. मॉडर्न आर्ट म्हणजे ठीक आहे तुम्हाला समजत नाही म्हणून आणि मला समजतं असं मला म्हणायचं नाही, पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
3: अगदी बरोबर.
4: आज संगीतामध्ये देखील केवढे प्रयोग करतायत लोक, जे काही जुना प्रकार आहे तो फेकून देऊन त्यांचं काहीतरी नवीन. आज तुम्ही मॉडर्न आर्टचे किंवा पाश्चिमात्य देशामध्ये चित्रांचे शिल्पांचे किंवा इन्स्टॉलमेंटचे तुम्ही जर पाहाल शिल्प, ते खुर्ची एक खेळ चिटकवलाय माणसाने. काय की आपण प्रगती करतो आहोत. मनुष्य ही एक गोड पहेली आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारे संपूर्ण चित्रकार आणि शिल्पकार कवी आणि ही जी काही माणसं आहेत ही मोकळी माणसं आहेत. ही नोकऱ्या करणारी माणसं, पोट भरणारी माणसं नाही, तर जगाकडे खुल्या मनाने पाहणारे ही जात असते आणि या जातीला तुम्ही बांधू शकत नाही आणि या जातीला जो बांधतो एक ठराविक साच्यामध्ये यालाच हे मानतात त्यालाच, तर हे थोडस क्रूर काम आहे. तसं नाही व्हायला पाहिजे, त्याला मुक्त सोडलं पाहिजे. मग तो साहित्यिक असो, कवी असो किंवा कुणी असो. मॉडर्न आर्ट विषयी किंवा मी माझ्या मित्रांबरोबर बोलत असताना किंवा एखादं प्रदर्शन पाहताना आपण एक खूप ठराविक साच्यामध्ये एखाद्या चित्रकाराला किंवा एखाद्या कलावंताला घालण्याचा प्रयत्न करत असतो. आजूबाजूचे लोक किंवा माझे मित्रही म्हणतात, मी ज्यावेळेस त्यांना माझ्या मोबाईलवरून माझे अॅबस्ट्रॅक्ट चित्र पाठवतो, अरे ये गाव हमारा नाही हे आम्हाला कसं, पण समजून घेतलं पाहिजे ना की खिडकी उघडली जाणार आहे आपल्या आयुष्याची. की इथे पु ल देशपांडे आले होते, त्यांनी सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो. त्यावेळेस ते याच्यामध्ये कार्यक्रम होता आपल्या
3: महावीर कला दालनामध्ये.
4: त्यावेळेस पु ल म्हटले की वो अॅबस्ट्रॅक्ट चित्र म्हटलं तर मी देखील हात बांधतो. तर आणि त्यांनी परदेशातला तो अनुभव त्यांचा सांगितला की परदेशामध्ये मला वाटतं अमेरिकेमध्ये का इंग्लंडमध्ये तर अपूर्वाईमध्ये आपण पाहतो त्यांची सगळी, तर त्या ठिकाणी मला वाटतं अपूर्वाईच्याच पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांनी की मॉडर्न आर्ट अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग पाहायचे एका एक्झिबिशन मध्ये चित्र पाहत पाहत पुढे जात असताना प्रत्येक चित्रामध्ये प्रत्येक चित्र त्यांना कुस्तीमध्ये चितपटच करत होतो. हे रंग कुठले, हा आकार कुठले, या रेषा काय सांगतायत आणि कसं समजून घेऊन आणि कुठल्या बाजूने घुसू या चित्रामध्ये. एक प्रगल्भ साहित्यकाराला तसं होण्याची शक्यता आहे की त्यांच्या मनाची तशी स्थिती होणं साहजिक आहे की त्यांना ते समजून घ्यायचं होतं. आणि पुढं जाता जाता अर्थातच युरोपमध्ये हा प्रसंग घडत असताना ते गॅलरीमध्ये कोणी नव्हतं, चित्र भिंतीवर टांगलेली होती मोठी मोठी कॅनव्हासवरची आणि कुणी एक वयोवृद्ध गृहस्थ एका पेंटिंग समोर पाहून पुन्हा मागच्या खुर्चीमध्ये बसत होता आणि पुन्हा पाहत होता. जवळजवळ 15-20 मिनिटं झाल्यानंतर पुलांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्यांना थोडीशी जेलसी वाटली त्याच्याबद्दल की बाबा चायला मला एकाही चित्रामध्ये काही समजेना नाही, हा मनुष्य खुशाल अर्धा तासच्या चित्र समोर यांचं मन विचलित झालं आणि या त्यांना जाऊन भेटले ते. तुम्ही काय पाहतो या चित्रामध्ये मला तरी सांगा. तर त्यांनी सांगितलं की हे तुम्ही कितवं प्रदर्शन पाहताय, याच्या अगोदर एखादं पाहिलं असेल हे दुसरं. आता मी म्हणे माझ्या हजारो चित्र प्रदर्शन पाहिल्याचा अनुभव सांगू का तुम्हाला, म्हणे किती हजारावं प्रदर्शन तुम्ही पहा.

0: माझ्यासारख्या केवळ म्हणजे आता काय सांगायचं, मी पुस्तकं वगैरेतलं क्षेत्रातला मनुष्य नव्हतो, पण गोडी लागली आणि एखादा जर अशी वाट आपल्याला सापडली तर ती एखाद्या सुंदर सहलीसारखी होऊ शकते. जे कुलकर्णींनी मला त्यांची, मी चित्र काढली नाही तर प्रत्येक त्यांची कथा जगल्यासारखं झालं. जे कुलकर्णींनी मला पछाडलं होतं, भूताटकीच झाली होती जवळजवळ, आणि दसरे म्हणायचे देखील मला, पण तो पुस्तक काढून द्यायला पक्का मनुष्य होता. दसरेचे खूपच उपकार मानले पाहिजे त्या बाबतीत मला. मी निरक्षर माणसाला उचलून त्यांनी कुठे कुठे छानपैकी दिलं. आणि दसरेचं विशेष म्हणजे त्या काळात सोसायटी हायस्कूलच्या अतिशय छान काळामध्ये दसरेसारखा पुस्तकातला किडाच म्हणता येईल त्याला. तुम्ही कुठल्याही विषयाचं पुस्तक सांगा, दसरे हात घालून लगेच काढून देणार. हे माझ्या पुरतं मर्यादित नव्हतं, मित्रापुरतं. त्याचे किती मित्र होते आणि त्याचे बच्चे कंपनी, तर त्याला संपूर्ण त्याला मधल्या सुट्टीत घेरलेलं असायचं लहान मुलांनी. विचार करा की असली माणसं पाहिलेली आहेत सर मी कामामध्ये.
1: सर खरं म्हणजे आमच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी म्हणून जर आम्हाला शिकता आलं असतं तर आम्ही खूप भाग्यवान समजलो असतो. पण आजही तुमचा सहवास आम्हाला मिळतो, तुमच्या प्रदर्शनातून तुमचा दृष्टिकोन, जगण्याविषयीची ओढ, हे सगळं प्रतीत होत असतं. आणि खरं म्हणजे हा संवाद आपण खूप पुढेही चालू ठेवू शकलो असतो, पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे तुम्ही आलात आणि खूप छान तुमच्या कलेविषयीच्या सगळ्या संवेदना इथे तुम्ही मांडल्यात, त्याबद्दल स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरचं ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

ना आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आज अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। श्रोते हो, मनापासून स्वागत करते सांजरंग या इव्हिनिंग शो मध्ये आणि आपल्या कार्यक्रमामध्ये। 16 जून 2024 आजची तारीख आणि आज आहे वार मंगळवार। आठवड्याला सुरुवात झाली आहे आणि हा आठवडा खास आहे कारण आठवड्याच्या सुरुवातीलाच नवीन शैक्षणिक वर्षाला म्हणजे कालपासून 15 जूनला शाळांना सुरुवात झाली आहे। कालचं वातावरण आपल्या शहरामधलं इतकं सुंदर होतं की अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये, मग त्या प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, या सगळ्या शाळांमध्ये काल उत्साहाचं वातावरण होतं। अगदी शिक्षकांमध्ये शिक्षक वृंद असेल, शिपाई वृंद असेल, शाळेचे अधिकारी, पदाधिकारी, संस्थेचे काही अधिकारी असतील, अक्षरशः मुलांच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झाले होते। अनेक शाळांमध्ये गुलाब पुष्प देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं, काही शाळांमध्ये तर बँड पथक सुद्धा दिसलं, अनेक शाळांमध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या काढून मुलांचं स्वागत करण्यात आलं होतं, अनेक शाळांमध्ये मिष्टान्न भोजन जेवणसुद्धा मुलांना दिलं होतं, तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचं पुस्तकांचंही वाटप करण्यात आलं। अनेक ठिकाणी सनई चौघड्याच्या मंगलमय सुरांमध्ये सुद्धा मुलांचं स्वागत करण्यात आलं आणि आकाशामध्ये रंगीबिरंगी फुगे सोडून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। शाळेचा पहिलाच दिवस होता आणि शासनाकडून जी उपलब्ध करून देण्यात आलेली मोफत पाठ्यपुस्तकं होती तीसुद्धा वितरित करण्यात आली। इतकं सुंदर वातावरण काल आपल्या नगरमधलं होतं। पालकांचाही उत्साह तितकाच होता, विद्यार्थ्यांचा, मुलांचाही उत्साह होता। बऱ्याच दिवसानंतर म्हणजे उन्हाळी सुट्टीनंतर आपल्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना भेटून सुद्धा अनेकांना खूप आनंद झाला। फायनली शाळा सुरू झाल्यात, नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या शोलासुद्धा आपण सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. फायनली आणि अखेर युद्धाला विराम झाला, पण तरीसुद्धा अजूनही युद्ध संपलं असलं तरी काही आर्थिक परिणाम मात्र अनेक देश भोगत आहेत. युद्धविरामाचे आर्थिक परिणाम बघायला मिळत आहेत, तर कच्च्या तेलाच्या दरामध्ये थोडीशी घसरण बघायला मिळते आहे. ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे त्यामध्ये $3.45 एवढी घसरण बघायला मिळाली आहे. प्रति बॅरल नवा दर डॉलरचा आता 83.89 रुपये इतका आहे. तर रुपया जागतिक युद्धविरामानंतर सकारात्मकतेनं स्थिरावली दिसतोय. भारतीय चलनावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. काल अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 47 पैशांनी वधारलेला आपल्याला दिसतो. तर देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सुद्धा चांगली तेजी बघायला मिळाली होती. डॉलर कमकुवत झाल्यामुळं रुपयाला मूल्य वाढलं होतं, बळ मिळालं होतं जास्त, आणि त्यामुळे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा फायदा घेतला. शेअर बाजाराची भरारी काल आपल्याला बघायला मिळाली. एकूण वाढ 1% कालपासून आहे. सेन्सेक्स आज 736.38 अंश, तर 76,264 सेन्सेक्स थांबला. निफ्टी 231 अंश, 23,853 स्थिरावलेला आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप 1% जास्त वाढताना शेअर मार्केटमध्ये बघायला मिळतात. बांधकाम व्यवसायामधला निर्देशांक 4%, वाहन निर्मिती, धातू निर्मिती, ग्राहक उपयोगी निर्देशांक हा 2% जास्त वाढला आहे. तर तेल, वायू, टायर, रंग आणि विमान वाहतूक कंपन्यांचे शेअरसुद्धा काल बाजारामध्ये वाढले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं, आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. फायनली युद्ध संपलंय आणि आता शांतता कराराकडे सगळ्या देशांचं लक्ष आहे. इराण अमेरिका 107 दिवसांचा संघर्ष संपुष्टात आलाय आणि स्वित्झर्लंडमध्ये याबाबतच्या स्वाक्षऱ्या सुद्धा झाल्या. 107 दिवसांपासून संपूर्ण जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणारा आणि जागतिक बाजारपेठेमध्ये त्यामुळे जी अस्थिरता निर्माण झालेली होती, फायनली अमेरिका आणि इराण यांच्यामधला संघर्ष अखेर थांबलाय. दोन्ही देशांनी सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला असून ऐतिहासिक शांतता करारावर आता शिक्कामोर्तब केलं गेलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली. या ऐतिहासिक करारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आता सुरळीत होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी म्हणजे 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये या शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. इराणसोबतचा करार पूर्ण झाला आहे, सर्वांचं अभिनंदन, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सुद्धा पोस्ट केली आहे. या करारामुळे जी इतके दिवस जागतिक बाजारपेठेमध्ये अस्थिरता बघायला मिळाली होती ती कुठेतरी आता संपुष्टात आली आहे. होर्मुझची समुद्रधुनी विनाशुल्क खुली करण्याचं आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी त्वरित मागे घेण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले. तर अडकलेल्या जहाजांना आता आपलं इंजिन सुरू करावं, तेलाचा पुरवठा पूर्ववत करावा असं ट्रम्प यांनी सांगितलंय. या करारावर अधिकृत स्वाक्षरी येत्या 19 जूनला शुक्रवारी होणार आहे. दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी या कराराचं स्वागत केलं असून अमेरिकेसाठी हा खूप मोठा क्षण असल्याचं सांगितलं जात आहे. तर इराणनं सुद्धा आपलं आश्वासन पाळलं तर हे शक्य होईल असंही यावेळी नमूद करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. राज्यामध्ये सध्या 72% कमी पावसाची नोंद जी आहे ती नोंदवली गेली. जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः अत्यल्प खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. मान्सूनची आपण सगळेजण वाट पाहतो आहोत आणि आत्तापर्यंत मान्सूनची वाटचाल जर म्हणाल तर प्रतिबिंब जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार देशामध्ये 1 ते 15 जून या काळावधीत सरासरी 32% एवढाच पाऊस झाला. राज्यामध्ये पावसाची तूट बघायला मिळते आहे. 72% अनेक असा भाग आहे की जो शेतीवर अवलंबून आहे आणि पाऊस कमी सध्या झाले असं दिसून येत आहे. जूनमध्ये मान्सूनच्या देशाच्या विविध भागात प्रगती होत असल्यानं या महिन्याच्या पर्जन्यमानाची राष्ट्रीय सरासरी 165.3 मिलीमीटर इतकी आहे. पहिल्या 15 दिवसांमध्ये पावसाचा राष्ट्रीय सरासरी आकडा म्हणाल तर 62.1 मिलीमीटर असा होता. यंदा अत्यंत अत्यल्प प्रमाण जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची वेळ झालेला हा पाऊस, उत्तर भारतामध्ये पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे झालेला पावसाचा समावेश बघायला मिळतो आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं अद्यापही हजेरी लावलेली नसल्यानं 71% प्रदेशामध्ये पर्जन्यमानात तूट दिसून येते. मान्सूनची अजूनही आपल्याला वाट पाहावी लागणार आहे असं भारतीय हवामान शास्त्र विभागानं सांगितलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. जून महिन्याचा पंधरवडा संपला तरी सुद्धा राज्यामध्ये अजूनही मान्सून सक्रिय झालेला नाहीये. मान्सूनची वाट आपण सगळेजण पाहत आहोत, शेतकरी वर्ग सुद्धा पेरण्यांसाठी वाट पाहतोय. मान्सूननं ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये प्रगती केल्याचं दिसतंय असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं काल जाहीर केलं. मात्र अरबी समुद्रात हवामान अनुकूल नसल्यानं महाराष्ट्रामध्ये मान्सूनची वाटचाल अजून काही आठवड्यांपुढे गेली आहे. त्यामुळे सध्या तरी हा मान्सून आपल्याला बघायला मिळत नाहीये. पुढचे 4 ते 5 दिवस मान्सूनची राज्यात पुन्हा प्रगती होऊ शकते असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. आजच्या महत्वाच्या काही घटना. क्रीडा क्षेत्रातील सुपरस्टार लिओनेल मेसीची जादू असणार काय? जपाननं नेदरलँडला रोखलंय. आयव्हरी कोस्टची नाट्यमय बाजी बघायला मिळाली, तर दबावाखाली ठसा उमटवण्याचा आनंद असं शर्मा यांनी सांगितलंय. दोहा डायमंड लीगमधून नीरज चोप्रा यानं पुनरागमन केलंय. त्याचबरोबर आजचं शेअर मार्केट सेन्सेक्स 76,264, तर निफ्टी 23,853. USD $94.71, युरो 109.93, पाऊंड 126.99. सराफ बाजारामध्ये सोन्याचा आजचा 24 कॅरेटचा दर 150,646 प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदी प्रति 1 किलो 251,488 रुपये इतके आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा तुमची आमची आपल्या आठवणींची.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आसाममध्ये दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना सापडलाय, त्यामुळे अहोम साम्राज्याची रहस्य उलगडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. आसाममध्ये कार्बी आंगलाँग या ठिकाणी मध्ययुगीन काळातील दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना

0: त्यांना सापडला असून या हस्तलिखितांमुळे या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती आणि स्थानिक ज्ञानाचे नवे पैलू उलगडण्याची शक्यता आहे. ही हस्तलिखितं उलगडण्यासाठी जिल्हा प्रशासन आता तज्ज्ञांची मदत घेणार आहे. जिल्ह्यातील 2 संग्रहालयांमध्ये जतन करण्यात आलेली ही हस्तलिखितं काळाच्या ओघात टिकून राहिली असली तरी ती अद्याप वाचता आलेली नाहीत. ताडपत्रांवर आणि ताम्रपटांवर कोरलेली ही रहस्य उलगडण्यासाठी काही इतिहासकार आणि भाषा तज्ञांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दिफूमध्ये जिल्हा संग्रहालयात ताडपत्रांवरील 2 ताई हस्तलिखित असून त्यामध्ये 67 आणि 158 पानं आहेत. ही हस्तलिखित शाईनं न लिहिता दगडाने कोरलेली आहेत. नोथेगंपी कार्बी हेरिटेज संग्रहालयामध्ये 3 पानांचा एक ताम्रपट असून त्यावर हत्तीचं चिन्ह आहे. हा ताम्रपट संस्कृत भाषेमध्ये लिहिला असला तरी त्याची लिपी मात्र आसामी पद्धतीची आहे. कार्बी ऑंगलॉंगचे जिल्हाधिकारी आरण्यक सैकिया यांनी सांगितलं की मध्ययुगीन काळातील ही हस्तलिखितं अद्यापही पूर्णपणे उलगडलेली नाहीत. ही हस्तलिखितं अहोम साम्राज्याबद्दल महत्वाची माहिती आपल्याला नक्कीच देऊ शकतात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Bye bye.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. पेट्रोलियम आणि अभियांत्रिकी वस्तूंची सध्या जोरदार निर्यात होताना दिसतीये, तर पश्चिम आशियातील निर्यातीत झालेली सुधारणा यामुळे गेल्या महिन्यात देशाची वस्तू निर्यात विक्रमी 45 अब्ज डॉलरवर पोहोचलीय, ही माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. मे महिन्यात भारताची वस्तू आयातही वाढली, 73.40 अब्ज डॉलरवर ती पोहोचली असून गेल्या 7 महिन्यातील हा उच्चांकी पातळीचा आकडा आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या आयात, त्यामुळे मे महिन्यामध्ये व्यापारी तूट एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी झाली. त्याचबरोबर या कालावधीत भारताची वस्तू निर्यात 88 अब्ज डॉलर झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 16% वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल मे दरम्यान सोन्याच्या आयातीमध्ये सुद्धा 60% वाढ झाली आणि ती 9.4 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मे महिन्यात पश्चिम आशियातील देशांना होणारी निर्यात 5.30 अब्ज डॉलर इतकी असून पश्चिम आशियातील निर्यात झालेली ही सुधारणा म्हणजे व्यापार शिष्टमंडळं आणि निर्यात प्रोत्साहन संस्थांच्या प्रयत्नांचं फळ असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90102-01-75.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर मधलं मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलंय. मंदिरात प्रतिदिन 1000 भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. नाशिकमध्ये 2027 सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि भाविकांपैकी मोठ्या संख्येनं भाविक भीमाशंकर इथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगानं भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची कामं भीमाशंकरमध्ये सुरू आहेत. मुख्य सभा मंडपाचं काम पूर्ण करण्यात आलंय. दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामं पूर्ण झाली असून सर्व कामं अंतिम टप्प्यामध्ये आली आहेत. भाविकांना दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होऊ शकतात. भाविकांना 15 ते 30 जून पर्यंत दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शन सुविधा उपलब्ध असणार असल्याचं ट्रस्टनं सांगितलं आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात युद्ध संपलं पण आता सगळं लक्ष मात्र शांतता कराराकडे आहे. या 109 दिवस चाललेल्या युद्धामध्ये अनेक गोष्टी आपण गमावल्या आणि कमावल्या सुद्धा. इराणच्या अणू कार्यक्रमावर पुन्हा चर्चेची संधी निर्माण झाली. होर्मुझची समुद्रधुनी खुली झाल्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्याला दिलासा मिळाला, तर युद्ध थांबवून मोठा लष्करी आणि आर्थिक खर्च सुद्धा टळला आहे. ट्रम्प यांच्याकडून राजनैतिक विजयाचा दावा शक्य झाला, तर इराणच्या पश्चिम आशियातील उपद्रव मूल्याला मर्यादा सुद्धा आल्यात. त्याचबरोबर युद्धानंतर राजवटही कायम राहिली. अमेरिकेबरोबर समान पातळीवर येऊन इराणला चर्चा करण्यात आली. अमेरिकेची नाकेबंदी सुद्धा हटवण्यात आली. तेल निर्यातीवरील निर्बंध शिथिल झाले. गोठवलेल्या अब्जावधी डॉलरच्या संपत्तीवर सुद्धा चर्चा झाली. युद्ध संपलं पण या युद्धामध्ये मात्र काही गोष्टी आपण नक्कीच गमावल्यात. यावरही आपण बोलूयात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. युद्ध संपलं, आता सगळ्यांचं लक्ष शांतता कराराकडे आहे. पण या युद्धामध्ये मात्र काही गोष्टी नक्कीच अमेरिका आणि इराणनं गमावल्यात. इराणचा निर्णायक पराभव करण्यामध्ये अमेरिकेला अपयश आलंय. इराणची धार्मिक राजवट कायम राहिली. होर्मुझच्या समुद्रधुनीचा सामरिक अस्त्र म्हणून इराणच्या हातामध्ये कुलित गेलं, तर इराणच्या वेळखाऊपणामुळे अमेरिकेवरच दबाव पडला. 2016 माघार घेतलेल्या अणुकरारापेक्षा सुद्धा वेगळी अट अमेरिकेला मात्र आणता आली नाही. तर इराणनं सुद्धा काही गोष्टी या युद्धामध्ये गमावल्यात. अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये अपरिमित हानी इराण या देशाला झाली आहे. सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खमेनी यांच्यासह अनेक नेते आणि अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू या खरं तर युद्धामुळे झालाय. तेल उत्पादन, वाहतुकीच्या सुविधा सगळ्या इराणच्या उद्ध्वस्त झाल्यात. पश्चिम आशियातील देशांमध्ये बहुतांश समर्थक संघटना सुद्धा इराणनं गमावल्या आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, कैलास मानस सरोवर यात्रेला प्रारंभ झालाय. नवी दिल्ली गंगटोक बहुप्रतीक्षित कैलास मानस सरोवर यात्रा 2026 या हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. यंदाचं वर्ष आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्वाचं मानलं जात आहे आणि या यात्रेबाबत सुद्धा भाविकांमध्ये आजही मोठा उत्सव आहे. पारंपरिक तिबेटी पंचांगानुसार 2026 हे हॉर्स इयर म्हणून ओळखलं जातं. या वर्षात कैलास पर्वताची परिक्रमा केल्यानंतर एक विशेष पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा असल्यानं भाविकांची संख्या यंदा या यात्रेमध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान नथुला मार्गे कैलास मानस सरोवर यात्रेला जाणाऱ्या पहिल्या 48 जणांच्या तुकडीचं रविवारी बागडोगरा सिक्कीम विमानतळावर आगमन झालंय. भाविकांची वाढती लक्षात घेता संख्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले. विशेषत चीन सरकारनं आंतरराष्ट्रीय प्रवेशांसाठी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ केली असून व्हिसा मंजुरीची प्रक्रिया अधिक नियमित आणि निश्चित करण्यात आलेली आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या 5 वर्षाच्या बंदीमुळे यात्रेवर अवलंबून असलेल्या नेपाळ आणि तिबेटमधील स्थानिकांना सुद्धा फटका बसला होता. अगदी घोडेवाल्यांपासून तिथले स्थानिक दुकानदार असतील, काही सहाय्यक कर्मचारी असतील, अनेकांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधनच बंद झालं होतं. पण यंदा मात्र अश्ववर्ष आहे, सागा दावा उत्सव सुद्धा आहे आणि असा एक दुर्मिळ योग यात्रेकरूंसाठी आहे. त्यामुळे यंदाचं हे वर्ष अतिशय चांगलं ठरणार आहे. तिबेटी पठारावर हिमवृष्टी होते, उणे तापमान आणि तीव्र हिमवारे यामुळे परिस्थिती आणखी कठीण आहे. पण तरीसुद्धा 15,000 फुटांहून अधिक उंचीवर शारीरिक ताण मोठा असल्यानं योग्य वैद्यकीय आणि लॉजिस्टिक सहाय्यसुद्धा यंदा अत्यावश्यक ठरू शकतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. महत्वाच्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे वळूयात. मान्सून यंदा प्रचंड लांबला असल्यामुळं, पावसानं पाठ फिरवली असल्यामुळं राज्यामधल्या अनेक वेगवेगळ्या धरणांनी तळ गाठला आहे. साताऱ्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळं कोयना धरणातील पाणीसाठ्यानं तळ गाठला आहे. जलसंपदा विभाग सातारा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. धरणातून पाणी उपशाला सध्या जलसंपदा विभागानं इथे बंदी घातली असून धरणाच्या पायथ्या विद्युतगृहातून 1050 क्युसेक पाणी पिण्यासाठी पूर्वेकडे सोडलं जात आहे. धरणाचा पाणीसाठा केवळ 9.5 TMC एवढा आहे, तर पाण्याअभावी कोयनेची वीज निर्मिती सध्या ठप्प झालेली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर, बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

0: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगर शहरामधलाच एक विद्यार्थी आहे, अहिल्यानगरचाच श्लोक संतोष दोमल आज आपल्यासोबत आहे आणि तो 6वीमध्ये नुकताच 6वी इयत्तेमध्ये गेला आहे. CV रमण बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये तो तिसरा आला आहे आणि आज आपण त्याच्यासोबत आणि त्याच्या पालकांसोबत म्हणजेच त्याच्या आईसोबत सुजाता दोमल यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. तर तुमच्या दोघांचं सुद्धा स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सगळ्यात आधी श्लोक मी तुझ्याकडे येते की सगळ्यात आधी तुझं खूप मनापासून अभिनंदन स्नेहालयाच्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीमकडून की तू CV रमण बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये तिसरा आलास त्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: तुझं बालपण कसं गेलं श्लोक? तुला तुझे लहानपणीचे दिवस आठवतात का? कारण आपण किती मोठे झालो तरी आपल्याला शाळेच्या पूर्वीचे आधीचे दिवस आठवत असतात. तुझं लहानपण कसं गेलं?
2: माझं लहानपण खूप मजेत व आनंदित गेले. माझे मित्र व मी खूप खेळायचो. आजही मला ते दिवस आठवतात.
1: नक्कीच. तुझे शाळेचे दिवस किंवा कोणकोणत्या शाळांमध्ये तू होतास, कुठे शिकलास याबद्दल काय सांगशील?
2: मी प्राथमिक शिक्षण हिंद सेवा मंडळ या शाळेत पूर्ण केले व मला उर्मुडे सर या सरांनी मार्गदर्शन केले.
1: नक्कीच. शाळेमध्ये अनेक शिक्षक असतील, अनेक वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक असतील. सगळ्यात आवडते आणि आठवणीत राहिलेले शिक्षक कुठले होते?
2: माझे आवडते शिक्षक म्हणजे सासवडकर मॅडम हे शिक्षक होते.
1: बरं, तुझा आवडता सगळ्यात विषय कुठला आहे?
2: माझा आवडता विषय गणित व विज्ञान आहे.
1: नक्कीच. जे विषय कधीच जास्त मुलांना आवडत नाही ते विषय तुला आवडतात. तर CV रमण बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये तू राज्यामध्ये तिसरा आलास. या परीक्षेबाबत सगळ्यात आधी तुला कुठून कळालं?
2: मला रेसिडेन्शियल हायस्कूलमधील आमच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी, मला हराळ मॅडम या शिक्षकांनी कळवले.
1: बरं, या परीक्षेची तयारी तू कशी सुरू केली होतीस?
2: हराळ मॅडम यांनी जेव्हा सांगितले मी तेव्हाच त्या परीक्षेची तयारी सुरू केली. जसं की त्या परीक्षेच्या वेबसाईटवर त्यांनी काही नोट्स उपलब्ध करून दिले होते, ते नोट्स वाचून त्यातलेच प्रश्न मला परीक्षेला आले.
1: बरं, ही परीक्षा नेमकी विज्ञाना संदर्भामध्ये असते, गणिता संदर्भामध्ये असते की नेमकं या परीक्षेचं स्वरूप कसं असतं?
2: या परीक्षेचं स्वरूप 35 प्रश्न विज्ञानाचे असतात व 15 प्रश्न गणिताचे असतात.
1: बरं, ही परीक्षा तुला कशी गेली आणि कधी झाली होती तुझी परीक्षा?
2: माझी परीक्षा मला खूप सोपी गेली व माझे 2 प्रश्न चुकले होते. माझी परीक्षा 5 एप्रिल 2026 रोजी झाली होती.
1: बरं, यापूर्वी सुद्धा म्हणजे ही परीक्षा देण्याआधी सुद्धा तू काही परीक्षा दिलेल्या आहेस का?
2: हो, मी शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा, स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षा या परीक्षा दिल्या होत्या.
1: नक्कीच. तुझे आवडते विषय तर तू सांगितलेस गणित आणि विज्ञान, पण प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये असताना आपली ना काही स्वप्न असतात की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, तसं तुला काय व्हायचंय?
2: मला IAS किंवा IPS असे व्हायचंय.
1: बरं, यासाठी आत्तापासूनच तुझी तयारी सुरू आहे का?
2: हो.
1: बरं, तुझी अजून काही स्वप्न आहेत का की जी तुला पूर्णच करायची? IAS होणं, अधिकारी होणं ही तर आहेच, पण त्याचबरोबर अजून काही इच्छा किंवा स्वप्न आहेत का?
2: मला देश सेवेसाठी काम करायचंय.
1: नक्कीच. मी आता तुझ्या आईकडे म्हणजे सुजाता दोमल यांच्याकडे येते की सगळ्यात आधी तुमचं सुद्धा अभिनंदन. जशी त्याने परीक्षा पास केली आहे पण त्यामागे मेहनत पालक म्हणून तुमची सुद्धा आहे. तर ही परीक्षा पास होण्यासाठी किंवा याची तयारी करून घेण्यासाठी तुम्ही एक पालक म्हणून काय तयारी केली?
3: त्याला विज्ञान विषय खूप आवडतो, त्याच्या विज्ञान विषयाकडून त्याला पूर्ण पुस्तक त्याचं करून घेतलं होतं. म्हणजे प्रत्येक तो मोबाईल जरी पाहत असेल तर त्याला विज्ञानाविषयी त्याला आवड असल्यामुळे तोच तेच रील्स पाहत असतो. म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये जसे असतात ना ग्रह तारे, तसंच तो पाहत असतो. त्याच्याविषयी त्याला आवड असल्यामुळे ते पाहत असतो तो.
1: नक्कीच. आजकालच्या मुलांकडून म्हणजे प्रत्येक पालकांची ही तक्रार असते की मुलांकडून अभ्यास करून घेणं सोपं नाही आहे, आणि या जनरेशनमधल्या मुलांचा अभ्यास करून घेणं किंवा ही परीक्षेची तयारी करून घेणं हे कसं तुम्ही मॅनेज केलं एक पालक म्हणून?
3: त्याला खेळायला जर आम्ही पाठवायचो, खेळून आल्यानंतर तो स्वतःहून म्हणजे त्या विषयाचा अभ्यास घेऊन बसायचा, त्याला म्हणावं लागत नाही की तो अभ्यास कर म्हणून. आणि प्रत्येक पेपर जवळ आला की त्याच्याविषयी तो पूर्ण डिटेलमध्ये जाऊन तो अभ्यास करतो स्वतःहून.
1: नक्कीच. जसं त्यांनी त्याचे भविष्याचे स्वप्न सुद्धा सांगितले आहेत की त्याला IAS व्हायचंय, अधिकारी व्हायचंय, देशासाठी देशसेवेसाठी काम करायचं आहे, आणि यासाठी आत्तापासूनच कुठेतरी तयारी करणं फार महत्त्वाचं आहे. तर एक पालक म्हणून तुम्ही कशी तयारी करून घेता किंवा भविष्यामध्ये त्याला ज्या काही संधी उपलब्ध होणार आहेत त्यासाठी कशी मदत करणार आहात?
3: आता शैक्षणिक वर्ष वयापासूनच त्याला जर स्पर्धा परीक्षा काय असतात किंवा आता ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत बालवयातच त्या परीक्षा देत राहिलो तर त्याच्यातून त्याला मार्गदर्शन मिळत राहतं. या परीक्षा म्हणजे पुढील ज्या MPSC UPSC सारख्याच परीक्षा असतात या, त्याच्यामुळे लहानपणापासून त्यांना त्यांच्या विषयामध्ये जर देत राहिलो मार्गदर्शन तर पुढे त्यांच्या परीक्षा त्या सोप्या होत जातात.
1: नक्कीच. तुम्ही सुद्धा नगर शहरामध्ये कोचिंग क्लासेस घेता आणि इयत्ता 7वीपर्यंतचे हे क्लासेस घेता, आणि खरं तर हा जो वयोगट आहे 7वीपर्यंतचा किंवा हा जो काही प्राथमिक गट ते 7वीपर्यंतचा गट आहे, या गटात मुलांना घडवणं हे एक चॅलेंज असतं शिक्षकांचं किंवा शिकवणाऱ्या कोचिंग क्लासेसचं सुद्धा. तर किती चॅलेंजेस तुम्हाला येतात?
3: चॅलेंजेस तर भरपूर असतात, मेन म्हणजे पालकांकडून असतात. पालक विद्यार्थ्यांना एवढा एक करत नाही, फक्त वह्या पुस्तक आणून देणं म्हणजे एवढं नाही, प्रत्येक दररोज त्यांना प्रत्येक गोष्ट विचारली गेली पाहिजे. शाळेमध्ये काय झालं, क्लासमध्ये काय झालं, प्रत्येक गोष्ट आणून दिली म्हणजे पालकत्व संपलं असं नाही. प्रत्येकाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यास हा करून घेतला पाहिजे त्यांच्याकडनं.
1: नक्कीच. पालक म्हणून ही नक्कीच खूप महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे. आजकाल आपण पाहतो आहोत की आपल्या बालपणीच्या किंवा आपल्या शालेय काळाच्या खूप वेगळी ही मुलं आहेत. आपण जो शालेय काळ अनुभवला आहे, जे आपण बालपण अनुभवलं आहे, त्याच्या खूप विरुद्ध हे बालपण किंवा हे त्यांचं शालेय वय आहे. त्याचबरोबर हे जनरेशन सुद्धा खूप वेगळं आहे. अनेक अशा पिढ्या आहेत की ज्यांना शिक्षणाचे अनेक मार्ग सांगण्यासाठी सुद्धा कोणी नसायचं, किंवा तुमचं आमचं जरी उदाहरण घेतलं तर आपल्याला कुठल्या काय म्हणतात कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे हे गाईड करणारं सुद्धा कोणी नसायचं. पण आजकालच्या विद्यार्थ्यांना मात्र पालक खूप सुज्ञ आणि चांगले मिळालेले आहेत. तर त्याच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालकांनी सुद्धा काय करणं आणि किती अपडेट राहणं सध्या काळानुसार किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
3: खूपच महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी जे आता त्याचा जो अभ्यास चालू आहे त्याच्याकडे नीट लक्ष देणं, त्याच्याकडनं करून घेणं आणि त्याच्या पुढच्या स्वप्नांना पाठिंबा देणं हे पालकांचं कर्तव्यच आहे.
1: नक्कीच. त्याचबरोबर अनेक पालक तुम्ही पाहता, जसं तुम्ही सांगितलं की अनेक पालकांच्या तक्रारी असतात की हा अभ्यास करत नाही, तुम्ही हे करून घ्या असं वगैरे सांगतात. पण अनेक अशी विद्यार्थी आहेत, अनेक असे पाल्य आहेत की त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टींची आवड आहे. तर या सुप्त कलागुणांना वाव देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे का सध्याच्या काळात?
3: हो आहे ना. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. जशी हाताची पाच बोटं सारखी नसतात तशी प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी वेगळी कला असते. काही जण अभ्यासात हुशार असतात, काही तर शैक्षणिक ह्याच्यामध्ये आवड असते त्यांना. मग त्यांचा तो गुण ओळखून त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण केली पाहिजे मुलांमध्ये असं मला वाटतं.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं काळ बदलत चाललेला आहे असं आपण म्हणतो किंवा आता स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. म्हणजे पूर्वीची पाठ्यपुस्तकं आत्ताची पाठ्यपुस्तकं राहिली नाहीत, किंवा ज्या पाठ्यपुस्तकातून आपण शिक्षण घेतलं ती आता तशी नाही. तर आता अभ्यासक्रमांमध्ये अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये खूप बदल झाले आहेत. तर हे बदल तुम्हाला शिकवताना जाणवतात का?
3: हो जाणवतात ना, नक्की चॅलेंजिंग आहे. आता सर म्हणजे शासनाकडनंच प्रत्येक सिलेबस हा चेंज झाला आहे. आता यावर्षी 2026 दुसरी तिसरी चौथी आणि 6वीचा पूर्ण सिलेबस हा CBSEचा सिलेबस होणार आहे. त्याच्यामुळं शिक्षकांना नवीन चॅलेंज आहे हे शिकवणं.
4: नक्कीच. पूर्वी एवढे बोर्ड नसायचे, म्हणजे सेंट्रल, CBSE किंवा महाराष्ट्र राज्य असे वेगवेगळे ऑप्शन्स नसायचे. पण आता आपण पाहतो की प्रत्येक पालकांचा हट्ट असतो की आपल्या मुलाला इंग्रजी आलंच पाहिजे, इंग्रजी किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्येच त्याला ऍडमिशन मिळाली पाहिजे. तर हा अट्टहास योग्य आहे का एक शिक्षक म्हणून काय वाटतं?
3: नाही, तसा काही अट्टहास अयोग्य नाही आहे. उलट जिल्हा परिषद शाळांमध्ये पण सर्वोत्तम शिक्षण आता मिळत आहे, त्याच्यामुळे पालकांनी आपल्या परिस्थितीचा पण विचार केला पाहिजे आणि मुलांच्या गुणांचा पण विचार केला पाहिजे. त्याच्या त्याला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे ते पण सुद्धा पाहिलं पाहिजे. नुसतंच CBSE किंवा ICSE बोर्डमध्ये टाकून तसं होणार नाहीये.
4: नक्कीच. आत्ताच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना या नवीन शिक्षण पद्धतीचा उपयोग होतो की त्यांना सुद्धा हे फेस करत असताना स्ट्रगल होतो?
3: त्यांना सुद्धा स्ट्रगल होत आहे. नवीन अभ्यासक्रम जो आहे तो समजून घेण्यामध्ये त्यांना पण थोडाफार त्रास होत आहे.
4: नक्कीच. आज एक पालक म्हणून तुमच्या मुलाला हे यश मिळालं आहे, तर पालक म्हणून तुम्हाला कसं वाटतं?
3: खूपच छान, अभिमानास्पद आहे.
4: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ नगरच्या केंद्रामध्ये आला आहात, तर तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही रेडिओ कधी ऐकला आहे का बालपणी लहानपणी?
3: रेडिओ ऐकत असतो आम्ही.
4: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात आणि अनेक गोष्टी एक पालक म्हणून सुद्धा, एक आई म्हणून सुद्धा तुम्ही शेअर केलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचे.
3: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगर शहरातील श्लोक दोमल ज्याने CV रमण बालवैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि राज्यामध्ये तो तिसरा आला आहे, आपल्या नगरकरांसाठी, नगर शहरासाठी, जिल्ह्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचं पुन्हा एकदा स्नेहालय रेडिओ नगर परिवाराच्या वतीने अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, CV रमण यांच्या नावानेही घेतली जाणारी CV रमण बालवैज्ञानिक परीक्षा आहे. विद्यार्थ्यांमध्ये, शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड आहे, संशोधन वृत्ती आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ही CV रमण बालवैज्ञानिक परीक्षा आयोजित केली जाते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे विज्ञानाबाबत कुतूहल निर्माण होतं, संशोधनात्मक आणि निरीक्षणात्मक वृत्ती वाढवण्यासाठी फार मदत होते, वैज्ञानिक विचारसरणी विकसित होते मुलांची, तर स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी सुद्धा या परीक्षा अभ्यासक्रमाची फार मदत होते. ही परीक्षा साधारण 5वी ते 8वी आणि काही पुढील वर्गांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. परीक्षा प्रामुख्यानं ऑफलाईन पद्धतीनं होते. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात आणि 100 गुणांची ही परीक्षा असते. इयत्तेनुसार वेगवेगळा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो, जसं की परिसर अभ्यास, बुद्धिमत्ता चाचणी, विज्ञान जिज्ञासा, पर्यावरण शोध, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य विज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याचं स्वरूप, या परीक्षेचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. श्रोते हो, यासाठी अधिक माहितीसाठी एक अधिकृत संकेतस्थळ वेबसाईट देखील आहे, drcvramanexam.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही नक्कीच या परीक्षेसंदर्भामध्ये, या स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती घेऊ शकता. शाळेमार्फत किंवा वैयक्तिक नोंदणीसुद्धा या परीक्षेची तुम्ही करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ पुन्हा एकदा सांगते, drcvramanexam.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही माहिती घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: चाहे कोई मुझे

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिकहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 एफएम यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 52। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्य

कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रार्थनेने. मराठी कथालेखक कादंबरीकार रामचंद्र सडेकर यांनी लिहिलेली ही प्रार्थना संगीतबद्ध केली आहे संगीतकार जोडी श्रीधर उदय यांनी, आणि गायली आहे माणिक वर्मा यांची कन्या गायिका राणी वर्मा यांनी. श्रोते हो, श्रीधर उदय या संगीतकार जोडीतील श्रीधर म्हणजे श्रीधर फडके आणि उदय म्हणजे उदय चित्रे. प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे मित्र उदय चित्रे यांच्यासह काही रचनांना एकत्र संगीत दिलं होतं. राणी वर्मा यांनी गायलेलं हे त्यातलंच एक गीत. तुला आळविता जीवन सरावे, अनंता तुझे रूप नेत्री भरावे. ही प्रार्थना एक सुंदर गोड अत्यंत आत्मिक प्रार्थनामय मंत्र आहे. इथं तू म्हणजे आयुष्यातील परम आदरणीय तत्व, एक पूर्ण अनंत स्वरूप ज्यामध्ये जीवन लीन व्हावे असा साधकाच्या मनातला भाव आहे. त्याच्या दर्शनातून मिळणारी आंतरिक शांती ही या भक्तीची खरी ओळख दर्शविते. हे रूप निराकार आणि साकार दोन्ही रूपात आपल्या भक्ताला साक्षात व्हावे, हे या प्रार्थनेचे सार. ही प्रार्थना श्रोत्याला त्यांच्या आतल्या आंतरिक शांततेशी जोडते. हे गीत एक साधना आहे. ईश्वराचे रूप अनंत आणि अपार आहे. परमात्म्याचे दर्शन मिळाल्यावर अंतरातील अशांतता मिटून तीर्थवत शांतता लाभते. ही संगीतमय प्रार्थना ऐकताना मन स्वाभाविकपणे शांत होतं. शब्द, सूर आणि गायन यांचा त्रिवेणी अनुभव मनाला भावतो. रामचंद्र सडेकर यांच्या काव्याने, श्रीधर उदय यांच्या संगीताने आणि राणी वर्मा यांच्या आवाजाने यात प्रार्थनामय भक्तिरसाचा अनूठा संगम घडतो. संगीतकार श्रीधर उदय यांची वाद्यरचना हळूवार असून सूरवृंदासोबत भावनांच्या सामंजस्याने गाणं आत्ममोहक बनतं. त्यांनी हा सूर अत्यंत सुसंवादी आणि परिणामकारक साधन संगीताने रचला आहे, जो भक्तिस्पंदनांना आकार देतो. राणी वर्मा यांची गायकी हृदयस्पर्शी आहे. प्रत्येक ओळीतला भक्तीचा गाभा त्यांनी अत्यंत माधुर्याने खुलवला आहे. राणी वर्मा यांच्या शांत भक्तिमय स्वरातील गायकींनी गाणं भावनात्मक बनलं आहे. प्रत्येक शब्दात त्यांनी निष्ठा आणि करुणा उलगडून दाखवली आहे. ऐकूया ही सुंदर प्रार्थना.

रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार भानुकांत लुकतुके यांनी स्वरबद्ध केलेलं प्रसिद्ध कवी लेखक शाहीर वसंत बापट यांचं एक भक्तिगीत. हे गीत गायलं आहे गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी. भक्तिरसात निळमय झालेलं कविवर्य वसंत बापट यांचं हे सुंदर भक्तिगीत निळ्या रंगाची महती सांगतं. कविवर्य वसंत बापट यांनी किती सुंदर रचना केली आहे बघा या गीताची. माझा देव निळा, डोळे निळे, समुद्र निळा, आभाळही निळे, श्रावणाच्या ओल्या उन्हातून आलेले मोर निळे, आश्विन महिन्यातल्या या आठ दिशा देखील निळ्या, नदीकाठच्या लवाळ्यांना आलेले तुरे निळे, फुलवेड्या वसंत ऋतूमधील निळ्या निळ्या फुलांवर आलेलं फुलपाखरू देखील निळ, निळ्या सावळ्याची जादू निळी, श्रीरंग निळा, अंतरंगही निळे. गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी हे भक्तिगीत सुंदरपणे गाऊन आपल्यावरचा बालगीत गायिका हा शिक्का पुसून टाकण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. संगीतकार भानुकांत लुकतुके यांनी या भक्तिगीताला अतिशय सुंदर स्वरसाद चढवला आहे. ऐकूया हे भक्तिगीत, देव माझा निळा निळा.

यानंतर ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील संघर्षाच्या कथानकावर आधारित 1965 या वर्षीचा राजगडचा राजबंदी या चित्रपटातील श्री अंबामातेचा एक गोंधळ एक पोवाडा। या चित्रपटाची निर्मिती संवाद आणि गीतलेखन होते गीतकार राजा बढे यांचे, दिग्दर्शक होते राजा ठाकूर। या चित्रपटातील मुख्य कलाकार होते सुलोचना, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, दुर्गा खोटे इत्यादी, आणि संगीतकार होते डी पी कोरगावकर। संगीतकार डी पी कोरगावकर यांचा जन्म 4 जून 1908 रोजीचा। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांना डी पी कोरगावकर, के दत्ता, दत्ता कोरगावकर या विविध नावांनी संगीत दिलं। संगीतातील ज्येष्ठतेमुळे सी रामचंद्र, वसंत देसाई, दत्ता डावजेकर वगैरे मराठी संगीतकारांकडून वारंवार वाहवा मिळवणारे संगीतकार म्हणजे संगीतकार डी पी कोरगावकर उर्फ के दत्ता। चित्रपटसृष्टीत के दत्ता या नावाने जास्त परिचित असणारे दत्ताराम कोरगावकर हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे। त्यांचे शालेय शिक्षण कोकणातल्या सावंतवाडी इथं पार पडलं। तेथेच त्यांच्या घराशेजारी एक गवई राहत। त्या गवयाचा रियाज ऐकून के दत्ता यांनाही संगीताची गोडी लागली। ते तिथं हार्मोनियम आणि पायपेटी वाजवून गाणं म्हणायला शिकले। त्यांचं ज्येष्ठपण असं की एकेकाळी त्यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे। के दत्ता यांनी पूर्वीच्या काळातील हिंदीसह बऱ्याच मराठी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं। 1965 सालचा राजगडचा राजबंदी हा चित्रपट बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी केला, तोच त्यांचा अखेरचा मराठी चित्रपट ठरला। ऐकूया संगीतकार डी पी कोरगावकर यांनी संगीतबद्ध केलेला राजगडचा राजबंदी या त्यांच्या अखेरच्या चित्रपटातील गीतकार राजा बढे यांनी लिहिलेला आणि पोवाडा जागर गोंधळ यासाठी माहीर असलेले शाहीर पिराजीराव नाईक यांनी सहकाऱ्यांसह गायलेला श्री अंबामातेचा गोंधळ एक पोवाडा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं. कार्यक्रमाच्या आजच्या भागाच्या पुढील टप्प्यात ऐकूया एक कोळी गीत. संगीतकार प्रदीप विलास या जोडी संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं हे कोळी गीत आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं आणि हेमंत कुमार, श्यामा चित्तार यांनी गायलेलं. संगीतकार प्रदीप विलास या जोडीचा प्रदीप भागवत आणि विलास देशमुख यांचा संगीतबाज हा पारंपरिक लोकसंगीतावर आधारित असून त्यात आधुनिकता सहज मिसळलेली असते. त्यांनी विशेषतः ग्रामीण भावगीतं, लोकधाटीतील रचना यांना सुसंगत आणि भावनापूरक चाल लावण्यात निपुणता मिळवली आहे. त्यांनी पारंपरिक कोळी ताल लयबद्धतेचं सौंदर्य वाद्यांचा मर्यादित पण परिणामकारक वापर करून गाण्याची हळुवारता आणि साधेपणा जपलेला आहे. हिंदीतील प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांनी मराठीमध्ये गायलेली गाणी देखील सुमधुर असतात. त्यांच्या आवाजातील शांतता, गांभीर्य आणि लय बदलण्याची सहज क्षमता या कोळीगीतात उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते. तसेच या कोळीगीताच्या गायिका श्यामा चित्तार या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या भगिनी. त्यांनी देखील हे कोळीगीत अत्यंत भावपूर्ण गोड आवाजात गायलं आहे. ऐकूया मंडळी हे कोळीगीत.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे संगीतकार डी एस रुबेन यांनी संगीतबद्ध केलेलं कवयित्री वंदना विटणकर यांचं एक सुरेख भावगीत. गायलं आहे जयवंत कुलकर्णी यांनी. डी एस रुबेन यांचं संगीत सुंदर सुरांनी भरलेलं असून ते गाण्याच्या शब्दांना एक झुलणारा आधार देतं. वंदना विटणकर यांची ही भावकविता एका नाजूक स्वरसंचनातून उगवली आहे. डी एस रुबेन यांनी मराठी भावगीतं आणि अल्बम स्वरूपात विशेष संगीत दिलं आहे. पारंपरिक आणि आधुनिक संगीत शैलीचा संगम त्यांच्या संगीतात प्रभावीपणे साधला जातो. डी एस रुबेन यांच्या संगीताने मराठी भावगीतांच्या साधन क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी बाबा कदम यांची कथा, दिनकर द पाटील यांची पटकथा संवाद दिग्दर्शन असलेल्या 1971 या वर्षीच्या अधिकार या चित्रपटाला देखील संगीत दिलं होतं. ऐकूया मंडळी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे एक सुरेख भावगीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया राग मिश्र भैरवी या रागामध्ये संगीतबद्ध केलेली एक मराठी गझल. गीतकार उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली ही गझल संगीतबद्ध केली आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी आणि गायली आहे शोभा गुरटू यांनी. ही गझल मराठी संगीत विश्वातली एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक रचना आहे. गझलच्या ओळींमध्ये विरह, वेदना आणि प्रेमाच्या गहिऱ्या भावना व्यक्त होतात. गायिका शोभा गुरटू यांच्या गायनात या भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होतात. 27 जून 1930 रोजी जन्मलेले संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी संगीत विश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी अनेक गझला, भावगीते आणि बालगीते संगीतबद्ध केली आहेत. त्यांचं संगीत साधं पण अत्यंत प्रभावी असतं. त्यांच्या संगीत रचनांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी आणि लोकसंगीताची सहजता दिसून येते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातंच, मात्र व्यंगचित्र, चित्रपट समीक्षा ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. यातूनच ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांच्याशी स्वराने त्यांची तार जुळली. मोहम्मद रफी यांच्याकडून मराठी गाणी गाऊन घेण्याचं श्रेय त्यांनाच जातं. शोभा गुरटू यांनी ठुमरी, दादरा, गझल, भजन यासारख्या विविध प्रकारांमध्ये गायन केलं आहे. त्यांच्या गायनात एक वेगळीच गोडी आणि गहराई आहे, ज्यामुळे श्रोत्यांना त्यांच्या गाण्यात हरवून जाऊन गझलमधील अंतर्भूत भावनांची अनुभूती घेता येते. संगीत, शब्द आणि गायन यांच्या त्रिवेणी संगमाने एक अविस्मरणीय अनुभव कसा निर्माण करता येतो याचं ही गझल एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शोभा गुरटू यांनी मराठीत गायलेली ही पहिलीच मराठी गझल बरं का? या गझलचा एक किस्सा सांगण्यात येतो. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या आवडीची एक उर्दू गझल त्यांनी गीतकार उमाकांत काणेकर यांना ऐकवली. ती गझल होती, महका है जखम, हवाए है मंचली, बरसा है तेरी याद का सावन गली गली. या गझलच्या शेरवर गीतकार उमाकांत काणेकर यांनी मराठीत लिहिलं, उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आज

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7

11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.